नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. FM बँड 103.1 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं सातारा केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक सौर वैशाख 23 शक 1948, दिनांक 13 मे 2026. श्रोते हो, सकाळचे 5:56 आणि 33 सेकंद होत आहेत. प्रसारणाची सुरुवात करूया मंगलध्वनीच्या साथीत.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. श्रोत्या सकाळचे 6:05 झालेले आहेत. प्रसारित करतोय चिंतन. लेखन आहे विद्यागौरी ठोसे यांचं.
1: श्रीराम समर्थ. नमस्कार श्रोते हो. श्री जनाबाईंसह अनेक संतांनी अध्यात्मशास्त्रात भावबळाला फार महत्व दिलं आहे. भगवंताच्या अस्तित्वाविषयी निशंक आणि सप्रेम भाव म्हणजे भक्ती. त्यातूनच नामस्मरणाचा खरा

0: अर्थ प्रकट होतो. नाम घेता घेता साधकाच्या मनाचं अस्तित्व पूर्णपणे लयाला जाऊन मी नाही तूच आहेस हा भाव दृढ होत जातो आणि तोच भाव पुढे अढळ राहतो. या दृढ भावनेलाच श्रद्धा निष्ठा असं म्हटलं जातं. जे काम वर्षानुवर्षाच्या तपश्चर्येनी अथवा योगानी कदाचित साधणार नाही तेच काम दृढ प्रेमानी भावानी होतं. याला सगळ्यात मोठा दाखला म्हणजे वृंदावनातल्या गोपी. या गोपी म्हणजे मूळचे महान ऋषी आहेत बरं का. गोपी म्हणून जन्म घेण्याआधी कैक सहस्त्र वर्ष काळ त्यांनी तपश्चर्येत योगादी साधनात घालवला, परंतु परमात्मा प्राप्त झाला नाही, ईश्वराच्या प्रेमाची गोडी चाखता आली नाही म्हणून हे सगळे ऋषी मधुरा भक्ती करण्यासाठी द्वापार युगात गोपालकृष्णांच्या सख्या किंवा गोपी म्हणून जन्माला आल्या. भगवान श्रीकृष्णांच्या सगळ्या बाललीला प्रत्यक्ष पाहत त्यांच्या बालसौंदर्यात पूर्णपणे समरस होऊन त्या स्वतःला विसरून जात असत. तीच अवस्था यशोदा मातेची सुद्धा होती. भगवंतांचं बालस्वरूप यशोदा मैयाला फार आवडत असे आणि आपल्या डोळ्यासमोर सतत बालकृष्णाचीच छबी राहावी असं तिला वाटत असे. असे हे वृंदावनवासी सगळे गोपगोपी जाता येता उठता बसता नित्याची सगळी कामं करता करता भगवंताच्या रूपाच्या स्मरणात सहजच कृष्णाचं नामही जपत असत. त्यामुळं प्रत्येकाला भगवंताच्या प्रत्यक्ष सहवासाचा अनुभव घेता येत होता. या गोपगोपींना शब्दज्ञानाच्या कोरड्या प्रांगणात जाण्याची कोणतीच आवश्यकता नव्हती, कारण भगवंताच्या भक्तिप्रेमाचा प्रत्यक्ष रस हे जन साखत असत. एखाद्या व्यक्तीला खराखरा आंबा खाऊन त्याची प्रत्यक्ष गोडी चाखता आली आहे, ती व्यक्ती मग खेळण्यातला लाकडी आंबा पाहून आकर्षित होईल का. अगदी याच न्यायाने वृंदावनवासी गोपगोपी प्रत्यक्ष परब्रह्माच्या लीला माधुर्याची गोडी चाखत असल्यामुळं सगळं अध्यात्मशास्त्र त्यांच्या हाताशी आलं होतं. मग त्यांना कोरड्या शब्दज्ञानाच्या तात्विक गप्पा बोलण्याची गरजच कशी उरेल. अशा भक्तांसाठी मग परमतत्व साकार होऊन त्यांच्या माग माग फिरेल यातच या भक्तांच्या अधिकाराचा प्रत्यय येतो. याच आशयानी श्री जनाबाई म्हणतात, देव भावाचा लंपट सोडूनी आलासे वैकुंठ, पुंडलिका पुढे उभा समचरणाची शोभा, हाती चक्र पायी वाकी मुख भक्तांचे अवलोकी, उभा बैसेना सर्वथा पाहे कोडे भक्त कथा, सर्व सुखाचा सागर जनी म्हणे शारंगधर. अर्थात देव हा आपल्या भावनेच्या तीव्रतेवर प्रकट होतो. सर्व सृष्टीत चराचरात तोच भरून राहिला आहे असाच संत महात्म्यांचा दृढ भाव कायम असल्यामुळं त्यांच्यातला आप परभाव निघून गेलेला असतो. मग केवळ एकाच मूर्तीपुरता स्थानापुरता न राहता त्यांचा देव विश्वात्मक होतो. असाच भाव पुंडलिकाचा सुद्धा होता. जो देव चराचरात आहे तोच माझ्या जन्मदात्यांमध्ये सुद्धा आहे असं असताना प्रत्यक्ष भगवंत सगुण रूपात त्याच्या पुढं उभा राहिला तरी आई वडिलांमधल्या देवाची सेवा का सोडावी. जो देव समोर सगुण रूपात प्रकट झाला आणि तरी जो काही वेळात अंतर्धान पावणार आहे तोच देव आई वडिलांच्या रूपानी माझ्या समोर सतत असताना तात्पुरत्या प्रकट झालेल्या रूपाला पुंडलिकांनी वीट देऊन त्यावर वाट पाहायला लावलं. अर्थात आई वडिलांच्या सेवेवर प्रसन्न होऊन देव पुंडलिका समोर प्रकट झाला त्याही वेळी पुंडलिकाची एक प्रकारे परीक्षाच सुरू होती की आता तो काय करतो. पण भगवंताच्या परीक्षेत पुंडलिक 100% उत्तीर्ण झाल्यानेच त्याच्याविषयी असीम कौतुक वाटून भगवंत बसायचंही विसरून उभे तर उभेच राहिले. म्हणूनच जनाबाई म्हणतात, उभा बैसेना सर्वथा पाहे कोढे भक्त कथा. जय जय रामकृष्ण हरी.
1: आपण ऐकत होतो चिंतन लेखन.

केलं होतं विद्यागौरी ठुसे यांनी. श्रोते हो, आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:10 आणि 40 सेकंद झालेले आहेत. ऐकणार आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना. कार्यक्रमात प्रारंभी भज गोविंदम स्तोत्र ऐकूयात अपर्णा केळकर यांच्या स्वरात.

प्रभात वंदन या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता भूपाळी आपण ऐकणार आहोत. प्रसाद सावकार आणि सहकलावंतांचा हस्वर गदी माडगुळकर यांची ही रचना आहे.

श्रोते हो भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता ऐकूयात संत जनाबाईंचा हा अभंग. विठ्ठल शिंदे यांनी संगीतबद्ध केलेला हा अभंग गात आहेत सुप्रभात हुल्याळकर.

लाडक्या पुंडलिका भेटी थांबला देव बाळवंटी हे भक्तिगीत होतं गदी माडगुळकर यांचं. गायलं होतं सुधीर फडके यांनी. प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम सुरू आहे आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता हिंदी भजन आपण ऐकणार आहोत. पंडित गोपाळ शर्मा आणि पंडित शुक्रदेव कुमार यांचा स्वर, पंडित रामानंद शर्मा यांची ही रचना संगीतबद्ध केली रघुनाथ शेठ यांनी.

प्रभात वंदना या कार्यक्रमाची सांगता करताना ऐकूयात समूह स्वरात देशभक्तीपर रचना, रचना संजीवनी मराठे यांची.

0: समूह स्वरातील या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजचा प्रभात वंदना हा कार्यक्रम समाप्त होतोय. श्रोत्यांनो, आता लगेचच प्रसारित करणार आहोत कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी. कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: सर, उष्णता ही वाढत चाललेली आहे, अर्थात उष्णतेची ही जी वाढ आहे ती आपल्या कुक्कुटपालनामधल्या पक्ष्यांना जाणवते ताणाच्या स्वरूपात. आणि जसं तुम्ही कालच्या भागामध्ये सांगितलं की शेड हे अतिशय महत्वाचं आहे पक्ष्यांचं, त्यातली संख्या जरी जास्त झाली तरी सुद्धा त्याचा परिणाम हा आपल्या पक्ष्यांवर अर्थात होणार आहे. आणि उन्हाळ्याची तीव्रता पाहता संख्या मेंटेन ठेवणं शेतकरी बंधूंनी अतिशय गरजेचं आहे. मग उष्णतेचा ताण आणि शेड व्यवस्थापन या दोन्हींविषयी, या दोन्हीच्या संबंधाविषयी आजच्या भागामध्ये काय सांगाल?
3: पक्ष्यांच्या मध्ये जो उष्णतेचा निर्माण होणारा ताण जो आहे हा वातावरणामुळे होतोच. आणि जसं आपण आधी चर्चा केली की पक्षी जे आहेत हे नेहमीसाठी त्या शेडमध्ये असल्यामुळं, आणि जास्त करून आपण बघतो की जे पोल्ट्रीचे शेड जे आहेत त्याच्यावरती पत्रा असतो, त्यामुळं उष्णता जी आहे ही शेडमध्ये तो पत्रा तापल्यामुळं जास्त प्रमाणात जात असते. त्यामुळं शेडचं व्यवस्थापन करणं हे तापमान व्यवस्थापनामध्ये खूप गरजेचं आहे. उष्णता कमी करण्यासाठी शेडचं जे व्यवस्थापन आहे हे महत्वाचं आहे. आपण आधीच्या भागामध्ये जसं बघितलं की उष्णता जी निर्माण होते तर त्याचा ताण पक्ष्यांच्यावरती जो होणारा आहे तो जर आपल्याला कमी ठेवायचा असेल तर आपण बाकीची जी कारणं आहेत ती कारणं आपण कमी करू शकतो. उष्णता जी वातावरणामधली आहे ती आपण कमी करू शकत नाही, पण बाकीचं व्यवस्थापन जे आहे ते आपण जर योग्य केलं तर आपण उष्णतेमुळे होणारा ताण जो आहे तो कमी करू शकतो. आता पोल्ट्रीच्या शेडमध्ये हवा खेळती असणं हे जास्त गरजेचं आहे. जर हवा खेळती राहिलेली नसेल तर जसं आपण म्हटलं की पत्रा जर तापलेला असेल तर त्याच्यापासून येणारी आतमधली गरम हवा जी आहे ती बाहेर फेकली जाणं गरजेचं आहे. आणि जर हवा खेळती असेल, एका बाजूनी हवा येऊन ती जर दुसऱ्या बाजूला बाहेर जाऊ शकत असेल तर तो आतमधला जो उष्णता आहे किंवा गरम हवा जी आहे ही बाहेर फेकली जाऊ शकते. योग्य वायुविजन त्याच्यासाठी असणं हे गरजेचं आहे. आणि पोल्ट्रीच्या व्यवसायामध्ये किंवा पोल्ट्रीच्या शेडमध्ये आपण जो भाताचा तूस जो टाकतो त्याला लिटर म्हणतात, तर तो भुस्याचा थर जो आहे तो लिटर जो आहे तो वेळोवेळी हलवला गेला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये हवा जी आहे ती सुद्धा मिक्स होईल आणि उष्णता जी आहे ती त्याच्यामध्ये जी धरून ठेवली जाते ती सुद्धा मोकळी केली जाऊ शकते. खराब झालेला जो भुस्सा असेल किंवा लिटरचा जो भाग असेल तो काढून टाकणं गरजेचं आहे, तो बदलणं गरजेचं आहे. तसंच शेडमध्ये दुर्गंधी होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. काही वेळेला जर पाणी सांडलेलं असेल शेडमध्ये किंवा खाद्य सांडलेलं असेल तर ह्या भुस्यामध्ये दुर्गंधी निर्माण होते, तो भुस्सा सडायला लागतो, खराब व्हायला लागतो. तर असा भाग आपण काढून टाकणं गरजेचं आहे. शेडमध्ये नियमितपणे रेकिंग करणं गरजेचं आहे, म्हणजे तो जो भुस्सा आहे तो आपल्याला हलवता आला तर आपण वातावरणामध्ये होणारा जो दुष्परिणाम आहे आणि त्याचा पक्ष्यांच्यावरती होणारा ताण जो आहे हा आपण नियंत्रित ठेवू शकतो.
2: अगदी खरं आहे. म्हणजे शेडचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं ठेवलं तर उष्णतेची जी तीव्रता आपल्या शेडमध्ये जाणवते ती थोड्याफार प्रमाणात का होईना पण कमी होऊ शकते.
3: बरोबर.
2: धन्यवाद सर.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
0: कृषीविषयक माहिती देणारा आमचा कार्यक्रम कृषीवाणी आपण ऐकलं. आपण आहात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत. सकाळचे 6:41 झालेत. कार्यक्रमांची रूपरेषा आता आपण ऐकणार आहोत. या रूपरेषेनंतर ठीक 6:50 परिसर या कार्यक्रमात किरकसाल तालुका माणजी जैवविविधता आणि पुनर्निर्माण या विषयी आपण ऐकणार

आहोत. लेखन केले चिन्मय सावंत यांनी. सकाळी 6:55 दिनविशेष. संकलन सचिन प्रभुणे यांचं. सकाळी 7 आजचा सुविचार सांगितला जाईल. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आणि सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम म्हसवडकर सराफ, सकाळी 7:45 प्लॅनेट फर्निचर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत, सकाळी 7:50 सुगम संगीत ऐकूयात आपल्या केंद्रावरून, सकाळी 8 वेळ राहील समाचार प्रभात या बातमीपत्राची. हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. सकाळी 8:15 ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित होईल ओळख बाजारपेठेची. सकाळी 8:25 आणखीन एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम विमोहन हर्बल केअर. सकाळी 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम सकाळी 8:40 तर हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आजच्या प्रसारणात सकाळी 9:00.

0: श्रोते हो, सकाळी 9:30 महिलांसाठी कार्यक्रम घरकुल. आजच्या कार्यक्रमात AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता, बदलत्या काळातील तंत्रज्ञान याविषयी प्राध्यापक डॉक्टर सरिता बलशेटवार यांची कविता प्रभुणे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. सूत्रनिवेदन कविता प्रभुणे यांचं. घरकुल हा आमच्या मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम, सकाळी 9:30. सकाळी 10 वाजल्यापासून काही ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित होतील. यामध्ये सुरुवातीला ठीक 10 वाजता डॉक्टर राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिक हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. सकाळी 10:05 अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. तर सकाळी 10:10 जोगळेकर हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सकाळी 10:30 मिश्र संगीत, सकाळी 11 वाजता नाट्य संगीत आणि सकाळी 11:30 एक ही कलाकार. आजच्या कार्यक्रमात गायिका अलका याज्ञिक यांच्या कला आणि जीवन प्रवासातील काही किस्से, आठवणी आणि सदाबहार गाणी. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, दुपारी 1 वाजल्यापासून विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आणि दुपारी 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सायंकाळी 5 वाजता NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, तर सायंकाळी 5:30 आमच्या युवा दोस्तांसाठी युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सायंकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या 7:10 बाजारभाव आणि 7:15 वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सायंकाळी 7:30 आमच्या शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर. आजच्या कार्यक्रमात तज्ञ मार्गदर्शन या मालेमध्ये गजानन ननावरे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय सातारा यांची जिल्ह्यातील खत नियोजन आणि वितरण याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. याशिवाय कृषी वाणी हे सदर आजच्या कार्यक्रमात. रात्री 8 वाजल्यापासून सभा समाप्तीपर्यंत विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. दरम्यान रात्री 9:15 समाचार, संध्या रात्री 9:00 News@9, रात्री 9:15 स्पॉटलाईट, रात्री 11:00 हिंदी तून समाचार आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. तर ही होती कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकताय आकाशवाणीचं सातारा केंद्र.
1: रेशीम गाठी, मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ सातारा. मोबाईल 92 26 38 37 90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाइट www.reshimgathimaratha.com.
2: ये वा, मोहित्यांचं फिश पॉइंट आपलोच असा.

0: सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली.
1: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
0: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.
2: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता दोन शाखांमधून.
3: एक नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि दोन कमानी हाऊस राजपथ सातारा. जेम्स लेडीज स्वतंत्र विभाग.
2: जस्ट बेसिक, आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
3: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा. 9021 28 45 70.
4: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
3: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
4: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
3: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
5: चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे.
6: पुस्तके, प्रश्न संच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
5: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा. 99 22 815 978.
7: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 73 87 88 12 79. 73 87 88 12 79.
8: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
7: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.
9: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
10: श्री तीर्थक्षेत्र 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी इथं दिनांक 15 आणि 16 मे 2026 रोजी श्री शनेश्वर जन्मोत्सव आणि शनि अमावस्यानिमित्त 52 पात्री रुद्राभिषेक, पालखी सोहळा, महाआरती, महाप्रसाद, शनेश्वर कृतज्ञता धर्मरक्षा पुरस्कार आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन.
11: आपण आपल्या परिवारासह अवश्य उपस्थित राहा.
10: श्री तीर्थक्षेत्र 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.
12: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
13: ऍट 64 Avenue, 1 BHK 2 BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72 94 94 64 64.
12: साताऱ्याच्या 64 Avenue ची आता शेवटचीच 5वी विंग बुकिंग सुरू.
14: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक, परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046.
15: आता प्रसारित होतोय कार्यक्रम परिसर. आजच्या कार्यक्रमात किरकसाल तालुका माणची जैवविविधता आणि पुनर्निर्माण याविषयी आपण ऐकतोय. लेखन केले चिन्मय सावंत यांनी.
16: नमस्कार श्रोतेओ, निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रात सातारा जिल्ह्यातील किरकसल गावाने पुन्हा एकदा आपल्या नावावर एक सुवर्ण अक्षराची नोंद केली आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये या गावाने जैवविविधता संवर्धनाच्या दिशेने एक अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल उचलले. वाघ आणि बिबट्यासारख्या मोठ्या मांजर कुळातील प्राण्यांची गणना शास्त्रीय पद्धतीने होणे ही सामान्य बाब आहे,

0: परंतु महाराष्ट्रात पहिल्यांदाच पट्टेरी तरसांचीच म्हणजे स्ट्राइप्ड हायना याची शास्त्रीय पद्धतीने गणना करण्याचा बहुमान किरकसाल गावाला मिळाला आहे. या उपक्रमामुळे पट्टेरी तरसांच्या शास्त्रीय गणनेचा राज्याला एक नवा आणि आदर्श वस्तुपाठ मिळाला आहे. पट्टेरी तरस हा रात्रीचा संचार करणारा आणि अत्यंत लाजाळू प्राणी असल्यामुळे त्याची प्रत्यक्ष पाहणी करणे कठीण असते. त्यामुळेच या गणनेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. गावाच्या आणि आजूबाजूच्या डोंगर रांगांच्या परिसरात एकूण 12 ठिकाणी कॅमेरा ट्रॅप्स बसवण्यात आले होते. या सर्वेक्षणादरम्यान तरसांची एकूण 53 स्पष्ट छायाचित्रे टिपली गेली. तरसांना ओळखण्याची पद्धत ही अत्यंत गुंतागुंतीची आणि रंजक असते. वाघाच्या अंगावरील पट्ट्यांप्रमाणेच प्रत्येक तरसाच्या शरीराच्या बाजूला असणाऱ्या फ्लँक स्ट्राइप पॅटर्न्स म्हणजे पट्ट्यांची रचना ही एकमावी द्वित्य असते. ज्याप्रमाणे माणसांच्या बोटाचे ठसे फिंगरप्रिंट्स वेगवेगळे असतात, त्याचप्रमाणे दोन तरसाच्या अंगावरील पट्ट्या कधीही सारख्या नसतात. संशोधकांनी या 53 छायाचित्रांमधील प्रत्येक पट्ट्याच्या रचनेचा अत्यंत बारकाईने आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला. या सखोल अभ्यासाअंती किरकसाला परिसरात 7 पट्टेरी तरसांची स्वतंत्र नोंद करण्यात आली. यामध्ये 5 पूर्ण वाढ झालेले पौढ तरस आणि 2 लहान पिल्ले यांचा समावेश आहे. या निष्कर्षाचे पर्यावरणीय महत्व असे की हे त्यांचे प्रजनन केंद्र किंवा एक ठिकाण आहे. केवळ मोठे तरसच नव्हे तर 2 पिल्ल्यांची झालेली नोंद हे सिद्ध करते की किरकसालचा हा माळरान आणि झुडपी जंगलांचा भाग तरसांसाठी एक सुरक्षित प्रजनन केंद्र म्हणजे ब्रीडिंग सेंटर म्हणून विकसित झाला आहे. तरस हे निसर्गातील स्वच्छता दूत मानले जातात. त्यांची समाधानकारक संख्या ही येथील अन्न साखळी सुदृढ असल्याचे लक्षण आहे. या गणनेमुळे तरसांच्या हालचालीचे क्षेत्र आणि त्यांच्या आदिवासाच्या गरजा समजून घेण्यास मोठी मदत झाली आहे. या ऐतिहासिक गणनेचे यश हे केवळ तंत्रज्ञानावर अवलंबून नव्हते तर त्यामागे स्थानिक आमचे जे ग्रीन गार्डियन्स आहेत, फील्ड असिस्टंट आहेत आणि वन्यजीव अभ्यासकांचे अथक परिश्रम होते. कॅमेरा ट्रॅप लावल्यापासून ते डेटा संकलन करण्यापर्यंत गावातील तरुणांनी मोलाची भूमिका बजावली. या गणनेमुळे किरकसालने हे दाखवून दिले आहे की जर योग्य संधी आणि प्रशिक्षण मिळाले तर ग्रामीण भागातील जनता केवळ आपल्या निसर्गाचे रक्षणच करत नाही तर जागतिक दर्जाचे शास्त्रीय दस्तऐवजीकरणही करू शकते.
1: किरकसाल तालुका माणची जैव विविधता आणि पुनर्निर्माण याविषयी आपण ऐकलं. लेखन केलं होतं चिन्मय सावंत यांनी. परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही प्रसारित केला.

0: ज्ञान माहिती आणि मनोरंजनासाठी ही आहे साताऱ्याची एकमेव एफएम वाहिनी सातारा आकाशवाणी। सकाळचे 6:55 होत आहेत। दिनविशेष आता प्रसारित करतोय। संकलन केले सचिन प्रभुणे यांनी।
1: श्रोतो नमस्कार। आज आहे 13 मे। हिवतापाच्या जंतूंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे ब्रिटिश डॉक्टर सर रोनॉल्ड रॉस यांचा जन्म 13 मे 1857। रॉस यांचा जन्म भारतात उत्तराखंडमधल्या अल्मोरा इथं झाला। पुढे 1894 साली त्यांनी डासांमुळे मलेरियाचा प्रसार कसा होतो याबाबत संशोधन सुरू केलं। तेव्हा ते महानंद गावातल्या प्रेसिडेन्सी जनरल हॉस्पिटल इथं कार्यरत होते। वेळोवेळी ते खेड्यांमध्ये जाऊन डास गोळा करून आणत असत। या कामी किशोरी मोहन बंडोपाध्याय या भारतीय शास्त्रज्ञाची त्यांना मदत झाली। रॉस यांना मलेरियावरच्या संशोधनासाठी 1902 सालचं शरीरशास्त्र आणि वैद्यक या विभागातलं नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आलं। भारतीय नृत्यांगना आणि भरतनाट्यम नर्तिका तंजोर बालसरस्वती यांचा जन्म 13 मे 1918। दक्षिण भारतातल्या तमिळनाडू राज्यात उगम पावलेली भरतनाट्यम ही शास्त्रीय नृत्यशैली।

0: या सादरीकरणामुळे भारताच्या विविध भागांमध्ये आणि जगाच्या अनेक भागांमध्ये ही नृत्यशैली प्रसिद्ध झाली. 1957 मध्ये तंजोर बालसरस्वती यांना पद्मभूषण आणि 1977 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचा जन्म 13 मे 1951 चा. ऑक्सिजन किंवा शेर्पा यांच्या मदतीशिवाय माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी एलिसन हरग्रीव्ज ही पहिली महिला ठरली 13 मे 1995 रोजी. भारतानं 2 परमाणू शास्त्रांची तपासणी पोखरण इथं केली 13 मे 1998 रोजी. प्राचीन भारतीय इतिहासाचे आणि संस्कृतीचे व्यासंगी संशोधक, अभ्यासक आणि पुरातत्वज्ञ देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचं निधन झालं 13 मे 1950 रोजी. देवदत्तांचं अत्यंत महत्वाचं संशोधन म्हणजे विदिशाजवळच्या बीसनगर इथलं उत्खनन आणि त्यात सापडलेला खाम बाबा पिलर हा गोलाकार स्तंभ. ग्रीक राजदूत हिलिओडोरस यानं आपल्या वासुदेव भक्तीचं आदरचिन्ह म्हणून हा स्तंभ उभारला. तो 2 पोलादी पट्ट्यांवर उभा आहे. आजूबाजूचं बांधकाम पक्क्या विटांचं, चुनखडीच्या गिलाव्याचं आहे. देवदत्तांनी पोलादाचा नमुना शेफिल्डला पाठवून आणि चुनखडीच्या मिश्रणाची परीक्षा पुण्याच्या शेतकी कॉलेजचे प्राचार्य डॉ मॅन यांच्याकडून करवून घेऊन 125 मध्ये म्हणजे मौर्य काळात अस्सल पोलाद, चुना चुनखडीचा गिलावा आणि पक्क्या भाजलेल्या विटा यांचा बांधकामासाठी उपयोग होत असल्याचं सिद्ध करून दाखवलं. विख्यात इंडो अँग्लियन कादंबरीकार आणि कथाकार रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा आर के नारायण यांचं निधन झालं 13 मे 2001 रोजी. मालगुडी नावाचं एक दक्षिण भारतीय गाव कल्पून त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या कथा कादंबऱ्या रचल्या आहेत. या गावातल्या मध्यम आणि कनिष्ठवर्गीयांचं वास्तववादी चित्रण करत असताना सरळ साध्या आयुष्यातही आढळणारं नाट्य आणि विक्षिप्तपणा त्यांनी कौशल्यानं टिपला आहे. साधी पण प्रसंगी वक्रोक्तीयुक्त भाषाशैली आणि रचना सौष्ठव ही त्यांच्या कथा कादंबऱ्यांची उल्लेखनीय वैशिष्ट्य. द गाईड ही त्यांची सर्वोत्कृष्ट साहित्यकृती. प्रवाशांचा गाईड म्हणून काम करणाऱ्या राजूची ही कहाणी. खेडू त्यांच्या अंधश्रद्धेमुळे तो साधू बनतो पण पुढे त्या साधुत्वाच्या ओझ्याखाली चिरडून मरतो. आपल्या व्याजोक्तीपूर्ण शैलीत त्यांनी ही कहाणी घाटदारपणे मांडलेली आहे. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: दिनविशेष आपण ऐकलेत. संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी. श्रोते, आपल्या केंद्रावरून दररोज सकाळी 6:55 दिनविशेष आम्ही प्रसारित करत असतो.

0: ज्ञान माहिती आणि मनोरंजनासाठी ही आहे साताऱ्याची एकमेव FM वाहिनी सातारा आकाशवाणी। श्रोते हो, सकाळचे 7 वाजलेले आहेत। आजचा सुविचार आता आपण ऐकणार आहोत। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
3: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।
0: आजचा सुविचार आता ऐकूयात। अपयश म्हणजे शेवट नाही तर नवीन सुरुवात आहे। अपयश म्हणजे शेवट नाही तर नवीन सुरुवात आहे। हा होता आजचा सुविचार। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड। आकाशवाणीचे हे सातारा केंद्र आहे। आमची यानंतरची घोषणा थोड्याच वेळात।
4: श्री तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी इथं दिनांक 15 आणि 16 मे 2026 रोजी श्री शनेश्वर जन्मोत्सव आणि शनि

0: निमित्त 52 पात्री रुद्राभिषेक, पालखी सोहळा, महाआरती, महाप्रसाद, शनेश्वर कृतज्ञता धर्मरक्षा पुरस्कार आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन।
1: आपण आपल्या परिवारासह अवश्य उपस्थित राहा।
0: श्री तीर्थक्षेत्र सोळाशिवलिंग शनेश्वर देवस्थान, सोळशी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा।
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, OCM, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा।
2: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा।
4: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
5: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
4: MSBT, मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
5: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
4: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा।
5: 11वी 12वी करण्याची गरज नाही।
4: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश।
5: डिजिटल क्लासरूम,
4: साइट विजिट,
5: ST पास,
4: हॉस्टेलची सोय।
5: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा।
4: मोबाईल 9960139915,
5: 0121622245।
6: शास्त्रीय आयुर्वेद उपचार, आर्यलो, मानदुखी, कंबर दुखी, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवाद, अर्धांगवाद, यासाठी आर्यलोक कल्याण इस्टेट जिल्हा परिषदेसमोर सातारा। फोन नंबर 98 220 210 28। दिलासादायक आपुलकीची सेवा, आर्यलोक।
3: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
2: मग येताय ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
7: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
7: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
7: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
7: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट।
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006।
8: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय, मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा।
9: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
8: पूर्ण 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव, म्हणजे स्ट्रॉंग करिअरची खात्री।
10: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध। प्रवेश सुरू, कॉल करा 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99।
11: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात।
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
11: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच,
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते।
11: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा।
12: ज्येष्ठ क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी, माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14 ते 17 मे, स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7:00 ते 10:00 आणि 5:00 ते 10:00, प्रवेश विनामूल्य। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या, हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा। आयोजक दीपक साहेबराव पवार।
13: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेण,
14: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
13: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
14: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866 91 676 72।

0: घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी। आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा। हमखास नफा कमवा। आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046।
1: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया। दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका। प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून।

श्रोतेवाजच्या प्रसारणातील काही कार्यक्रमांची आठवण आपल्याला पुन्हा करून देते. सकाळी 8:40 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, सकाळी 9 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, तर आजच्या प्रसारणात सकाळी 9:30 महिलांसाठी कार्यक्रम घरकुल प्रसारित होईल. तेव्हा राहा आमच्यासोबत FM 103.1 MHz अर्थात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत. आता यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून ऐकूयात. आम्ही त्या सहक्षेपित करतोय.

0: दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी. दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
2: गॅस्ट्रो कॉलरा कावीळ हे रोग टाळण्यासाठी
1: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
2: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
2: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:10 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपर फुटीमुळे रद्द, सीबीआयकडे तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे हेमंता बिस्वा सर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. आंतरराष्ट्रीय पारिचारिका दिनानिमित्त काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी देशभरातील निवडक 15 परिचारिकांचा उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा देणाऱ्या उज्ज्वला सोयम यांचा समावेश होता. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी त्यांनी केलेलं काम तसंच आरोग्य जनजागृतीसाठी घेतलेला पुढाकार यासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आलं. गेल्या 3 मे रोजी झालेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं.

परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमांतून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही. दरम्यान या प्रकरणी राज्यातून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यातील एकाला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं. राजस्थान पोलिसांच्या विनंतीनुसार नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. भाजपचे वरिष्ठ नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी उद्या होणार आहे. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे त्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. द्विवार्षिक निवडणूक बिनविरोध निवडून आलेले डॉ नीलम गोरे, बच्चू कडू, अंबादास दानवे, प्रमोद जठार, जिशान सिद्दीकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या डॉ प्रज्ञा सातव यांचा नवनिर्वाचित आमदारांमध्ये समावेश आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरित रोखे काढून भांडवल उभारणाऱ्या नाशिक महापालिकेला केंद्र सरकारनं 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर केला आहे. त्यामुळे महापालिकेला काही महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यास मदत होणार असल्याची माहिती नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या निधीमधून निर्मल गोदावरी, शुद्ध गोदावरी, रामकाल पथ प्रकल्पाचा दुसरा टप्पा, वाहतूक व्यवस्थापन अशा विविध प्रकारच्या प्रकल्पांना आर्थिक मदत होणार आहे असं त्यांनी सांगितलं. पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पाठवण्याला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मान्यता दिली आहे. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठीच्या विशेष निधी समितीची वार्षिक बैठक काल राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाच्या विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असणाऱ्या पोलिसांना घरं मिळायला हवीत यासाठी घरबांधणी अग्रिम स्वरूपात सुमारे 1768 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याचा लाभ 5459 पोलीस कर्मचाऱ्यांना होणार आहे. महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वदेशीच्या विचारालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे नेत आहेत. देशातील संपत्ती देशातच राहिली पाहिजे. देशाच्या आर्थिक बळकटीसाठी स्वदेशीचा विचार महत्वाचा आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या स्वदेशीच्या आवाहनावर टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर देताना ते काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल डिझेलला इथेनॉल आणि विजेला सौर ऊर्जा हा प्रभावी पर्याय आहे. स्वदेशीच्या मुद्द्यावर राजकारण करण्याऐवजी जनतेचं समुपदेशन करण्याची गरज आहे असं बावनकुळे यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. विकासाच्या आंधळ्या स्पर्धेत कोकणातली जंगलं कमी होत आहेत अशा काळात बांदा गावातले मानसोपचारतज्ज्ञ डॉ रुपेश पाटकर यांनी शेकरू या राज्य प्राण्यासाठी आपलं अख्खं बागायत क्षेत्र राखीव घोषित केलं. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: डॉक्टर रुपेश पाटकर यांनी बांदा गवळी टेम इथं स्वतःच्या मालकीच्या तब्बल 8 एकर बागायती क्षेत्राला शेकरू संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करत या बागायतीत गेली काही वर्ष शेकरू या प्राण्याला पूर्णतः अभय दिलंय. बांदा गवळी टेम इथं डॉक्टर पाटकर यांच्या बागायतीत सुमारे 35 वर्षांपूर्वी पहिल्यांदा त्यांच्या वडिलांना शेकरू दिसला आणि तिथूनच या अनोख्या संवर्धन प्रवासाला सुरुवात झाली. हाच भाव पुढे डॉक्टर पाटकर यांच्या विचारांचा पाया बनला. याच काळात पर्यावरण क्षेत्रातले त्यांचे मित्र मल्हार इंदुलकर यांनी शेकरू

0: हा सर्वात संरक्षित आहे हे लोकांना सांगितलं पाहिजे हे डॉक्टरांच्या लक्षात आणून दिलं. त्यानंतर डॉक्टर पाटकर यांनी आपल्या बागायतीत जागोजागी जनजागृती करणारे फलक लावले. शेकरू संरक्षित प्राणी आहे, त्याला मारणं गुन्हा आहे, निसर्ग वाचवा असे संदेश परिसरात झळकू लागले. या छोट्याशा उपक्रमाचा परिणाम अत्यंत मोठा झाला. लोकांच्या मनात जागृती निर्माण झाली, परिसरातले शिकारीचे प्रकार कमी झाले. म्हणूनच गवळी टेम इथलं शेकरू संवर्धन क्षेत्र हे केवळ एका खारीसाठी राखून ठेवलेलं 8 एकर क्षेत्र नाही, तर ते माणूस आणि निसर्ग यांच्यात अजूनही जिवंत असलेल्या प्रेमाचं, जबाबदारीचं आणि सह अस्तित्वाचं सुंदर प्रतीक आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी एप सेवा तत्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर FIR दाखल करण्याची कठोर भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. या आशयाचं पत्र त्यांनी महाराष्ट्र सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी काल एका सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं होतं. कोथरूडच्या बाल शिक्षण मंदिर सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमात संगीतकार गायक राहुल श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केलेल्या संत कबीर, गुरु नानक आणि गालिब निदा फासली यांच्यासह विविध लोकप्रिय उर्दू शायरांच्या रचना राजेश दातार, मृण्मयी फाटक आणि सावनी लाड या गायकांनी ताकदीनं सादर केल्या. डॉ सुनील केशव देवधर यांनी अतिशय अभ्यासपूर्ण निवेदन करून प्रत्येक रचनेमागचा अर्थ आणि रचनाकारांचा इतिहास कथन केला, त्यामुळे ही संगीतमय संध्याकाळ दर्दी पुणेकर रसिकांसाठी अतिशय उंचीची ठरली. रसिकांनी प्रत्येक सादरीकरणाला प्रचंड टाळ्यांनी दाद दिली. 90व्या वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणीतर्फे येत्या वर्षभरात विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी इथं मरगुबाई यात्रेच्या वेळी अंगावर भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 15 अधिक भाविक जखमी झाले. या यात्रेसाठी जवळजवळ 300 भाविक आले होते. अचानक सोसाट्याचा वारा आणि पाऊस आल्यामुळे काही भाविकांनी भिंतीचा आडोसा घेतला होता, पण वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं भिंत कोसळून ही दुर्घटना घडली. या घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 ते 85 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. हवामान. राज्यात तापमानाचा पारा चढाच असून काल सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं 45 सेल्सिअस नोंदवलं गेलं. आजही सर्वत्र हवामान कोरडं असेल, तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कारानं गौरव. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट पेपरफुटीमुळे रद्द, सीबीआयकडे तपास. आसामचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे हिमंता बिस्वा सर्मा यांचा सलग दुसऱ्यांदा शपथविधी. नाशिक महापालिकेला केंद्र सरकारकडून 272 कोटी रुपयांचा अर्बन चॅलेंज फंड मंजूर. आणि सांगली जिल्ह्यात मोटेवाडी इथं भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणीच्या सातारा केंद्रावर मी बोलतोय. सकाळचे 7:20 आणि 6 सेकंद होत आहेत.
3: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड OCM विमलचे ब्रँडेड सुटिंग
4: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
3: मग येत आहे ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
4: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 806

0: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14। यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
1: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
2: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणी वरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणी वरून जाहिरात करा, हमखास नफा कमवा। आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046।
3: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया। दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका। प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून।
4: श्रोते हो, आपल्या सगळ्यांसाठी आपल्या कार्यक्रमांसंबंधी
5: आता प्रसार भारतीचे महत्वपूर्ण ऍप आमच्या श्रोत्यांसाठी न्यूज ऑन AIR आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलवर।
4: त्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून प्ले स्टोअर मधून न्यूज ऑन AIR हे ऍप डाऊनलोड करा। तिथून लाईव्ह रेडिओ मधून भारतातील आकाशवाणीची अनेक केंद्र तुम्हाला दिसतील, त्यातून AIR सातारा यावर क्लिक करा।
5: काही क्षणातच आपल्या मोबाईलवर सुरू होईल आकाशवाणी सातारा केंद्र। आपण, आपले मित्र, नातेवाईक, सगळे सोयरे आता जगभर कुठेही असाल तरी आकाशवाणी सातारा केंद्र ऐकू शकता आपल्या मोबाईलवर।
4: आपल्या आवडीची गाणी, चर्चा, विश्वासार्ह बातम्या आणि बरंच काही। त्यासाठी प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आपल्या मोबाईलवर आणि ऐका जगभरात कुठेही आकाशवाणी सातारा केंद्राचे कार्यक्रम।
6: श्रोते हो, आपल्या कार्यक्रमाची आठवण आपल्याला करून देते। आजच्या प्रसारणात 9:30 महिलांसाठी कार्यक्रम घरकोल, यामध्ये AI कृत्रिम बुद्धिमत्ता, बदलत्या काळातील तंत्रज्ञान याविषयी प्राध्यापक डॉ सरिता बलशेटवार यांची कविता प्रभुणे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत। सूत्रनिवेदन कविता प्रभुणे यांचं आहे। तेव्हा राहा आमच्यासोबत FM 103.1 MHz अर्थात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत। आता यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. स्टार्टअप हा आताचा परवलीचा शब्द आहे आणि त्यानिमित्ताने आपण चर्चा करतोय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांच्याशी. सर पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून

0: स्वागत करते. सर, ग्रामीण भागातील एखादा विद्यार्थी असेल, मुलगा असेल, की ज्याच्या मनात काहीतरी कल्पना आहे, तर त्यांनी नक्की काय करावं हे तुम्ही अगदी सोप्या भाषेत काय सांगाल की कुठे जावं आणि कुठे ती कल्पना आहे ती सांगावी आणि कशा पद्धतीने सपोर्ट घ्यावा.
1: नाही, आता आपण पाहतो आयटीआयत मुलं पास आउट होतात, काही काही मुलं शिकलेली पण नाही आहेत, पण त्यांना टेक्नॉलॉजी कळते. एखादं आपण आपल्या साध्या भाषेत जुगाडू म्हणतो, त्याला काहीतरी नो हाऊ करून ते चालू झालं पाहिजे.
0: बरोबर.
1: तर आता समजा फॉर एक्झाम्पल मी माझ्या गावातलं उदाहरण देतो. हळद जे प्रोसेस करायचा जे प्रकार आहे तो खूप क्लिष्ट आहे. म्हणजे हळद काढणी त्याची क्रिटिकल आहे, त्याच्यानंतर हळद काढल्यानंतर त्याला स्वच्छ धुणं, परत वाळू घालणं, त्याच्यातलं मॉइश्चर जाऊ देणं, नंतर हळद शिजवावी लागते आणि शिजलेल्यानंतर ती हळद प्रोसेसिंग जाते, म्हणजे पावडर असो किंवा बाकीचे एक्स्ट्रॅक्शन साठी इट टेक्स लॉट ऑफ टाइम. म्हणजे आणि त्यात आपल्याला माहित आहे की निसर्ग हा खूप आता वेगळ्या पद्धतीने लहरी झालाय, तर त्याचे इम्पॅक्ट त्याच्यावर होतात. मध्येच पाऊस आला आहे, तर आमच्याच गावामध्ये एका तरुणाने कुकर केलंय. आपण जसं डाळ भातेसाठी वापरतो तसं त्यांनी हळद शिजवण्याचं कुकर, आणि ती छोट्या पद्धतीची आयडिया आता त्याचा जवळपास 15 फूट उंच आणि 10 फूट रुंद एवढ्या मोठ्या प्रकारचे कुकर झाले. तर तो भोपाळला आला होता, आम्ही त्याला पेटंट्स दिलं, त्याचं रजिस्ट्रेशन झालं, आणि आता जवळपास तो 6 ते 7 राज्यात ते कुकर एक्सपोर्ट करतो आणि तो 10वीच्या 8 शिकलेला आहे. तर त्या आयडियाला संकल्पना देण्यासाठी एक प्रयत्न झाला. अशा प्रत्येक तरुणाकडे गावात आयडियाज आहेत, तर या आयडियाला नर्चर करणं, त्याला वाव देणं, त्याला उब देणं असा प्रयत्न इनोव्हेशन सोसायटीचा आहे.
0: नक्कीच. खर तर आपण म्हणतो की कल्पना या अनेक असतात आणि त्या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आपलं शासन आहे किंवा तुमचा विभाग आहे तो कार्यरत आहे. ग्रामीण विभाग असेल किंवा निमशहरी विभाग असेल किंवा टियर 2-3 सिटीज ज्या आहेत, शहरं आहेत, तर त्यामध्ये हे काम कशा पद्धतीने सुरू आहे?
1: इनोव्हेशन मी जसं सांगितलं की रिजनल लेवलला आम्ही प्रयत्न करतोय. पुण्या मुंबई सारखी जी मोठी शहरं आहेत त्यांना आम्ही डीपटेकच्या दृष्टिकोनातनं, प्रॉडक्ट इनोव्हेशनच्या दृष्टिकोनातनं, डिझाईन थिंकिंग पण आम्हाला मुलांमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक तर काय माहितीये की आपण जेव्हा उद्यमिता म्हणतो त्यास त्याचा पहिला त्याची जी पायरी आहे ती पहिली पायरी ते उद्यमितेची मानसिकता आहे. म्हणजे आपण बाकी बरेच राज्य आहेत त्याच्यात टेम्परामेंट आहे, जसं राजस्थान असेल, गुजरात असेल, तिथे टेम्परामेंट ऑन्टरप्रिनरशिपचा नॅचरली डेव्हलप झालेला आहे. पण महाराष्ट्राचा आपण जनरली मराठी माणसाचा जेव्हा विषय घेतो तेव्हा आपण सांगतो की जनरली एखाद्या कुठल्याही नॉन मराठी माणसाने व्यवसाय सुरू केला तर आपण असं म्हणतो की धंदा सुरू किया आहे, पण आपण मराठीत जेव्हा म्हणतो तो धंद्यात पडलाय. तर वी स्टार्ट विथ दी नेगेटिव्ह वर्ड. तर शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये ही मानसिकता तयार करणं की तुला उद्योग करायचा आहे, तुला उद्यमितामध्ये प्रवेश करायचा आहे आणि स्टार्टअप्स इनोव्हेशनमध्ये काम करायचं आहे, ही मानसिकता पण आपल्याला काही प्रमाणात शहर किंवा ग्रामीण या दोन्ही भागात करावी लागते.
0: सर, कुणालाही जेव्हा एखादा स्टार्टअप सुरू करायचा असेल, विशेषतः तरुणांना, तर भांडवल हा एक खूप महत्वाचा मुद्दा असतो. फंडिंग, विशेषतः आपण म्हणू शकतो सीड फंड आहे किंवा व्हेंचर कॅपिटल किंवा सरकारी अनुदान, हे कशा पद्धतीने यांना उपलब्ध होऊ शकतं?
1: मी आता जसं सांगितलं मागच्या प्रश्नात, आम्ही फंड ऑफ फंड करतो की प्रत्येक विभागासाठी, महाराष्ट्रात 6 विभाग आहेत, तर 50 कोटी रुपयांची तरतूद करतोय. दुसरं एक CM महाफंड म्हणून आम्ही आदरणीय लोढा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय. महाफंड हा 500 कोटीचा फंड आहे, जे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना, नव उद्योजकांना मदत करण्यासाठी आहे. आम्ही आता 2 मोठे फंड्स प्लॅन करतोय. काही प्रमाणात ते झाले होते पण मध्ये थोडासा त्याला एक पॉज आला होता, आम्ही ते परत रिइनिशिएट करतोय. तर 200-200 कोटीचे फंड्स आम्ही परत रिट्राईव्ह करतोय आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक स्टार्टअप्सला मदत करणं असेल आणि त्या स्टार्टअप्सला व्हेंचर कॅपिटल फंड असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण आता 1 लाख कोटीचा फंड अनाऊन्स केलेला आहे. महाराष्ट्र तुम्हाला माहिती आहे की साधारणतः 14% आपण GDP मध्ये कॉन्ट्रीब्युट करतो, तर त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की केंद्रातनं पण त्याला मदत येईल आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून प्रत्येक नवउद्योजकाला मदत करण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत.
0: नक्कीच. स्टार्टअपच्या माध्यमातून एकतर रोजगार निर्मिती आणि स्किल डेव्हलपमेंट या दोन्ही गोष्टी कशा साध्य होत आहेत?
1: स्किल डेव्हलपमेंट एक ऑनगोईंग प्रॅक्टिस आहे. आपण आता ज्या पद्धतीनं ChatGPT आलंय, Gemini आलंय, तर याच्यामुळे आणि AI येत आहे, याच्यामध्ये खूप लोकांचे जॉब जाणार आहेत ही भीती सर्वत्र व्यक्त होती. पण याच्यामुळे जॉब निर्माण पण होणार. आपण जसं 90s मध्ये किंवा 80s मध्ये म्हणत होतो की कम्प्युटर आल्यानंतर लोकांच्या नोकरी जातात, पण आता कम्प्युटर आहे पण त्याच्यापुढे बसायला

0: माणूस नाही, कम्प्युटर्स हजारो आहे, पण माणसाची गरज ही कधीच संपणार नाही. आपल्याला सेक्टर्स वेगवेगळे निवडावे लागतील आणि स्किल डेव्हलपमेंट म्हणण्यापेक्षा रिस्किलिंग असेल, अपस्किलिंग असेल, हे लोक आता ज्या क्षेत्रात काम करतात त्यांना अपग्रेड करावं लागणार. तर स्किल डेव्हलपमेंट, इनोव्हेशन, स्टार्टअप ऍक्च्युअली हे हँड इन हँड जातात.
1: सर, मगाशी तुम्ही महिला उद्योजकांचा उल्लेख केलात, तर महिला उद्योजक असोत किंवा सामाजिक काही प्रकल्प असतात, तर त्यासाठी विभाग कशा पद्धतीने कार्यरत आहे?
0: महिलांसाठी तर आमची प्रायोरिटी आहे आणि ऍक्च्युअली बऱ्याच प्लॅटफॉर्मवर

0: काम करतोय. आम्ही आता एक विमेन एंटरप्रेन्युअरशिप इंडेक्स करतोय. ही गावातल्या शहरातल्या निमशहरातल्या सगळ्या महिलांचा उद्यमितेमध्ये आता त्यांचा काय लेवल आहे, म्हणजे वी कॅन कॉल इट ॲज अ डायग्नोसिस. तर त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या रेमेडीज देऊ किंवा त्या पद्धतीचा डाएट प्लॅन करू इन टर्म्स ऑफ विमेन एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट. तो विमेन इंडेक्स साठी आम्ही एंटरप्रेन्युअरशिप इंडेक्स वर काम करतोय. पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावाने एक आम्ही एक स्कीम केली आहे, तर ग्रामीण भागातल्या उद्यमितेला चालना देण्यासाठी महिलांना त्यांना आम्ही मदत करतोय त्या स्कीमच्या थ्रू. आणि आता आम्ही वी हब हा कॉन्सेप्ट डेव्हलप करतोय, विमेन एंटरप्रेन्युअरशिप हब, ज्याच्या माध्यमातून रिजनल असो लोकल असो या सगळ्या महिलांना त्यांचं त्यांचं कॉमन फॅसिलिटी सेंटर असेल, जेणेकरून महिला एकत्र येतील. म्हणजे यू कॅन कॉल इट ॲज की हा बचत गटाचा ऍडव्हान्स मॉडेल असेल, जेणेकरून त्या महिलांना टेक्निकल महिला पण जे येतील. जेव्हा मी घरी पण कधी गप्पा मारायचो तर आई नेहमी एक विषय सांगायची की ज्या शिकलेल्या मुली गावात आलेल्या आहेत, ज्यांचं BSc झालंय, BCom झालं, काही जणांचं MSc झालंय, तर त्या जेवढं शिकल्या त्याचा उपयोग काहीच होत नाही. आणि जे एखादी BSc झालेली मुलगी असेल, BCom झालेली असेल, किंवा एखादी समजा पॅथॉलॉजीचा कोर्स केला असेल, तर ह्या मुलींच्या आयुष्यात काय बदल आणता येईल याच्यासाठी आम्ही उद्यमितेसाठी वी हब करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून प्रत्येक महिलांना आम्हाला त्यांची जी नॉलेज कॅपॅसिटी आहे, नॉलेज बँक आहे, त्याचा राष्ट्रासाठी आणि राज्यासाठी उपयोग होईल. आम्ही आत्ता एक चांगला कॉन्सेप्ट लिहिलाय, पॉलिसी लिहिली आहे आणि बजेटमध्ये पण आली, मुख्यमंत्री साहेब पण त्याच्यावर बोलले. आम्ही एक बिरसा नावाची स्कीम लिहिली, BIRSA. तर बिरसा तुम्हाला माहिती आहे, बिरसा मुंडाजी हे म्हणजे लोकनायक आहेत, जनजाती समाजाचे सर्वात मोठे नेते आहेत. तर बिरसाचं फुलफॉर्म आहे भारत इनोव्हेशन रिसर्च अँड स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भरता. सो दिस इज ऍक्च्युली ट्रायबल इनोव्हेशन. सो दिस इज फर्स्ट टाइम इन इंडिया की ट्रायबल एंटरप्रेन्युअरशिप क्रिएट करण्यासाठी ट्रायबल मध्ये सुद्धा स्टार्टअप्स आणि त्यांची जी जीवन पद्धती आहे, म्हणजे ट्रायबल्स ही लोक जे जनजातीतली आहेत त्यांना औषधी आपल्यापेक्षा चांगली माहीत आहे, जीवन पद्धती आहे. ट्रायबल आर्ट अँड क्राफ्ट खूप चांगल्या पद्धतीनं एक्सपोर्ट क्वालिटीचं ते लोक करू शकतात. त्यांना आपण जे वन उपज म्हणतो त्याचं नॉलेज सर्वात जास्त आहे, म्हणजे तेंदूपत्ता असेल आणि सगळी हर्बल्स मेड्स आहेत. तर आम्ही असा प्रयत्न करतो की ट्रायबल जीवन पद्धती त्यांना त्यांची जगत असताना त्यांना इनोव्हेशन कसं इंट्रोड्यूस करता येईल, तर ह्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या 4 वर्षाच्या काळामध्ये गव्हर्नमेंटनी त्याला 25 कोटी रुपये अनुदान पण दिलेलं आहे. आम्ही 200 स्टार्टअप्स आणि 500 इनोव्हेटर्स या 4 वर्षात करणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही 5 जिल्ह्याचा पण आम्ही एक पायलट म्हणून समावेश केलेला.
1: बरं, म्हणजे हे सगळे आदिवासी जिथे
0: तरुणांसाठी
1: नक्कीच. सर, आपण म्हणतो की स्टार्टअप्स ही एका कल्पनेपासून सुरू होते, तर त्या कल्पनेपासून ते प्रॉडक्ट बनून पूर्ण मार्केटपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक आव्हानं येत असतात. तर तुम्ही या क्षेत्रात खूप तुमचा व्यासंग आहे, तर तुम्ही काय सांगाल की कुठली मुख्य आव्हानं असतात?
0: कुठलीही नवीन गोष्ट करताना एकतर सोशल एक्सेप्टन्स, पर्सनल एक्सेप्टन्स आणि यू से पब्लिक एक्सेप्टन्स, ह्या 3-4 गोष्टी मॅटर करतात. आपण कुठलीही नवीन गोष्ट करतो तर त्यावेळेस त्याला विरोध असतो, घरांपासून म्हणतात की तू कशाला करतोयस. आणि एक साधी आपल्याला जे इंग्रजांनी प्रभाव करून ठेवलेली शिक्षण पद्धती आहे की झालं की काहीतरी लवकर नोकरी मिळाली पाहिजे. आणि आपण सगळं शिक्षण हे नोकरीला केंद्रित होऊन झालेलं आहे. म्हणजे आज इंजिनिअरिंग करणारा मुलगा 3rd इयरला असताना त्याचं प्लेसमेंट होतं, किंवा 2nd इयरला काही जणांना प्लेसमेंट होतं, पण त्याच्यामधली जी उद्यमितेची जी भूक आहे ती तिथे संपून जाते. तर आम्ही असा प्रयत्न करतोय की ही भूक कंटिन्यू व्हावी. आणि जेव्हा जेव्हा संकट येतील, तुम्ही खूप स्टार्टअप्स बघा जगातल्या, मोठमोठ्या कंपन्यांना अपयश आलेलं आहे, ते अपयश पचवता आलं पाहिजे. आणि हे सगळ्या क्षेत्रात आहे, त्याच्यामुळं पर्सिस्टन्स, पर्सिवन्स ह्या 2 गोष्टीला जर तुम्ही फॉलो केलं तर कुठेही सक्सेस मिळायला मला वाटत नाही काही अडचण असेल.
1: नक्कीच सर. श्रोते हो, राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासाच्या दृष्टीने कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत हे आपण पाहिलं, तसंच स्टार्टअप पॉलिसी 2024-29 बद्दल जाणून घेतलं, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीची नेमकी भूमिका देखील जाणून घेतली. श्रोते हो, विषयाच्या अनुषंगाने आपण माहिती जाणून घेतोय, परंतु व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढेही असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आपण ऐकताय आकाशवाणीचं सातारा केंद्र. श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमाविषयी ऐकूयात.
1: तो एक छोटासा काम आहे ते रोज आपण झाडतो पुसतो, ते सुद्धा हल्ली रोबोट्स अगदी एक 5 ते 10 सेकंदामध्ये एक अख्खा हॉल साफ करून देतात. ह्यालाच आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो, कारण त्या रोबोटमध्ये आपण झाडू काढताना ज्या ज्या क्रिया करतो त्या सगळ्या क्रियाचं फिडिंग करून ठेवलंय, त्यांना तसं ट्रेनिंग केलेलं आहे आणि ते ट्रेनिंग केलेलं असल्यामुळे ते आपणच काम करतोय असं जाणून देतं आणि तसं करतंही ते छानपैकी.
2: आपण आताच म्हणलं
0: जरूर ऐका आजच्या प्रसारणात सकाळी 9:30 महिलांसाठीचा कार्यक्रम घरकुल. आजच्या कार्यक्रमात AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता बदलत्या काळातील तंत्रज्ञान याविषयी प्राध्यापक डॉ सरिता बलशेटवार यांची कविता प्रभुणे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. ही होती कार्यक्रमाची एक झलक. जरूर ऐका सकाळी 9:30 महिलांसाठीचा कार्यक्रम घरकुल. श्रोत्या, आजच्या प्रसारणात सकाळी 10:30 मिश्र संगीत आपण ऐकणार आहोत. सकाळी 11:00 नाट्य संगीत ऐकूयात. तर सकाळी 11:30 एक ही कलाकार या कार्यक्रमात गायिका अलका याज्ञिक यांच्या कला आणि जीवन प्रवासातील काही किस्से, काही आठवणी आणि सदाबहार गाणी.

0: ज्ञान माहिती आणि मनोरंजनासाठी आपल्या सोबत प्रत्येक क्षणी सातारा आकाशवाणी. सकाळचे 7:40 होत आहेत. ऐकूयात ग्राहक केंद्रित कार्यक्रम मसवडकर सराफ.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मसवडकर सराफ.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसपडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन
2: श्रोते हो, म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. म्हसवडकर सराफचे निमिष शहा सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार निमिष सर.
3: नमस्कार.
2: खर तर गेली 35 वर्ष म्हसवडकर सराफ हे दुकान साताऱ्यामध्ये अगदी डौलात उभं आहे आणि खूप ग्राहकांशी तुम्ही जोडले गेलेले आहात. अनेक ग्राहकांचा तुमच्यावर विश्वास आहे. फक्त सातारा शहरातलेच नाही तर जिल्ह्यातले लोक आपल्याकडे येतात आणि सोने चांदीच्या दागिन्यांची वस्तूंची खरेदी करतात. तर अशी कधी विचारणा तुम्हाला झाली आहे का की तुम्ही याच्या व्यतिरिक्त अजून दुसरी शाखा सुरू करणार आहात का? आणि मला वाटतं प्रत्येक व्यावसायिकाचं उद्योजकाचं हे स्वप्न असतं की आपली दुसरी शाखाही लवकर सुरू व्हावी. असा तुमचा काही प्लॅन आहे का?
3: आता जेव्हा एवढे गिराई किंवा आपले जे कस्टमर असतात तेवढ्या विश्वासाने येतात तर त्यांची ही अपेक्षा असते की आपल्याला जे साताऱ्या बाहेरून येतात की आपल्या गावातही असं काही दुकान असावं ज्याच्यावर आपण डोळे झाकून खरेदी करू शकतो, विश्वास ठेवू शकतो.

0: जे बाहेरगावाहून कस्टमर येतात त्यांची बऱ्याच वेळा अशी रिक्वेस्ट असते की आमच्या जवळही तुमचं दुकान असावं, लांबून यावं लागतं. तर असा सगळा विचार करून आम्ही कोरेगावात नवीन शाखा उघडायचा प्लॅन केला आहे आणि ती येत्या काही दिवसात लवकरच आमच्या नवीन शाखेचं ओपनिंग ही होणार आहे.
1: क्या बात है.
0: तर कोरेगावातल्या किंवा आसपासच्या त्याच्या गावातल्या ग्राहकांना त्याचा चांगला फायदा होणार आहे आणि त्यांची सोय पण चांगलीच होईल असं आम्ही अपेक्षा करत आहे.
1: जसं तुम्ही आता म्हणालात की ग्राहकांचा विश्वास असतो, तसं कोरेगाव हे ठिकाण तुम्ही का निवडलं? तिथले ग्राहक जास्त आहेत का, सोयीस्कर आहे का, काय कारण काय आहे?
0: नाही, असं सोयीस्कर आहे किंवा ग्राहक आहे असा काही प्लॅन नाही, पण कुठेही तरी आपण एक्सपांड करताना एखादी जागा निवडतो तीच का असं काही खूप त्याच्या माग असं लॉजिक नसतं, पण जिथं ऑपॉर्च्युनिटी मिळेल तिथं आपण काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करत असतो.
1: अगदी. ज्याप्रमाणे इथे सेवा दिली जाते किंवा इथल्या म्हसवडकर सराफांचं जे दुकानाचं स्ट्रक्चर आहे त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी तिथे आहेत का, तिथे काही नवीन बघायला मिळणार आहे?
0: ज्या सिस्टीम आणि ज्या पद्धतीचा आपला व्यवहार आहे, म्हणजे बिझनेस प्रॅक्टिसेस म्हणू आणि सिस्टीम्स म्हणू, त्या इथल्या सारख्याच एक्झॅक्टली सेम असणार आहेत. त्यामुळे ज्या विश्वासाने, ज्या पारदर्शकतेसाठी ग्राहक आपल्या साताच्या शोरूमला व्हिजिट करतात त्यांना सेमच सर्व्हिस, सिस्टीम्स, बिझनेस प्रॅक्टिसेस, सेमच पारदर्शकता, सगळा व्यवहार सेम त्यांना कोरेगावातही मिळणार आहे.
1: वा, क्या बात है.
0: जसे आपण इथे साताऱ्यात ही कॅरेट मीटरनी शुद्धता चेक करतो, विकतानाही आपण चेक करून दाखवतो कस्टमरची विनंती असल्यास, किंवा खरेदी करताना कस्टमरकडनं जुने सोने आपण चेक करतो, अशाच सगळ्या गोष्टी कोरेगावातही होणार आहेत. तिथेही आपण कस्टमरला त्याचा विश्वास होण्यासाठी दागिन्याची शुद्धता दाखवून देणार आहे. घेताना त्याच्याकडनं त्याच शुद्धतेप्रमाणे दागिने घेतले जाणार आहेत. असे सोने चांदी दोन्हीलाही हॉलमार्क असणे, एचवायडी असणे, ह्या सगळ्या गोष्टी कस्टमरला दाखवून देऊन विकल्या जाणार आहेत.
1: श्रोते हो, सगळ्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे की म्हसवडकर सराफ यांची दुसरी शाखा आता आझाद चौक कोरेगाव इथे लवकरच सुरू होणार आहे. त्याबद्दलची माहिती तुम्हाला या कार्यक्रमाद्वारे आणि जाहिरातींमधनं कळेलच. पण आता ज्या ज्या लोकांना कोरेगाववर यावं लागत होतं त्यांच्यासाठी ही नक्कीच खुशखबरी आहे. निमिष सर, तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या स्टाफला या नवीन शाखेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, पुन्हा भेटूयात म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात निमिष शहा यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम म्हसवडकर सराफ आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 7:45 आणि 14 सेकंद झालेत. ऐकूयात आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम, प्लॅनेट फर्निचर.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
6: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
5: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
6: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
5: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
1: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्ते.
1: आपण बघतोय सध्या युद्धाचा परिणाम आपल्याला अनेक गोष्टींवरती दिसून येतोय. तर आपण जेव्हा ब्रँडेड फर्निचरचा विचार करतो त्यावेळेला काही फर्निचर हे बाहेरच्या देशातून सुद्धा मागवलं जातं, मग या सगळ्याचा परिणाम आपल्याला सुद्धा दिसून येतोय का? रॉ मटेरियलवर काही परिणाम झालाय का? फर्निचरवर काही परिणाम झालाय का? किमती वाढ का? आणि या सगळ्यामध्ये प्लॅनेट कशा पद्धतीने काम करतंय याबद्दल सांगा.
7: तर याच्यामध्ये कसं आहे की बेसिकली दोन गोष्टी आहेत. एक तर तुमचं वॉर इफेक्ट आणि सेकंडरी काय आहे की BIS म्हणून कन्सेप्ट आहे की जे आपलं इंडियन गव्हर्नमेंटनं आता कंपल्सरी केली आहे फर्निचर सेक्टरवरती, त्याला अजून थोडासा 5-6 महिन्याचा टाइम पिरियड आहे पूर्ण कंपल्शन व्हायला. वॉरचा इफेक्ट म्हणजे काय होतंय की त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट, त्याच्यानंतर फ्रेट जे आहेत बाहेरनं मटेरियल येणारे रॉ मटेरियल आहेत त्याचे कॉस्टिंग वाढलेले आहेत, त्याच्यामुळे सुद्धा कॉस्टला भरपूर फरक पडलाय. ऑलमोस्ट तुम्ही विचार करायला झाला तर 20% पर्यंत फरक पडलाय. तसंच आता BIS मुळे काय झालंय की नवीन मटेरियल मागवणं सुद्धा तेवढं इझी राहिलेलं नाही, त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे त्याची पण कॉस्ट वाढलेली आहे. इवन काही ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या कॉस्ट मध्ये हाईक केलेले. तसा सिनारिओ बघता आता चालूला कॉम्प्लिकेटेड आहे, तरी पण परचेस चालू राहायला पाहिजे, लोकांना सर्व्हिस देता आली पाहिजे. याच्यासाठी आम्ही बॅकएंडला बऱ्यापैकी काम करून ठेवलेलं होतं की याच्यामध्ये आम्ही इन्व्हेंटरी

0: थेरपी मागवलेली होती की जी अजून आमच्याकडे 2-3 महिने चालेल आणि कमीत कमी लोकांना कॉस्टचा फरक पडेल. ठीक आहे, आता 20-25% वाढलेत पण तेवढा इफेक्ट न करता कमीत कमी कसं करता येईल त्याप्रमाणे आपण काम करतोय. आणि त्या जुन्याच रिझनेबल प्रायसेसला आपण मटेरियल अवेलेबल ठेवलंय, फक्त थोडासा डिलिव्हरी टाइम आपण म्हणतो तो थोडासा वाढलेला आहे.
1: याबद्दल अजूनही बोलूयात पण त्याआधी श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी ब्रँडेड फर्निचरसाठी तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. जाधव सर, तर हे सगळं अजून साधारणतः किती दिवस चालू राहणार आहे किंवा या किमती अशाच वाढलेल्या राहतील का पुन्हा किमती घसरण्याचे चान्सेस सुद्धा आहेत?
0: त्याच्यामध्ये किंमत कमी व्हायचे चान्सेस फार कमी वाटतात, कारण एकंदरीत तुम्ही इंटरनॅशनल सिच्युएशन बघितली तर तेवढं इझी नाहीये. तर प्राइसिंग कमी कधी होईल की अगदीच डिमांडला शॉर्टेज झालं, मटेरियल स्टॉक आहे ते क्लिअर करणं आहे, लिक्विडिटी क्रंच आहे, तर त्याच्यामध्ये प्राइसिंग कमी होऊ शकतात पण ते चान्सेस कमी आहेत. फक्त काय की आम्ही त्याच्यात काय काळजी घेतोय की एकदम एक्स्ट्रीम न वाढवता हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये प्राइसेस कशा वाढतील आणि त्या कस्टमरला कशा सस्टेन होतील. आता इम्पोर्टेडच्या आयटमचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय केलं की आम्ही लोकल सोर्सिंग किंवा आपल्या इथं मॅन्युफॅक्चरिंग जास्त काय करता येईल की ज्याच्यामुळे कॉस्टला तेवढा इम्पॅक्ट पडणार नाही त्याच्यावरती बॅकएंड आमचं काम चाललं आहे. त्यामुळे एनी हाऊ आपल्या कस्टमरला तेवढा मेजर इम्पॅक्ट पडणार नाही, जेवढा बाकीच्यांना पडेल तेवढा आपल्या कस्टमरला पडणार नाही.
1: आणि आपल्याकडे सुद्धा आपण प्रोडक्शन जे आपलं स्वतःचं आहे ते चालू ठेवलेलं आहे, सो आपल्याकडची व्हरायटी सुद्धा लोकांना बघायला मिळणार आहे.
0: त्याच्यात आम्हाला पण एक मोठा चान्स आहे की आपला त्याच्यामध्ये एक्सपान्शन करता येईल, अजून व्हरायटी वाढवता येईल, अजून बाहेरचं मटेरियल त्याला कॉम्पिटेटिव्ह मटेरियल आपल्याला देता येईल. कारण आता जी नवीन येणारी मटेरियल जी कॉस्ट आहे ती हायर साईडला आहे. आता याच्यामध्ये अगोदर प्रॉब्लेम काय व्हायचा की आपलं मटेरियल आणि त्यांचं मटेरियल जरी आपण सेम क्वालिटी बघितली तरी त्यांची प्राइस कमी यायची, त्यामुळे आपल्याला तिकडून मटेरियल मागवायला लागायचं. पण आता त्याला काय होणार आहे की प्राइस त्यांची हायर साईडला आल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मटेरियलला सेल वाढेल आणि त्याचा बेनिफिट आपल्या मॅन्युफॅक्चरिंगला पण चांगला होईल.
1: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषय सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
4: ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर. आता आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोतो, यानंतर सुगम संगीत आपण ऐकणार आहोत या संदेशांनंतर.
5: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
6: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टीबर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
1: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे सिटी पोस्टा समोर सातारा.
3: ज्येष्ठ क्रीडा संघटक क्रीडा महर्षी माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्याने राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14-17 मे स्थळ शाहू स्टेडियम सातारा. वेळ 7-10 आणि 5-10. प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या. हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.
4: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
5: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
4: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स म्हणजे
5: चांदीची खाण आनंदाचं वाण.
6: अधिक मासाच्या तयारीसाठी तयार श्री वर्धमान ज्वेलर्स.

0: टेक्स, चांदीची जोडवी, पैंजण, तांब्या भांड, ताटवाटी, चेन, अंगठी, ब्रेसलेट असं 101 अधिक मासाचं चांदीचं वाण। वाणाच्या खरेदीवर हमखास भेट वस्तू।
1: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा।
0: क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे। श्री वर्धमान ज्वेलर्स NX।

मंगेश पाडगावकर यांचीही शब्दरचना संगीतबद्ध केली होती श्रीनिवास खळे यांनी आणि गायली होती सुरेश वाडकर यांनी. भावगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुमन कल्याणपूर यांना. रमेश अणावकर यांचं हे गीत दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलंय.

सुमन कल्याणपूरींना आपण ऐकत होतो. श्रोते होत्या यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत प्रतीक्षा अगदी काही क्षणांची.

0: यामध्ये दरमहा ठराविक रक्कम चांगल्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवली जाते. तुम्हाला एक लाईव्ह डेटा दाखवतो. हे आपले क्लायंट आहेत, त्यांनी गेले 8 वर्ष कन्सिस्टंटली SIP केली आणि ही आहे त्यांची इन्व्हेस्टेड अमाऊंट आणि ही आहे करंट व्हॅल्यू.
1: ओ माय गॉड, लॉटरी लागली म्हणायची की?
0: होय, पण यात सातत्य आणि संयम या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. यांच्यासारखेच माझ्याकडे जवळपास 7,000 अधिक क्लायंट्स आहेत. सरकारी कर्मचारी, सातारा जिल्हा पोलीस डिपार्टमेंट, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका यांचं देखील आर्थिक नियोजन आपल्या कंपनीमार्फत केलं जातं. आता तुमच्या केसमध्ये मी अजून एक सजेशन असं देईल की आपण तुमचा हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स देखील काढून घेऊ, कारण आजकाल हे दोन्ही कव्हर असणं फार गरजेचं आहे.
1: ओके, हे इन्शुरन्स कोणत्या कंपनीचे काढावे लागतील?
0: त्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही, कारण आपल्या इथे टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, व्हेईकल, ट्रॅव्हल, फायर, बिझनेस अशा सर्व प्रकारचे इन्शुरन्स काढून दिले जातात. त्याचबरोबर थोडीफार अमाऊंट तुम्ही लॉंग टर्म साठी कोणत्या तरी एखाद्या चांगल्या शेअर्स मध्ये नक्की गुंतवा.
1: ओके सर, पण मला शेअर मार्केट बद्दल काहीच माहित नाहीये.
0: काळजी करायचं कारण नाही, आपल्या कंपनी मार्फत शेअर मार्केटचे शास्त्र शुद्ध प्रशिक्षण दिलं जातं. रोजच्या रोज ट्रेडिंग करून तुम्ही कशा प्रकारे अर्न करू शकता याचं देखील मार्गदर्शन आम्ही करतो. शेअर मार्केटच्या बॅचेस या मंथली बेसिस वरती असतात. दर शनिवार रविवारी थेरी आणि सोमवार ते शुक्रवार प्रॅक्टिकल असं या बॅचेसचं शेड्यूल असतं. तसं बघायला गेलं तर आपल्याकडे प्रॅक्टिकल हे लाईफटाईम फ्री मध्ये दिलं जातं.
1: फॅन्टॅस्टिक.
0: पश्चिम महाराष्ट्रातले सेबी रजिस्टर्ड आणि इन्व्हेस्टमेंट रिलेटेड सगळ्या गोष्टी एकाच छताखाली असणारी आपली एकमेव संस्था आहे. साताऱ्याबरोबर पुणे, रत्नागिरी तसेच पश्चिम महाराष्ट्र मधल्या अनेक कॉलेजेस सोबत आपण टाइप केलं आहे. आपल्याकडे 25+ वेल एज्युकेटेड लोकांची टीम आहे. तसेच टाटा AIA कंपनी मार्फत लाईफ इन्शुरन्सची एजन्सी आपण देतोय. त्याचबरोबर टाटा AIG मार्फत जनरल इन्शुरन्सची एजन्सी आपण देतो. शेअर ब्रोकरची फ्रँचायसी पण आपण देतो. तुमचा इन्कम वाढवण्यासाठी याचा वापर तुम्ही करू शकता. पार्ट टाइम, फुल टाइम व्यवसाय संधीही आपल्याकडे उपलब्ध आहेत.
1: ऑसम सर, SIP सुरू करण्यासाठी मी डॉक्युमेंट्स घेऊन येते. मला तुमचा नंबर देता का?
0: 73-87-88-12-79.
1: 73-87-88-12-79. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, अजूनही वेळ गेली नाही. तुम्हाला देखील तुमचं आर्थिक नियोजन करायचं असेल तर आजच सातारच्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील हॉटेल प्राईडच्या फर्स्ट फ्लोअरला असणाऱ्या गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेडला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: ज्येष्ठ क्रीडा संघटक क्रीडा महर्षी माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा 2026 14-17 मे स्थळ शाहू स्टेडियम सातारा. वेळ 7:00 ते 10:00 आणि 5:00 ते 10:00. प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या. हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.
6: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी. आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक, परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-00-46. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-00-46.
7: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवाद.

आत्म कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसान वाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून।

0: ज्ञान माहिती आणि मनोरंजनासाठी ही आहे आपल्या सगळ्यात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी. श्रोतहो, यानंतरच्या प्रसारणामध्ये 8:40 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, सकाळी 9 हिंदी चित्रपट संगीत, तर 9:30 आमच्या मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम घरकुल आपण ऐकणार आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता लगेचच प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम विमोहन हर्बल केअर.
1: मोबाईल बाजूला ठेव बरं, जरा जा खाली खेळायला मित्रांबरोबर. आले आले आले. अगं सुधा,
2: हाय रमा, येऊ का?
1: हा, जशी नवीनच ओळख झाली नाही का ग आपली, ये ना ग.
2: अगं आज थोडा निवांत वेळ मिळाला म्हणलं यावं तुझ्याकडे.
1: नशीबच आमचं, गेले 2-3 दिवस होतीस कुठे?
2: मुंबईला टेबल टेनिसच्या इंटरस्कूल कॉम्पिटिशन्स होत्या, त्यामुळे स्वराला घेऊन मुंबईला गेले होते. कालच रात्री परत आलो बघ.
1: फारच मस्त खेळते हा स्वरा, कष्टही खूप घेते.
2: पुढे जाऊन भारताकडून इंटरनॅशनल लेवलवर खेळायचं स्वप्न आहे तिचं.
1: या वयात मुलं किती पुढचा विचार करतात, आणि आपल्या लहानपणी
2: बावळट होतो आपण.
1: खरंय ग. पण अगं 10 दिवसापूर्वीच स्वरा हैदराबादला पण गेली होती ना शाळेकडून.
2: हो, आणि आता पुढच्या आठवड्यात पुण्याला.
1: बापरे, कसं जमतं ग तिला एवढा सतत प्रवास, मॅचेस, अभ्यास सगळं करूनही नेहमी फ्रेश दिसते.
2: याचं बरंच श्रेय विमोहन नॅचरलच्या न्यूट्रीरिचला जातं.
1: विमोहन न्यूट्रीरिच म्हणजे?
2: अगं रिच नॅचरल न्यूट्रिशन फॉर एंटायर फॅमिली. बदामाचं पोषण, नॅचरल एनर्जी,
1: शक्तिवर्धक पावडर आहे ना.
2: दर्जेदार नैसर्गिक प्रोटीनचा उत्तम पर्याय. दिवसातून 2 सकाळ आणि संध्याकाळ 1 दुधातून देते.
1: वा, म्हणजे स्वराच्या उत्साहाचं आणि एनर्जीचं रहस्यच आहे की हे.
2: अगदी बरोबर बोललीस रमा. वाढीच्या वयातील मुलांमध्ये स्नायू बळकट होतात, शरीराच्या योग्य वाढीसाठी अगदी उपयोगी, उत्तम पोषक आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
1: कुठल्या फ्लेवर मध्ये आहे ग?
2: स्पेशल बदाम आणि स्वादिष्ट चॉकलेट अशा 2 फ्लेवर मध्ये उपलब्ध आहे बघ.
1: अरे वा, चॉकलेट म्हणल्यावर आमच्या मंदारलाही आवडेल, नाहीतर इतके नखरे असतात ना ग त्याचे.
2: उद्यापासूनच दे मग, म्हणजे नियमित घेतल्याने मंदार फ्रेश राहील आणि स्टॅमिना पण वाढेल त्याचा.
1: हो हो, असंच करते मी. पण मिळेल कुठे ग?
2: मेडिकल स्टोअर, मॉल, सगळीकडे उपलब्ध आहे. आणि शिवाय 96-233-55-987 किंवा 98-90-760-276 या नंबरवर फोन कर, फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध आहे.
1: ए, परत नंबर सांग ना.
2: हो सांगते की, घे 96-233-55-987 आणि 98-90-760-276.
1: लगेच फोन करते आणि उद्यापासूनच सकाळ संध्याकाळ दुधासोबत 1-1

0: चा द्यायला सुरुवात करते.
1: आणि हो, फक्त मंदारच नाही हा, तर मंदारचे आजी आजोबा, मंदारचे बाबा आणि तुझ्यासाठी देखील अत्यंत उपयोगी आहे.
0: काय सांगतेस, म्हणजे आम्हाला सर्वांनाही याचा फायदा आहे तर.
1: हो अगं रमा, दगदगीच्या दिनक्रमात महिलांना एनर्जी बुस्टर म्हणून काही नको का? मंदारच्या आजी आजोबांना रोज दुधासोबत दिलंस की त्यांची तब्येतही ठणठणीत राहायला मदत होते की नाही बघ.
0: अगं सुधा, त्यांना डायबिटीस आहे ग.
1: अगं यात साखर नाही, त्यामुळे डायबिटीस असेल तरीही विमोहन न्यूट्रिरिश द्यायला काहीच हरकत नाही. शिवाय आजारपणानंतर येणारा थकवा घालवण्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त. म्हणूनच रिच नॅचरल न्यूट्रिशन फॉर एंटायर फॅमिली असं म्हणतात.
0: सुधा, अगं अजून एक महत्वाचं, माझी बहीण गर्भवती आहे तर तिला हे विमोहनचं.
1: हो अगदीच, गर्भिणी महिला, स्तनदा माता यांच्यासाठी जेव्हा एक्स्ट्रा न्यूट्रिशन स्पेशल केअरची आवश्यकता असते तेव्हा न्यूट्रिरिच म्हणजे वरदानच.
0: संपूर्ण कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी घरात विमोहनचं न्यूट्रिरिच हवंच.
1: बरोबर. बर चल निघते बाई, पुढच्या कॉम्पिटिशनच्या प्रॅक्टिसला जायचंय स्वराला, तिला सोडायला जायचंय. चल येते ग.
0: अच्छा चला, आता उद्यापासूनच मंदारला विमोहनचे न्यूट्रिरिच द्यायला सुरुवात करते, म्हणजे तो मित्रांबरोबर खाली खेळायला जाईल आणि त्याचं हे मोबाईलचं वेळ निघून जाईल.
2: विमोहनचे न्यूट्रिरिच, रिच नॅचरल न्यूट्रिशियन फॉर एंटायर फॅमिली. तरुण मुलं मुली, गर्भवती महिला, 40-ची महिला, लहान मुलं मुली, वयस्कर व्यक्तींसाठी आणि डायबिटीस असणाऱ्यांसाठी सुद्धा नॅचरल एनर्जी बुस्टर म्हणजे विमोहनचे न्यूट्रिरिच. संपर्क 96-233-55-987 किंवा 98-90-760-276.

ग्राहक केंद्रित कार्यक्रम विमोहन हर्बल केअर आपण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोत्या, आता यानंतरच्या प्रसारणामध्ये 8:40 मराठी चित्रपट संगीत आपण ऐकणार आहोत, तर 9 हिंदी चित्रपट संगीत. तेव्हा राहा आमच्यासोबत FM बँड 103.1 MHz अर्थात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत. आता यानंतर ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करतोय. प्रतीक्षा अगदी काही क्षणांची.

हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांची आज विधानसभेत बहुमत चाचणी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. आता सविस्तर बातम्या. गेल्या 3 मे रोजी झालेली पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही असंही परिषदेनं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात राजस्थान पोलिसांच्या विशेष तपास पथकानं आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेतलं आहे. या संशयित रॅकेटचा विस्तार आणि परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकांची झालेली देवाणघेवाण तसंच संबंधित आर्थिक व्यवहारांच्या दिशेनं तपास सुरू आहे. या पथकाने काल जयपूरमधून मनीष नावाच्या एका कथित सूत्रधाराला ताब्यात घेतलं. तत्पूर्वी राजस्थान पोलिसांनी 7 मे रोजी देहरादूनमधून 5 जणांना अटक केली होती. दरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागाने महाराष्ट्रातील नाशिक इथून शुभम खैरनारला ताब्यात घेतलं आहे. राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांच्या वतीनं आज विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय हे आपल्या सरकारला

पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. मित्रपक्षांच्या पाठिंब्यासोबतच विजय यांनी AIADMKच्या एका गटाचा आणि अम्मा मक्कल मुनेत्र कळघमचे एकमेव आमदार एस कामराज यांचाही पाठिंबा मिळवला आहे. यामुळे आता विधानसभेत TVKकडे एकंदर 150 आमदारांचा पाठिंबा उपलब्ध आहे. दरम्यान काल तामिळनाडूच्या राजकीय घडामोडींमध्ये नवनिर्वाचित सरकारला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून AIADMK या पक्षात दोन गट पडले. पक्षाचे सरचिटणीस के पलानीसामी यांच्या नेतृत्वाखालील गटाने पक्षाच्या आमदारांना TVK सरकारला पाठिंबा न

नवनिर्वाचित सरकारला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून AIADMK या पक्षात दोन गट पडले. पक्षाचे सरचिटणीस के पलानीसामी यांच्या नेतृत्वाखालील गटाने पक्षाच्या आमदारांना TVK सरकारला पाठिंबा न देण्याचे निर्देश दिले आहेत. पक्षादेश न मानणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल असा इशारा ज्येष्ठ नेते ए कृष्णमूर्ती यांनी दिला. दुसरीकडे 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणाऱ्या दुसऱ्या गटाने SP वेलुमणी यांच्या AIADMK विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे. माजी मंत्री CV षणमुगम यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या गटाच्या नेत्यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आपला गट TVK सरकारला पाठिंबा देईल अशी घोषणा षणमुगम यांनी केली. भाजपाचे वरिष्ठ नेते हेमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हेमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून ऑल इंडिया NR काँग्रेसचे नेते N रंगासामी यांचा आज शपथविधी होणार आहे. पुदुचेरीचे नायब राज्यपाल के कैलासनाथन त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. 76 वर्षीय ज्येष्ठ राजकारणी N रंगासामी यांचा मुख्यमंत्री म्हणून हा 5वा कार्यकाळ असेल. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे निवडणूक प्रभारी मनसुख मांडवीय, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहतील. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक उद्यापासून नवी दिल्ली इथं होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर असतील. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. भारत आणि भूतान दरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली 51 सदस्यांचं उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ आज भूतानच्या दौऱ्यावर जात आहे. संसदेच्या दोन्ही सदनातील खासदार तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. भारत भूतान संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच उभय देशातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी यावेळी चर्चा अपेक्षित आहे. हे शिष्टमंडळ भूतानचे राजे आणि पंतप्रधानांचीही भेट घेणार आहे. चीन आणि अमेरिका यांच्या दरम्यान व्यापार वृद्धी होण्याच्या दृष्टीनं चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या राजधानीत आज दाखल होणार आहेत. त्यांचा 3 दिवसांचा दौरा अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक मानला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणाऱ्या या बहुप्रतीक्षित बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. 2017 नंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला दिलेली ही पहिली भेट आहे. हा दौरा पुढील अनेक दशकांसाठी दोनही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यास मदत करेल असं चीनला रवाना होण्यापूर्वी ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. ट्रम्प यांच्यासोबत परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ, पीट हेक्सेथ, जेम्स ब्लेअर आदी उपस्थित आहेत. इराण, इस्रायल, अमेरिका यांच्या दरम्यान युद्धबंदीसाठी नवा शांतता प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळल्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीच्या प्रस्तावाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. दरम्यान आपला प्रस्ताव वाजवी असल्याचं सांगत कोणत्याही आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणचं सैन्यदल सज्ज आहे असा इशारा इराणचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गलिबाफ यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील केंद्र सरकार सायबर सुरक्षित भारत घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. तथापि सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यात म्यूल अकाउंट्स हे एक मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सायबर गुन्ह्यांसंदर्भातील सहकार्य केंद्राच्या वतीने रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबसोबत सामंजस्य करार काल करण्यात आला. यासंदर्भात शहा यांनी समाज माध्यमावर माहिती दिली. सामान्य नागरिकांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खात्यासंदर्भातील माहिती चोरून म्यूल अकाउंट उघडलं जातं आणि सायबर चोरट्यांचे आर्थिक व्यवहार या खात्याच्या माध्यमातून केले जातात. केंद्र सरकार

0: सोनं आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू होईल अशी माहिती अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. सोने आणि चांदीच्या घटकांवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर राज्याच्या राजकीय हिंसाचाराच्या जुन्या प्रकरणांबाबत राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी काल सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांना 2021 विधानसभा निवडणुकांनंतर घडलेल्या हिंसाचाराशी संबंधित सर्व प्रकरणांचा नव्याने आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. देशभरातील न्यायालयांच्या आधुनिकीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सरकारकडून 40-50 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सुनिश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही न्यायिक पायाभूत सुविधा सल्लागार समिती सरकारच्या आर्थिक मदतीच्या माध्यमातून न्यायालयामधील पायाभूत सुविधांविषयक त्रुटी दूर करण्याचं काम करेल. राजस्थानमध्ये पारा 45 अंशांच्या पुढे गेला असून आजही उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. काल दिवसभरात अनेक ठिकाणी 45-47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बारमेरमध्ये काल पारा 48.3 अंश सेल्सिअस वर गेला होता. पुढील 3 दिवस राज्यातल्या पश्चिम जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवेल असा इशारा जयपूरच्या हवामान विभागाच्या संचालकांनी आकाशवाणीशी बोलताना दिला. उद्यापर्यंत गुजरात, महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशातही उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. देशाच्या ईशान्य भागात आणि अंदमान निकोबार बेटांवर मात्र आज जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय परीक्षेसाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये TVK आणि घटक पक्षांना आज विधानसभेत बहुमत चाचणी होणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेले आहेत. ऐकणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतो, संगीतकार आनंद मोडक यांचा 13 मे हा जन्मदिवस. त्यांच्या कारकिर्दीला उजाळा देत त्यांच्या काही निवडक गीतांचा आनंद आजच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण घेणार आहोत. मराठी चित्रपट नाटकांसाठी प्रायोगिक संगीतकार अर्थात प्रयोगशील संगीतासाठी प्रसिद्ध असणारे आनंद मोडक. सुरुवातीचं हे गीत आहे चौकट राजा या चित्रपटातलं. आशा भोसले यांनी गायलेलं गीत, सुधीर मोघे यांचे शब्द आणि अर्थात संगीत आनंद मोडक यांचं.

0: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
1: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
0: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
1: रे, शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
0: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
1: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही.
0: मी पण ऐकलंय IIMच्या धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
1: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये.
2: लवकर टिफिन पॅक करा. राजू, मोबाईल सोड.
3: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला, लगेच कॉल करतो.
2: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
3: मग योग्य नंबर
2: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
3: तुम्ही तर वाचवलं ताई.
2: कामापासून नाही.
3: RBI म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, केसांच्या विकारांवर खात्रीलायक नैसर्गिक इलाज, केसांचे गळणे, चाई पडणे, केस विरळ होणे, केसांचा कमकुवतपणा, केसातील कोण

0: इत्यादी विकारांवर पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर राजपथ कन्याशाळेजवळ सातारा. तसंच उत्तम व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी फोन नंबर 2 36 36 9.
1: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी
2: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज. 3 वर्ष डिग्री.
1: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
1: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
2: महा DBT, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
1: स्वधार योजना. देश विदेशात नोकरीची संधी.
2: स्मार्ट क्लासरूम.
1: ST पास. हॉस्टेलची सोय. IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
2: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
1: आजच प्रवेश निश्चित करा.
2: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
1: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट YC कॉलेज समोर सातारा.
2: मोबाईल 99 60 13 59 15.
1: 0 21 62 22 45 45.
3: आता ऐकूया तू तिथं मी या चित्रपटासाठी रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांच्या युगलस्वरामध्ये विजय कोवळेकर यांची ही शब्दरचना जी संगीतबद्ध केली आहे आनंद मोडक यांनी.

0: काय गं, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
1: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
0: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
1: रे, शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
0: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
1: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही.
0: मी पण ऐकलंय IIM च्या धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
1: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरियेमध्ये.
2: पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, केसांच्या विकारांवर खात्रीलायक नैसर्गिक इलाज. केसांचे गळणे, चाई पडणे, केस विरळ होणे, केसांचा कमकुवतपणा, केसातील कोंडा इत्यादी विकारांवर पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर, राजपथ कन्याशाळेजवळ, सातारा. तसंच उत्तम व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी फोन नंबर 2 36 36 9.
3: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
4: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
3: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
4: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
3: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
4: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
3: डिप्लोमा नंतर थेट 13वी मध्ये प्रवेश.
4: डिजिटल क्लासरूम,
3: साइट व्हिजिट,
4: ST पास,
3: हॉस्टेलची सोय.
4: संपर्क मयूर चेंबर्स, 2रा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
3: मोबाईल 99 60 13 59 15
4: 021 62 22 45 45.

एक होता विदूषक या चित्रपटासाठी नादो महानोर यांचे हे शब्द होते. आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलं होतं आणि हे गीत गायलं होतं रवींद्र साठे, देवकी पंडित आणि सहकलावंतांनी. श्रोतहो, आनंद मोडक यांच्या कारकिर्दीचा आढावा घेताना कळत नकळत, मुक्ता, दोघी, हरिश्चंद्राची फॅक्टरी, समांतर, नातीगोती अशा कितीतरी चित्रपटांचा उल्लेख तरी आपल्याला करायलाच हवा. आजच्या कार्यक्रमात वेळेअभावी आपण चौकट राजा, तू तिथ मी आणि एक होता विदूषक या चित्रपटातील गीतांचा आनंद घेतलात. आपण आहात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत.

श्रोतेहो सकाळचे 9 वाजलेले आहेत. ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात गायक मनोहर उधास यांनी गायलेल्या काही गीतांचा आनंद आपण घेणार आहोत. 60 आणि 70 दशकातील लोकप्रिय गायक. खरंतर यांचं शिक्षण इंजिनिअरिंगमध्ये झालं, परंतु पार्श्वगायनाच्या करिअरसाठी त्यांनी मुंबईमध्ये आगमन केलं आणि 1969 विश्वास या चित्रपटातून पदार्पण केलं. जवळपास 300 अधिक चित्रपटांसाठी त्यांनी गायन केलेलं आहे. ते मूळचे गुजरातचे असल्यामुळे हिंदी तसेच गुजराती भाषेतील गाणी सुद्धा त्यांनी गायलेली आहेत आणि विशेषतः भजन गायक म्हणून सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. 13 मे 1943 हा त्यांचा वाढदिवस. आज वयाच्या 83 वर्षामध्ये ते पदार्पण करत आहेत. तेव्हा त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेताना आजच्या कार्यक्रमात त्यांची काही गाणी आपण ऐकणार आहोत आणि त्यांना आरोग्यपूर्ण वाटचालीसाठी शुभेच्छाही देणार आहोत. सुरुवातीचं गीत आहे अभिमान चित्रपटातलं. लता मंगेशकर आणि मनोहर उदास यांचा स्वर, मजरूह यांचे शब्द, एस डी बर्मनचं संगीत.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची। एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची। म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची।
2: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा।
3: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी,
4: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री,
3: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष,
4: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष,
3: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती,
4: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
3: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
4: स्मार्ट क्लासरूम,
3: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट,
4: पात्रता 10वी ते 12वी पर्यंत सर्वांसाठी।
3: आजच प्रवेश निश्चित करा।
4: 30 वर्षांची यशस्वी परंपरा।
3: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा।
4: मोबाईल 99 60 13 59 15,
3: 0 21 62 22 25 45।
5: ज्येष्ठ क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी, माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्याने राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14 ते 17 मे, स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7 ते 10 आणि 5 ते 10, प्रवेश विनामूल्य। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या। हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा। आयोजक दीपक साहेबराव पवार।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: श्री तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी इथं दिनांक 15 आणि 16 मे 2026 रोजी श्री शनेश्वर जन्मोत्सव आणि शनी अमावस्यानिमित्त 52 पात्री रुद्राभिषेक, पालखी सोहळा, महाआरती, महाप्रसाद, शनेश्वर कृतज्ञता धर्मरक्षा पुरस्कार आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन.
3: आपण आपल्या परिवारासह अवश्य उपस्थित राहा.
2: श्री तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.
4: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
5: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
4: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: शास्त्रीय आयुर्वेद उपचार, आर्यलोक, मानदुखी, कंबर दुखी, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवाद, अर्धांगवाद यासाठी आर्यलोक कल्याण इस्टेट जिल्हा परिषदेसमोर सातारा। फोन नंबर 98 220 210 28। दिलासादायक आपुलकीची सेवा आर्यलोक।

0: हिरो चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मनोहर उदास यांचा हा आवाज होता. आनंद बक्षी यांचं गीत, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत.
1: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग,
2: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
1: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
5: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
2: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
1: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
6: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
7: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
6: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
7: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
6: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
8: ज्येष्ठ क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी, माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14-17 मे, स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7-10 आणि 5-10, प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या, हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
7: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक

0: अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
0: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
0: वेदांत हेल्थ केअर सेंटर, व्हेअर केअर कम्स फर्स्ट।
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006।
2: संकल्प ऊर्जा बचतीचा सन्मित्र सोलर, सन्मित्र सोलर।
1: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर, 98183-71414, 98183-71414।
3: यात्रा, लग्न, सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमलचे ब्रँडेड सूटिंग,
1: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा।
3: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
4: शास्त्रीय आयुर्वेद उपचार, आर्यलोक, मानदुखी, कंबर दुखी, मणक्यांचे विकार, संधिवात, आमवाद, अर्धांगवाद, यासाठी आर्यलोक, कल्याण इस्टेट, जिल्हा परिषदेसमोर, सातारा। फोन नंबर 98220-210-28। दिलासादायक आपुलकीची सेवा, आर्यलोक।

राम लखन या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल आणि मनोहर उदास यांचा हा स्वर होता. आनंद बक्षी यांचं गीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलं होतं. कार्यक्रमात यानंतर एक वेळ जांभा चित्रपटासाठी साधना सरगम यांच्या समवेत मनोहर उदास यांना इंदिवर यांचे हे शब्द संगीतबद्ध केलेत कल्याणजी आनंदजी यांनी.

पार्श्वगायक मनहर उदास यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या काही निवडक गीतांचा आनंद आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण घेतलात. पुन्हा एकदा त्यांना यापुढील व आरोग्यपूर्ण वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात आणि आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूयात.

0: FM 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR यांच्या मोबाईल ऍपवर आपण ट्यून केले आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. ऐकूयात महिलांसाठीचा कार्यक्रम घरकुल. आजच्या कार्यक्रमाचं सूत्र निवेदन केले कविता प्रभुणे यांनी.
1: नमस्कार मैत्रिणींनो, घरकुल कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि कविताचा आपल्या सर्वांना सप्रेम नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपल्याला भेटायला आपली एक मैत्रीण आली आहे. त्या आज आपल्याला AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता याचा रोजच्या जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात कसा वापर केला जातो त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आजची आपली मैत्रीण आहे प्राध्यापक डॉ सरिता बलशेटवार. त्यांनी AI मध्ये PhD केलेली आहे आणि सध्या त्या साताऱ्यातील एका नामवंत शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहेत. मॅडम, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आणि नमस्कार.
2: नमस्कार.
1: आज आपण पाहतो की सगळ्या क्षेत्रात AIचा वापर खूप वाढलेला आहे. AI म्हणजे नक्की काय आहे त्याविषयी सांगूया.
2: अच्छा, AI म्हणजे आता जनरली आपण जर मार्केटमध्ये गेलो तर सगळेजण AI हा शब्दाचा वापर करतात. त्याचा तसा लॉंग फॉर्म म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. जर मराठीत अर्थ त्याचा काढला तर तुम्ही म्हणला तसं कृत्रिम बुद्धिमत्ता. आणि या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आता सर्रास तुम्ही म्हणला तसं सगळीकडे होतो, पण मी अजून खूप जवळचा विषय असतो महिलांचा, जो की म्हणजे हाऊस क्लिनिंग सुद्धा एक रोबोट तयार करू शकतो. रोबोट करतो एक छोटासा काम आहे, ते रोज आपण झाडतो पुसतो, ते सुद्धा हल्ली रोबोट्स अगदी एक 5 ते 10 सेकंदामध्ये एक अख्खा हॉल साफ करून देतात. ह्यालाच आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो, कारण त्या रोबोटमध्ये आपण झाडू काढताना ज्या ज्या क्रिया करतो त्या सगळ्या क्रियाचं फिडिंग करून ठेवलं आहे, त्यांना तसं ट्रेनिंग केलेलं आहे आणि ते ट्रेनिंग केलेलं असल्यामुळे ते आपणच काम करतोय असं जाणून देतं आणि तसं करतंही ते छानपैकी.
1: आपण आताच म्हणलं की AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, तर या AIचा दैनंदिन जीवनामध्ये कसा उपयोग होतो?
2: आता आपल्या सगळ्या प्रेक्षक जे आहेत ते गृहिणी आहेत, बरोबर. तर सगळ्यात जवळचा म्हणजे रोज काय खायला करू आणि कुठली डिश करू, माझ्याकडे हे इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा पदार्थ आहेत घरामध्ये आणि त्याच्यापासून मी काय बनवू, तर हे सहजपणे आपण एखाद्या चॅटबॉटला विचारलं तर ते लगेच सांगतं आपल्याला की तुमच्याकडे ह्या इन्ग्रेडियंट्स म्हणून प्रोटीन युक्त हे होऊ शकतं किंवा हे सामग्री एकत्र करा आणि तुम्हाला मिळेल. तो पदार्थ खरंच चांगला असतो आणि त्याच्यातनं ते

कॅलरीज किती, त्याचे इन्ग्रेडियंट्स काय, हे सगळ्याची माहिती सुद्धा देतं आणि त्याच्यामुळे आपल्याला काय काय फायदे होतं ते सुद्धा ते सांगतं. दुसरं आहे एकदम साधं, म्हणजे आपल्या भारतीय भाषा खूप आहेत. आपण जनरली जर जगभर बघितलं तर इंग्रजीचा वापर जास्त होतो, पण आपल्या भारतामध्ये सगळ्या एक कोसा कोसा मैलावरती वेगवेगळ्या भाषा आहेत. तर त्यातल्या काही भाषा गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी एआयला फीड करून ठेवलेल्या आहेत, जसं की मराठी, इंग्लिश, हिंदी, तमिळ, तेलगू, अशा सगळ्या भाषा गव्हर्नमेंटने देऊन ठेवल्यामुळे आपण छोट्या छोट्या ज्या आपल्या गोष्टी असतात की टीव्ही चालू कर,

0: असिस्टंट कडनं किंवा सिरी सारख्या एखाद्या एआय बॉट कडनं हे सगळं आपल्याला सोपं जातंय. म्हणजे हे घरगुती आणि रोजच्या जीवनातील खूप छोट्या पण आवश्यक झालेल्या गोष्टी आहेत.
1: आपण आता जसं म्हटलं की घरगुती छोट्या गोष्टींमध्ये एआय मदत करत असतं, तसे मोठे उद्योग व्यवसाय आहेत, कारखाने आहेत, ज्याच्यामध्ये अनेक वस्तूंची निर्मिती केली जाते, तर मग अशा ठिकाणी एआय कशी मदत करता त्यांना?
0: आता फास्टेस्ट ग्रोईंग जे आहे ते इंडस्ट्री 4.0 जाऊन इंडस्ट्री 5.0 येते, जे की मेकॅनिकल इंडस्ट्री, ई व्हेकल्सच्या इंडस्ट्रीमध्ये जास्त आहे. तर तिथं जर तुम्ही बघितलं तर भारतात मॅनपॉवर खूप आहे, स्किलिंग थोडंसं कमी आहे, की ह्या सगळ्या कामांना ज्या वेळ लागतो किंवा जे रिपिटेटिव्ह काम आहेत तेच परत परत करायला लागतं. जसं की फक्त लेबल क्वालिटीने चिटकवलं गेलंय का, नाही, त्याच्यामध्ये एखादा माणसाचा वेळ घालवणं ठीक नाही. मग ते एआय थ्रू करून घेणं, म्हणजे ते जास्त स्ट्रिक्टली आणि क्वालिटी वाईज इम्प्रूव्ह करून बघतं. तर सगळ्याच मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजमध्ये, सगळ्याच ई व्हेकल्सच्या इंडस्ट्रीजमध्ये आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो.
1: आमच्या समस्त सगळ्या मैत्रिणींना फक्त एआय हा शब्द ऐकून माहिती आहे आणि मुलं त्यांच्या मागे लागली आहेत की आम्हाला एआय शिकायचंय, म्हणजे ते नक्की काय शिकणार आहेत हे आमच्या मैत्रिणींना कसं कळेल, याविषयी थोडंसं सविस्तर सांगूया.
0: ऍक्च्युली पाहायला गेलं तर एआय ही कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगची अलाइड ब्रांच आहे. म्हणजे तुम्हाला बेसिकली कम्प्युटर प्रोग्रामिंग आलं पाहिजे, त्याच्या निगडीत जे काही स्किल्स लागतात ते आलं पाहिजे, आणि मग एआय हे ॲडिशनल आहे. एआय हे फक्त कम्प्युटरमध्ये जे शिकतात त्यांच्यासाठी नसून मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल किंवा ज्या नवीन येऊ घातलेल्या शाखा आहेत जसं की रोबोटिक्स आहे, मेकॅट्रॉनिक्स आहे, आयओटी आहे, ह्या सगळ्या शाखांसाठी सुद्धा एआय लागतं. कारण एआय हे प्रत्येक गोष्टीमध्ये आलेलं आहे. प्रत्येक गोष्टीला जर तुम्हाला एआय लागत असेल तर त्याच्या अपस्किलिंगसाठी भारत पण भरपूर प्रयत्न करतंय. जसं की नवीन नवीन कोर्सेस फ्रीमध्ये गव्हर्नमेंट अवेलेबल करून देत आहे, त्यांच्यासाठी इंटर्नशिप्स क्रिएट करताय. तर हे जेव्हा आपण सगळं करतोय त्यावेळेस एआयची 4 वर्षाची डिग्री जर आपण घेतलो तर त्या 4 वर्षाच्या डिग्रीचा नक्कीच मुलांना उपयोग होतो. आणि 4 वर्ष म्हणजे तुम्हाला त्यातनं नक्की प्रोजेक्ट्स करायला लागतात, जे की छोट्या छोट्या गोष्टी जसं की बॉट तयार करणे किंवा बँकिंगचं एखादं काम ऑटोमॅटिकली हँडल करणे किंवा एखादा रोबोट तयार करणे जो रोजच्या जीवनातील गोष्टी करतोय, असे सगळे प्रोजेक्ट्स घेऊन जर मुलं शिकली तर त्या इंडस्ट्रीसाठी ते रेडी होतील. आणि रेडी होतील इन द सेन्स त्यांना बेसिक कुठलं तरी स्किल आलं पाहिजे, त्याच्यासोबत एआय आलं पाहिजे, तर ते इंडस्ट्रीसाठी तयार आहेत. म्हणजे नुसतीच एआयतली डिग्री करून किंवा नुसतीच सायबर सिक्युरिटी डिग्री करून चालणार नाही, तर त्यांना बेसिक कम्प्युटर प्रोग्रामिंग पण आलं पाहिजे, जे की आता सगळ्या कॉलेजेसमध्ये असलेल्या उपलब्ध असलेल्या सगळ्या कोर्सेसमध्ये 4 वर्षाची जर डिग्री करत असेल तर ते असतंच. किंवा मग आता जनरली बीएससी पण आलेलं आहे एआय मधून, एमएससी आलेलं आहे. मग बीएससी एमएससी जी मुलं करतात त्यांच्यासाठी बीएससी एमएससी स्टॅट चांगला आहे, कारण जेवढं एआयला मार्केट आहे तेवढं स्टॅटिस्टिक्सला पण मार्केट आहे. कारण स्टॅटिस्टिक हा एआयचा कणा आहे, जोपर्यंत त्याला ते सगळ्या गोष्टी आकडेवारी मिळत नाहीत तोपर्यंत ते काहीही आपल्याला फ्युचरिस्टिक देऊ शकत नाही. त्यामुळे जेवढा पगार एआयच्या विद्यार्थ्यांना तेवढाच पगार एमएससी स्टार्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांना पण.
1: म्हणजे आता 12वीहून जे आमचे विद्यार्थी बाहेर पडतील तर त्यांच्यासाठी विविध क्षेत्र उपलब्ध आहेत की म्हणजे फक्त एकच एक फक्त इंजिनिअरिंग करताना सुद्धा तुम्ही वेगळं काहीतरी शिकू शकता आणि ते एआयमध्ये तुम्ही शिकू शकता, त्याचा त्यांना फायदा होणार आहे.
0: हो, आता फक्त बेसिक इंजिनिअरिंग डिग्री असून नाही चालणार, तर त्यासोबत एआयचे स्किल असणं खूप गरजेचं आहे. जसं की मी म्हटलं की ई व्हेकल्स आलेले आहेत, किंवा तुम्ही घ्या ज्या क्षेत्रामध्ये कापड कारखाना आहे तिथे सुद्धा प्रिंटिंग ऑटोमॅटिकली होतं. म्हणजे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की आपण ज्या जनरली ब्लाऊज वगैरे शिवायला जातो त्याच्यावरती जे एम्ब्रॉयडरी करतो त्या एम्ब्रॉयडरीसाठी सुद्धा इतक्या छोट्या छोट्या दुकानांमध्ये मशीन आले जे एआय बेस्ड आहेत. म्हणजे आपण फक्त चित्र सांगायचं त्याला आणि ह्या धाग्यांचे कलर आहेत एवढं सिलेक्ट केलं त्या पॅडलवरती की ते डिझाईन काढतं 2 मिनिटांमध्ये आपल्यासाठी. म्हणजे ज्याच्यासाठी आपल्याला दिवसांदिवस लागायचे, म्हणजे 4-4, 5-5 दिवस ते विणून द्यायला लागायचे किंवा कलरिंग करायला लागायचं, ते त्या मशीननी 2 ते 3 मिनिटातच होऊन जातं. त्यामुळे अशी सुद्धा स्किल्स आहेत ज्याच्यामधून विद्यार्थी करू शकतात. आणि हे करत असताना सगळ्यात चांगली मज्जा म्हणजे त्यांना फ्युचर खूप आहे. आणि कंपनीमध्येच जॉब केला पाहिजे असं नाही, स्वतःच एक छोटंसं स्टार्टअप जरी केलं त्यांनी, जसं मी

0: सांगितलं की त्या ज्यांच्याकडे मी गेली होती त्यांनी एम्ब्रॉयडरी करण्याचं मशीन घेतलंय ते फार तर 1.5-2 लाखाचं आहे पण ती त्याच्यावरती इतकी कमाई करते त्या गोष्टीने म्हणजे मलाच आश्चर्य झालं ती इतकी फास्ट सगळ्या गोष्टी करत होती आणि म्हणाली मॅडम आता यायचं जग आहे मग ते मला शिकलं पाहिजे ठीक आहे इन्व्हेस्टमेंट केली तरी चालेल पण त्याला मला त्याचा मोबदला मिळतोय तर मग छोटे लघु उद्योग असू दे किंवा मुलांना असू दे किंवा आपण महिला ज्या घरी असतात किंवा ज्या छोट्या गोष्टीमध्ये कमाई करतात त्यांना सुद्धा यायचा खूप चांगल्या प्रमाणात
1: म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट शिकता तर त्याची तुम्हाला स्किल पण आली पाहिजे
0: येस येस
1: स्किल डेव्हलप करणं जास्त महत्वाचं आहे.
0: अगदी अगदी.
1: आता आपण तंत्रज्ञानाविषयी बोललो की मुलांनी कुठल्या प्रकारचं शिक्षण ह्याच्यामध्ये घेतलं पाहिजे कुठले कोर्सेस केले पाहिजेत तर आता आमच्या मैत्रिणींना हे कळलंच आहे की आपल्या मुलांना काय पुढे शिकवायचं आहे मग आमच्या मैत्रिणींना दैनंदिन जीवनात हे तंत्रज्ञान कशा प्रकारे उपयोगी येईल आरोग्याची काळजी घेणं किंवा घर खर्च त्यांनी कसा मॅनेज करावा ह्याच्यासाठी त्यांना एआय काय मदत करू शकतं का याविषयी आपण काय सांगूया.
0: अगदी एआय म्हणजे तुम्ही सकाळी उठलाय आणि तुम्हाला अलार्म एआयनी वाजवून दिला पाहिजे आपण काही करायची गरज नाही फक्त सेटिंग केलं तर महिनून महिने वर्षानुवर्ष ते करत राहतं मग मोबाईलवरचं सोडून आपण टीव्हीवरती किंवा आपला साऊंड बॉक्स असतो त्याच्यावरची सुद्धा हा अलार्म लावून ठेवू शकतो आणि अगदी मराठी भाषेमध्ये आपल्या बोली भाषेमध्ये त्याला सांगू शकतो की मला उद्या सकाळी 5 वाजता उठायचं आहे तर मग 5 वाजता अलार्म लाव. ह्या छोट्या गोष्टीपासून ते अगदी तुमची वॉशिंग मशीन जी आहे आता फ्रीज आहे ज्या अगदी रोजच्या वापरातल्या गोष्टी आहेत जर अगदी आपला जो टिफिन आहे त्या टिफिनवरती पण हल्ली एक पॅनल झालेला आहे त्याच्यावरती डिजिटल पॅनल आहे आणि त्यावरती सांगायचं आपण की 1 सेकंदाचा 2 सेकंदाचा 5 सेकंदाचा टायमर लावून ठेवायचा ते गरम करतं आपल्यासाठी जेवण म्हणजे बाकी काही करायची गरज नाही त्याच्यामध्ये एक आयओटीची चीप असते आणि आपण त्याला सांगायचं की हे असं असं एवढ्या मिनिटात ते गरम केलं पाहिजे म्हणजे आपण मायक्रोवेव्हची वाट पाहायची गरज नाही म्हणजे तुमच्या माझ्यासाठी ऑफिसमध्ये जर जातो त्यावेळेस हा डबा घेऊन जाऊ शकतो आपण आणि तो सेट करू शकतो.
1: पण हे सगळं आपण बघत असताना माणसाची विचार करण्याची क्षमता कुठेतरी कमी होती असं वाटतंय का मग एआय ना.
0: हा नक्कीच कारण एआय ना सगळ्या गोष्टी सोप्या करून देत आहे म्हणजे आज मी ठरवले की मला हेही कामं करायची आहेत ह्यातली काही कामं राहिली तर आपण कसं करतो नेहमी की लिहून ठेवतो उद्या मला काय कामं करायची आहेत तर ते आता टू डू लिस्टचं ऍप आलेलं आहे ते आपण कामं जर केली नसेल टिक तर ते दुसऱ्या दिवशी लिस्ट बनवून देतं म्हणजे आपण डोकं लावतच नाही की उद्या काय कामं करायचं ते ऑटोमॅटिकली आपल्याला येतं जसं की कॅलेंडरचा बर्थडे सेट करणं आपण बर्थडे किती वेळेस लक्षात ठेवतो पण आता त्याची गरज नाही कारण ते ऑटोमॅटिकली आपल्याला सांगतं कारण आपलं सेलिब्रेशन्स बघतं किंवा आपण टाकलेले कमेंट्स बघतं ते वाचतं आणि मग त्याच्यावरून ते आपल्याला पुढच्या वर्षी लगेच सांगतं की वाढदिवस कधी आहे कोणाचा आहे किती वर्ष झालेली आहेत म्हणजे इतक्या छोट्या आणि प्रत्येक गोष्टीमध्ये एआय यायला लागला.
1: पण याचा काही तोटा आहे असं तुम्हाला वाटतं का? मग
0: एआय चा तोटा आहे असं आपण म्हणू शकत नाही कारण प्रत्येक जेव्हा रेव्होल्युशन येत आहे जसं की इंडस्ट्रियल रेव्होल्युशन आलं म्हणजे आपण सायकल वापरत होतो त्याच्यावरून ई व्हेकल्स पर्यंत आलो आहे तर ती जसं की रेव्होल्युशन आलेलं आहे किंवा टीव्ही नव्हता 90 साली त्यावेळेस टीव्ही आला हळूहळू मग आता सगळं इंटरनेटवरती टीव्ही
1: आधी टेप होत्या
0: आता पेनड्राईव्ह सुद्धा नाहीशी झाल्यात आपण सगळं ड्राईव्हलाच टाकतो
1: बरोबर
0: डिजिटाईजच करतोय सगळं तर मग अशा गोष्टी आपण काय करायला हव्यात तर आपल्याला आत्मसात करून घेतल्या पाहिजेत मग त्या आपल्याला नुकसानकारक ठरणार नाही म्हणजे आपण त्यातनं आपला फायदा कसा होईल त्याच्यासाठीचा वापर केला पाहिजे जसं की त्याच्यातनं कौशल्य इम्प्रूव्ह होईल स्किल डेव्हलप होईल असं काही करणार असेल तर खरंच ते फायदेशीर आहे नुकसानकारक अजिबात नाही आहे.
1: म्हणजे कुठलंही तंत्रज्ञान कुठल्या मर्यादेपर्यंत वापरायचं ते आपल्या हातामध्ये.
0: अगदी अगदी बरोबर.
1: या एआयनं कुठल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत का किंवा कौशल्य विकासासाठी डिजिटल साक्षर होण्यासाठी आमच्या मैत्रिणींना एआय कसं मदत करू शकेल?
0: एआयचे भरपूर कोर्सेस आलेले आहेत जसं की गव्हर्नमेंटनी पण भरपूर इनिशिएट केलेले आहेत कोर्सेस कौशल्य वाढवण्यासाठी जसं की साध्यातल्या साध्यात मोबाईल कसा वापरावा आपण एखादा प्रॉम्प्ट दिला चॅटबॉटला चॅट जीपीटीला की मला एक छोटस असं ह्या क्षेत्रातलं एक स्टार्टअप तयार करायचंय मग त्याच्यासाठी कुठल्या बँकेकडे लोन आहे किती आहे आणि मी काय काय स्टेप्स फॉलो केले पाहिजेत. अगदी आता जर तुम्ही बघितला ना तर काही बँकांचे ऍड तर संस्कृतमध्ये सुद्धा आलेले आहेत म्हणजे संस्कृत हे ट्रान्सलेशन करून मराठीत आपापल्या भाषेमध्ये जातं आणि त्याच्यातनं आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी नक्की मिळते.

0: जसं की थोडंसं जरी तुमचं 12वीपर्यंत जरी शिक्षण झालं असेल किंवा फर्स्ट इयर ग्रॅज्युएशनचं जरी झालं असेल तर एआयच्या इंडस्ट्रीमध्ये डेटा लेबलिंगचं काम आहे. म्हणजे फक्त सांगायचं, जसं की उदाहरण मी सांगते की तुम्हाला दिसत आहेत पिक्चर्स जे आहेत किंवा चित्र जे आहेत ते सफरचंदाचे आहेत का मोसंबीचे आहेत, तर ते असे खूप चित्र असतात लाखो करोडो आणि त्याला फक्त नेमिंग आपल्याला करायचं असतं आणि त्याच्याने ट्रेनिंग होतं ना, कारण ते नाव जे आपण देतो त्याच तीच बुद्धी त्या एआयला कळते. जर आपण सफरचंदाला संत्रा म्हणलं तर ते संत्रच म्हणणार आहे. तर मग आपण ते लेबलिंग जे करतोय त्याला खूप महत्व आहे. तर मग त्या डेटा लेबलिंग सारखं खूप छोटस काम आहे पण भरपूर पैसे मिळणारे आहेत त्याच्यामध्ये आणि कुणीही करू शकतो.
1: म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की जे आपण शिकवतो तेच ते शिकते?
0: नक्कीच नक्कीच. बघा ना, बुद्धिमत्ता आपली जी आहे ती आपण एक्सपिरियन्स वरून शिकतो. आपल्याला लहानपणी आई वडिलांनी म्हणलेलं आहे किंवा मोठ्यांनी सांगितलेलं आहे की बाबा असं असं ह्या गोष्टी केल्या की ना तुम्हाला आउटपुट मिळेल. म्हणजे किंवा कुणीतरी म्हणतं की हा मोबाईल आहे याची साईज एवढी आहे, हाईट एवढी आहे, विड्थ एवढी आहे, मग आपण तेच फीड करायचं असतं कम्प्युटरला आणि त्याला हे चित्र वारंवार दाखवलं की लहान बाळ पण कसं लक्षात ठेवतं की हे मोबाईल आहे, तसंच ते पण लक्षात ठेवतं. म्हणजे थोडक्यात आपण आपली बुद्धी ट्रेन करतो तसं मशीनला पण आपण ट्रेन केल्यावरच ते आपल्यासारखं वागणार आहे.
1: म्हणजे एआय हे कुठलं काही आभाळातून पडलेलं ऍप वगैरे असं नाहीये, आपणच विकसित केलेलं आहे, आपणच त्याला ट्रेन केलेलं आहे आणि ते आता आपल्याला शिकवतंय असं आपण म्हणू शकतो.
0: अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर एक उदाहरण असं की मेडिकल क्षेत्रामध्ये तुम्ही बघता की डॉक्टर खूप कमी आहेत भारतामध्ये असो किंवा बऱ्याच जागी बऱ्याच देशांमध्ये, पण मग जेव्हा डॉक्टर काम करत असतात पेशंट खूप असेल तर त्यांना सगळ्यात त्रासदायक असतं की त्यांचं क्लिनिकल नोट्स ठेवणे. तर आता त्याच्यासाठी तयार क्लिनिकल नोट्सचे ऍप्लिकेशन आलेले आहेत, जसं की आमच्या कॉलेजवर पण मुलं करतात ते क्लिनिकल ऍप्लिकेशनचे नोट्स. मग आपण डॉक्टर भलेही इंग्रजीतून बोलत असो, पेशंट भलेही तेलगूतनं बोलत असो, मग तुमचा ट्रान्सक्रिप्ट तो ठेवू शकतो एखाद्या पर्टिक्युलर लँग्वेजमध्ये. म्हणजे आता भाषा ही काही अडचण राहिलेली नाहीये आणि व्हर्च्युअल डॉक्टर्स पण अवेलेबल झालेले आहेत. तर मग त्याचे प्रिस्क्रिप्शन देणे किंवा त्याच्याबद्दलची नोट्स लिहून ठेवणे, पुढच्या वेळेस आल्यानंतर त्या पेशंटची हिस्ट्री सांगणे, ज्याच्यामध्ये वेळ खाऊ आहे काम ते आणि लिहून ठेवणं पण अडचणीचं आहे, तर मग हे सगळं जर ऑटोमॅटिकली झालं तर डॉक्टरांना इझी होईल.
1: बरोबर आहे,
0: एक्झॅक्टली. किंवा असं म्हणा की लॉचा एखादा स्टुडंट आणि त्यांनी एआयचा कोर्स केला तर एआयचे असे काय ऍप्लिकेशन्स आहेत बाबा ज्याच्यामुळे जे लॉज आहेत ते लगेचच तुम्हाला समोर वाचता येतील, त्याच्यावरून ड्राफ्ट तयार करता येतील आणि त्याच्यावरचं एक्सप्लेनेशन तुम्हाला लिहिता येईल.
1: कुठलीही गोष्ट सहज सोपी करण्यासाठी एआय मदत करते.
0: हा म्हणजे जी सारखी सारखी करायची गोष्ट आहे, जे ऑलरेडी लिखित रूल्स आहेत, नियम्स आहेत, त्यांना आपण एआय मध्ये टाकून आपल्यासारखं तयार करू शकतो.
1: आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्या समोर येऊ शकेल अशी व्यवस्था आपण त्याच्यामध्ये
0: करू शकतो.
1: आता आपण वैद्यकीय क्षेत्र बघितलं, तुम्ही विद्यार्थ्यांसाठीचे कोर्स सांगितले, पण आमचे जे शेतकरी मैत्रिणी आहेत ज्यांना स्मार्ट शेती करायची आहे तर शेतीमध्ये काय उपयोग करून देते एआय किंवा एआयचा शेतीमध्ये कशा प्रकारे उपयोग करून घेता येतो?
0: आता ग्रामीण भागातल्या महिला ज्या असतील ना त्यांना एआयचा फार काही वापर करता येत नाही असं त्यांना वाटतं, पण थोडक्यात आपल्याकडे जो हातामध्ये मोबाईल आहे त्या मोबाईलवरती पण भरपूर एआय आहे. तर आपल्याला काय म्हणायचं आहे की माझी अमुक एक प्रकारची शेती मला करायची आहे, आत्ता हा महिना आहे, मेचा महिना आहे, मग मी ह्यात काय पेरणी करू, हे सगळं तुम्ही मराठीतनं बोलायचं आहे फक्त. हे बोललं ना की ते तुम्हाला मराठीतनं रिप्लाय करतं आणि आपला काय प्रश्न आहे ना तो त्याला विचारायचा. ते प्रश्न विचारलं की ते सर्च करतं आणि आपल्याला उपयुक्त होईल अशी ती चार पाच ऍडवाइसेस देतं. मग त्यातनं आपल्याला कळतं की आपल्याला काय अजून घेऊ शकतो, त्यात आपल्या थिंकिंग प्रमाणे आपण तो घेऊ शकतो. म्हणजे ते मराठीतून वाचून दाखवतं, म्हणजे आपल्याला गरजही नाहीये की वाचता पण आलं पाहिजे, फक्त ऐकायचंय आपण त्याच्याकडनं. इतकं सोपं अगदी शेती करू शकतो.
1: आणखीन कशा प्रकारे उपयोग होतो शेतीमध्ये?
0: शेतीमध्ये
1: म्हणजे जी अवजारं वगैरे वापरतात त्यांना काही तुम्ही सूचना देऊन ठेवल्या आधी तर ती तसं त्या पद्धतीनं काम करतात वगैरे, ह्या क्षेत्रात कितपत प्रगती झालेली आहे?
0: हा आता जसं की ग्रीन हाऊस असतील, सपोज उदाहरण सांगते, ग्रीन हाऊस असेल तर तिथं मॉइश्चर मेंटेन करणं, ह्युमिडिटी मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी प्रगत असे आयओटी किट आलेत, ते आपण आपल्या ग्रीन हाऊसमध्ये लागलं की घरात बसून सुद्धा मोबाईलवरून आपण पाणी कधी सोडायचं कधी बंद करायचं हे अगदी करू शकतो. आणि ते मॉइश्चर मेंटेन करण्यासाठी मग आपण कुठली खतं टाकली पाहिजे ह्याची पण लिस्ट येते आपल्याला, आणि आपल्या मोबाईलवरती आपल्याला ते दिसू पण शकतं की हे सगळ्या गोष्टी झाल्यात का, झालं असेल तर त्याचं अपडेशन येतं.

0: मग त्याच्यावरून तुम्ही अजून 10 दिवसांनी काय केलं पाहिजे हे सुद्धा ते सांगतं. म्हणजे एआय ना आपल्याला फ्युचर प्लॅनिंग भरपूर देतं, ज्याच्यातनं आपण आपला बिझनेस कसा वाढवू शकतो हे ठरवू शकतो. परत आपल्याला कशा कशाची तयारी करून ठेवली पाहिजे पुढे हे सुद्धा कळतं. तुम्ही जसं म्हणाले की अवजारांची कशी तयारी करते, जसं की मी एक बी पेरणीचं मशीन आहे सांगते तुम्हाला, खूप जुनं आहे आता ते, पण आता इतकं कॉमन झालंय ते की प्रत्येक शेतकरी ऑलमोस्ट वापरतं, कारण बैल झुंपून ते करायला खूप वेळ लागतो. मग हे मशीन्स त्यांना हेल्प करतात. म्हणजे अगदी आपण आपल्या टू व्हीलरला लावायची ती मशीन आणि टू व्हीलर चालवलं की ते मागं पेरणी करत येत आपल्या आपल्या. मग त्याच्यामध्ये आपल्याला हवे ते तुम्ही सीड्स टाकू शकता, किती खोलवर त्याला खड्डा खोदून ते सीड्स टाकायचे त्याच्यामध्ये हे सुद्धा त्या मशीनवरती आपण लिहून द्यायचं. म्हणजे सिलेक्टच करायचं, जसं फोन नंबर सिलेक्ट करतो तसे आकडे असतात, ते सिलेक्ट करायचं की ते त्याप्रमाणे काम करतं.
1: आता आपण ही आता विविध क्षेत्र बघितली, वैद्यकीय बघितलं, शेतीचं बघितलं, मैत्रिणींसाठी कुठल्या कुठल्या रोजगार संधी उपलब्ध होऊ शकतात हे आपण बघितलं. पण एक अशी सगळ्यांना भीती आहे की एआय जर आलं तर जॉब कमी होतील का, किंवा माणसांची गरज कमी लागेल का, तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: काम कमी नाही होणार, स्किलफुल काम करणाऱ्या लोकांची उलट गरज जास्त असणार आहे. म्हणजे जेव्हा मशीन नव्हत्याच त्यावेळेस लोक हाताने काम करायचेच ना, पण आता मशीन आले तर मशीन वापरायला आलं पाहिजे. हे जर तुमच्याकडे कौशल्य असेल तर मग का काम थांबेल आणि का रोजगार जाईल आपला. फक्त थोडंसं रेव्होल्युशन आहे जसं मी म्हणलं तसं, की आपल्याला माणसं खूप आहेत म्हणून काम थांबलंय किंवा काम जाणार आहे किंवा मिळणारच नाहीये फ्युचरमध्ये असं नसून, त्याच लोकांना स्किल देऊन कसं काम आपल्याला करता येईल आणि ते स्किल जे आहे ते एआयच्या क्षेत्रातलं जर देता आलं तर जास्त उत्तम होईल. काय म्हणू आपण, भयुक्त वातावरण केलंय तसं काही नाही आहे ऍक्च्युअली. आपल्याकडे जर स्किल असेल तर कधी आणि कुठल्याही वेळेला आपल्याला
1: आपण संधी असते, कुठली तरी कौशल्य आपल्याकडे विकसित केली पाहिजे तर आपल्याला रोजगार हा मिळूच शकतो. म्हणजे आता आपण थोडस तुमच्याविषयी बोलूया. तुम्ही दिल्लीला गेला होतात एआय महाकुंभासाठी, तर तो तुमचा अनुभव कसा होता आणि तिथलं वातावरण कसं होतं, तुम्हाला नवीन काय शिकायला मिळालं?
0: एआय समिट किंवा एआय महाकुंभ फेब्रुवारीमध्ये मी गेले होते. 19 तारखेपासून होतं, फेब्रुवारीच्या 6 दिवसाचं ते होतं. आणि त्याच्यामध्ये भारताने एआयच्या दृष्टीने काय प्रगती केलेली आहे आणि पुढे काय काय येऊ घातलंय भारताकडून सगळ्या देशांसाठी हे तिथं मांडण्यात आलं. शिवाय 16 देशांचे वेगवेगळ्या तिथे पंतप्रधान आले होते आणि आपले तर पंतप्रधान होतेच, शिवाय आपले गव्हर्नमेंटचे जे वेगवेगळे ऑफिसेस आहेत, जसं की मी म्हणलं ना तुम्हाला सुरुवातीला पण की आपल्या भारतीय भाषा खूप आहेत, तर सगळ्यात जास्त काय विकसित होत आहे तर सगळ्या गोष्टी भारतीयांना मिळाल्या पाहिजेत आणि त्या आपल्या भाषेतून मिळाल्या पाहिजेत तरच ते आपलंसं होईल. तर त्याच्यासाठी खूप संशोधन चाललंय, एआय सिटीच्या मार्फतही खूप संशोधन चाललंय. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे वेगवेगळे स्किलिंग डिपार्टमेंट आहेत त्यांच्याकडून पण भरपूर संशोधन चाललंय. जसं की उदाहरण, मी तिथे एक मशीन पाहिली आहे जी की आपल्याला फक्त त्या मशीनवरती बसायचं आहे, ते आपलं बीपी मोजतो, शुगर मोजतो, कोलेस्ट्रॉल मोजतो, म्हणजे आपण जे जे जाऊन एखाद्या पॅथॉलॉजीच्या लॅबमध्ये करतो ना, फक्त 2 सेकंद त्या मशीनवरती बसायचं आणि ते सगळं रिडिंग तयार करून आपल्या हातात रिपोर्ट देतं. म्हणजे इतकं प्रगत झालेलं आहे. आणि शिवाय ना तिथे जगभरातल्या सगळ्या जी कुठली मोठी कंपनी असेल त्या सगळ्या मोठ्या कंपनींनी एआय मध्ये आपलं काय काय प्रोडक्ट्स आहेत त्याचं खूप छान लॉन्च केले तिथे प्रोडक्ट्स. त्याच्यानंतर माझ्यासारखे अकॅडमिशियन्स होते, रिसर्च करणारी लोक होती, कंपनीचे मालक होते, विद्यार्थी होते. आणि म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ते एक्झिबिशन ना सगळ्या पब्लिकसाठी ओपन होतं, त्यामुळे पब्लिक सुद्धा खूप होती. ज्यांना एआय काय हे जाणून घ्यायचंय पण ते ऐकून किंवा वाचून समजत नाहीये तर बघून कसं समजेल त्याच्यासाठीचं प्रदर्शन होतं छान. म्हणजे आपण माणसं जसं फिरत होतो ना तसे रोबोट एक 4-5 फिरत होते, म्हणजे अशी मज्जा पण होती छान. आणि त्यातनं शिकण्यासारखं खूप आहे. म्हणजे जे ग्रॅज्युएशन करतायत किंवा बारावी नंतरचे जे विद्यार्थी आहेत ना, त्यांच्यासाठी ते एक्झिबिशन खूप चांगलं होतं. म्हणजे ज्यांना जायला नाही मिळालं ना, त्यांनी एआय समिट 2026 असं जरी टाकलं ना, तिथं सगळ्या सगळी माहिती मिळेल. जसं की इंटर्नशिप्स मुलांना सर्वम मधून, जे भारताचं इनिशिएटिव्ह आहे सर्वम, आपल्या

0: लिंग्विस्टिक लँग्वेजेस ज्या आहेत त्या सगळ्यात प्रगत करण्यासाठी म्हणून प्रयत्न चालले आहेत. तिथे इंटर्नशिप्स मुलांना मिळू शकतात. आपल्या भारताने जे भाषांचं ट्रान्सक्रिप्ट तयार करण्यासाठी जे जे कौशल्य तयार केलेलं आहे किंवा सिस्टम्स तयार केलेले आहेत ते दुसरे देश मागून घेतात. आता की त्यांना त्यांच्या लँग्वेजेससाठीचे ते तयार करायचे आहेत. त्यामुळे भरपूर होतं, खूप छान.
1: तुमचा अनुभव एकंदरीत दिल्लीचा खूप छान होता
0: अगदी,
1: नाही का? तर एआय शिक्षणाची संधी आपण विद्यार्थ्यांना देतोच आहे, तर आमच्या ज्या मैत्रिणी आहेत, तर असे कुठले छोटे छोटे कोर्स आहेत का की ते कोर्स करून त्यांचं कौशल्य वाढवू शकतात, स्मार्ट होऊ शकतात, स्मार्ट गृहिणी होऊ शकतात, किंवा रोजगाराच्या नवीन संधी शोधू शकतात, असे कुठले छोटे छोटे कोर्स आमच्या मैत्रिणींसाठी आहेत का?
0: थोडस जर 10वीपर्यंत शिक्षण झालं असेल तर MSCIT जो AI कोर्स आला तो खूपच छान आहे. त्याच्यानंतर 12वीचे विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी युवा फॉर AI असा एक कोर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेला आहे. तर तो कोर्स सुद्धा घरबसल्या मुलं करू शकतात, आपणही करू शकतो. म्हणजे अगदी ज्यांना काहीच माहिती नाही ना AI मधलं, ते आपल्या लँग्वेजमध्ये ते कोर्स आहे. तुम्ही फक्त तिथे इंग्लिशमध्ये पाहिजे, मराठी, हिंदी, तेलगू कशामध्ये पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि ते सगळे रेकॉर्डिंग्स असतात, ते रेकॉर्डिंग्स आपल्याला त्या भाषेमध्ये येऊ शकतात. आपण तसं तसं कौशल्य आपलं करत जायचं आणि त्याप्रमाणे आपल्याला येऊ शकतं. म्हणजे काय फार जे रॉकेट सायन्स नाहीये काही त्याच्यामध्ये, कुणीही शिकू शकतं.
1: आणि कुठलीही गोष्ट शिकायची असेल तर तेवढी आपली मनातनं इच्छाशक्ती पाहिजे
0: आणि न घाबरता त्या गोष्टीला आपल्यासोबत कसं घेऊन जाऊ शकतो ह्याचा विचार पाहिजे.
1: आणि पहिली गोष्ट म्हणजे न घाबरता कुठलीही गोष्ट कळली नाही तर विचारली पाहिजे
0: अगदी. आणि ते तुम्ही म्हणलं ना AI सिस्टीमला पण विचारू शकता. अगदीच माणसाला विचारायचं नको वाटत असेल, काही जणांना असतं अरे मी कसं विचारू, मला येत नाही, मी कसं समोरच्याला सांगू, तर ह्या कोर्सेसनी जे शिकताय ते तुम्ही परत बॉटला विचारू शकताय. जर आता तिथे बॉट आहेतच ऑलरेडी ते कोर्स करताना की मला हा पॉईंट नाही कळलाय तर मग मला अजून सोप्या पद्धतीने सांगा तर ते सांगतो.
1: तसं शिक्षण ह्या माध्यमातून खूप सोपं झालं आहे असं आपण म्हणू शकतो.
0: खूप सोपं झालं आहे बरोबर आहे, पण विद्यार्थ्यांनी ते सोपं आहे म्हणून निग्लेक्ट करू नये, तर त्यातनं खरंच स्वतःची इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे. त्याच्यासाठी एखादा मेंटॉर असावा, मग तो AI मेंटॉर असेल तरी चालेल आणि प्रत्यक्ष प्राध्यापक असेल तरी चालेल, त्याच्या सल्ल्याने हे करावं. कारण
1: मार्गदर्शन हे कुठल्याही क्षेत्रात
0: एक्झॅक्टली मेंटरशिप खूप खूप गरजेची आहे. आणि आपण करतोय ते बरोबर आहे का नाही हे सांगणारा एक्सपिरियन्स पर्सन सांगू शकतो.
1: जसं आपण पेपर लिहिल्यानंतर किती मार्क पडतात हे जास्त महत्वाचं आहे.
0: एक्झॅक्टली.
1: तसंच आयुष्याचा पेपर पण तसा.
0: हो खरं.
1: तुम्हाला काय येते आणि किती येते हे कुणीतरी तुम्हाला सांगितलं तर जास्त चांगल्या पद्धतीने
0: ते सुद्धा AI सांगू शकतं. पण ह्युमन जसं सांगतं, म्हणजे माणूस जसं सांगेल किंवा एखादा प्राध्यापक जसा सांगेल तसं नाही ना सांगू शकणार कोणीच.
1: शेवटी भावना मन हे माणसाकडेच आहे.
0: तेच AI हे भावना शून्य आहे. त्यामुळे AI ला तुम्ही कितीही रडून काही सांगितलं ना की मला येत नाही, मग मी कसं करू, तर ते तुम्हाला काही नाही सांगू शकणार. तुम्हाला त्याला प्रॉम्प्टच द्यायला लागेल की मला आज रडू येत आहे असं जर दिलं तर ते म्हणणार नाही की रडू नको थांब म्हणून. पण तेच जर प्राध्यापकाकडे गेलं आणि तुम्ही म्हणलं की नाही सर मला हे गणित नाही सुटत आहे, मला हे अल्गोरिदम कळत नाहीये, तर एकच्या ऐवजी चार वेगळी उदाहरणं तुमच्या रोजच्या जीवनातली घेऊन सांगू शकेल. पण AI कडे कसं स्टँडर्ड उदाहरणं असतात, तो आपल्या लेवलला येऊन सांगेलच असं नाही. त्यामुळे मेंटरशिप खूप गरजेची आहे.
1: गरजेचंच आहे अगदी. संगणकाची माणसासारखा विचार करण्याची क्षमता म्हणजे AI, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. याचा आपण चांगल्या प्रकारे आपल्या जीवनातील दैनंदिन कामकाजात कशा प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो याविषयी मॅडमनी आपल्याला खूप छान माहिती दिली आणि सजग केलेलं आहे. या तंत्रज्ञानाची अधिकाधिक माहिती आमच्या मैत्रिणी घेतील आणि त्यांची डिजिटल साक्षरता वाढेल असं आपण नक्कीच म्हणू शकतो. मॅडम, आज आपण इथं आलात आणि आमच्या मैत्रिणींना AI याविषयी खूप छान माहिती सांगितलीत, अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलीत, त्याबद्दल मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: बरायदर मैत्रिणींनो, पुन्हा भेटू आपल्या पुढच्या कार्यक्रमात एका नवीन विषयासह. तोपर्यंत कविताचा आपल्या सर्वांना सप्रेम नमस्कार.
2: महिलांसाठी घरकुल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. आजच्या कार्यक्रमाचं सूत्र निवेदन केलं होतं कविता.

0: भुणी यांनी. आपण ऐकताय आकाशवाणीचं सातारा केंद्र. श्रोते हो, एक निवेदन ऐकूयात. पाटण पोलीस ठाणे तालुका पाटण यांच्याकडून हरवलेल्या व्यक्तीसंदर्भातलं प्राप्त निवेदन ऐकूया. श्रीयुत गणपती सखाराम सलते वय 55 वर्ष, राहणार सलतेवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा. रंग निमगोरा, नाक सरळ, चेहरा उभट, उंची 6'4", अंगाने सडपातळ, डोळे काळे आणि केस बारीक. अंगात पांढऱ्या रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट, लेंगा आणि डोक्यावर काळ्या रंगाची टोपी. प्लास्टिक चप्पल आणि मराठी भाषा बोलतात. सदर व्यक्ती गावाला जातो असं सांगून राहत्या घरातून निघून गेलेले आहेत, परंतु परत घरी परतलेले नाहीत. या हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्याकरता हे निवेदन पाटण पोलीस ठाणे तालुका पाटण जिल्हा सातारा यांच्याकडून प्राप्त झाले. निवेदन संपलं.
1: श्री तीर्थक्षेत्र 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी इथं दिनांक 15 आणि 16 मे 2026 रोजी श्री शनेश्वर जन्मोत्सव आणि शनि अमावस्यानिमित्त 52 पात्री रुद्राभिषेक, पालखी सोहळा, महाआरती, महाप्रसाद, शनेश्वर कृतज्ञता धर्मरक्षा पुरस्कार आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन.
2: आपण आपल्या परिवारासह अवश्य उपस्थित राहा.
1: श्री तीर्थक्षेत्र 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा.
3: लवकर टिफिन पॅक करा. राजू मोबाईल सोड.
4: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
3: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
4: मग योग्य नंबर
3: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
4: तुम्ही तर वाचवलं ताई.
3: कामापासून नाही.
5: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
2: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
3: श्रोते, आता प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिक।
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
1: नमस्कार श्रोते हो, राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिक प्रस्तुत हार्नियाबद्दल बोलू थोडे या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिकचे लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर प्रमोद राजभोई सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर।
5: नमस्ते।
1: हार्निया या विषयावरती आपण श्रोत्यांना माहिती देतोय। आता तुम्ही ट्रीटमेंटचा पार्ट सांगितला, ऑपरेशन केलं जातं आणि त्यामध्ये मेश बसवलं जातं, म्हणजेच हार्नियासाठी वापरली जाणारी जाळी ज्याला आपण म्हणतो। आता या जाळीचे काही वेगवेगळे प्रकार असतात का आणि ते कुठल्या भागामध्ये बसवली जाते याबद्दल सुद्धा सांगा ना।
5: आता जाळी ज्याला आपण मेश म्हणतो, ही ज्यावेळेस हार्निया होतो ही अडल्ट पेशंट मध्ये खूप महत्वाची असते।
1: अच्छा।
5: ती आता बहुतांश वेळा ही जाळी टाकली जाते, त्याला मेश प्लास्टी म्हणतात, मेश रिपेअर असं म्हटलं जातं। आता जाळी, साधी जाळी ज्याला आपण पॉलीप्रोपिलिन मेश म्हणतो, हे जे पॉलीप्रोपिलिन मटेरियल असतं ते सिंपल आपला तंगूतचा धागा असतो, त्या धाग्यापासून ते बनवलेलं असतं। दुसरं, ह्याच्यामध्येच ज्या जाळ्या आत पोटामध्ये ठेवल्या जातात, ज्याला आपण सबले रिपेअर म्हणतो, किंवा ज्या दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रिया असतात त्यांच्यावरती, त्या ड्युएल मेश किंवा कंपोजिट मेश असतात। ही जी जाळी असते ती थोडीशी रुटीन जी जाळी आहे त्याच्यापेक्षा डिफरंट असते, म्हणजे त्याच्यामध्ये ड्युएल मेम्ब्रेन असतं, वरचा भाग असतो तो पॉलीप्रोपिलिनचा असतो जो आवरणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, आणि जो आपल्या पोटाच्या आतड्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येणारा जो भाग आहे तो थोडासा ग्लायकोप्रोटीन किंवा असा कोटेड एकदम गुळगुळीत मटेरियल असतं, जे ज्याच्यापासून त्याची ऍडिजन्स होत नाहीत, म्हणजे तो भाग चिकटला जाऊ नये आतड्यासोबत, म्हणून तो तसा लेअर तयार केला जातो, त्याला आपण ड्युएल मेश म्हणतो, आणि जी दुर्बिणीद्वारे आपण ती जाळी ती बसवली जाते। असे जाळीचे सिम्पल मेश आणि कंपोजिट मेश किंवा ड्युएल मेश असे प्रकार
1: झाले। अच्छा श्रोते हो, एंडोस्कोपी लॅप्रोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या पोटाच्या शस्त्रक्रिया आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिकला, साई अमृत हॉस्पिटल सातारा येथे। संपर्क 77 67 82 78 92, 77 67 82 78 92, 7767827892। डॉक्टर राजभोई सर, जसं मी विचारलं की ह्या जाळ्या

0: हे बसवल्या जातात आणि त्यानुसारही त्याचे काही प्रकार असतात का?
1: नक्कीच. आता आपण कोणत्या प्रकारची सर्जरी करतोय त्याच्यावरती ते जाळीचं बसवणं हे डिपेंड असतं. जर ओपन सर्जरी असेल तर ओपन सर्जरीमध्ये सुद्धा आपण औनले आणि सबले, औनले इनले सबले असे तीन प्रकार असतात. औनले बहुतांश वेळा औनले रिपेअर खूप प्रमाणात केला जातो. तो म्हणजे आपली जी त्वचा आहे त्वचेच्या खाली सबक्युटेनियस म्हणजे फॅट असतो, फॅट लेअर असतो, आणि त्याच्या खाली मग आपल्या पोटाचा जो मसलच्या वरचा टफ लेअर असतो ज्याला शीत म्हणतो आपण रेक्टर शीत, त्यावरती आपण तो तिथं असणारा डिफेक्ट बंद करून त्याच्यावरती जाळी बसवली जाते, त्याला औनले रिपेअर म्हणतो आपण.
0: अच्छा.
1: आता इनले म्हणजे दोन्ही रेक्टर शीटच्या मध्ये डिफेक्ट असेल तर त्याच्या मधल्या गॅप मध्ये ही जाळी बसवली जाते, ज्याला आपण इनले म्हणतो. आणि सबले, सबलेचे पण अनेक प्रकार आहेत. सबलेमध्ये म्हणजे तुमचा जो मसल लेअर आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला, मग त्याला रेट्रोमस्क्युलर सबले असं म्हटलं जातं. शिवाय प्रीपेरिटोनियल सबले म्हणून एक प्रकार आहे, म्हणजे जे आतला जो पापुंद्रा आहे पोटाच्या आतला सगळ्यात आतील पापुंद्रा, त्याच्या जस्ट अबव जाळी बसवली जाते. आणि त्या पापुंद्राच्या खाली म्हणजे ते पोटातच बसवली जाते, जी लॅप्रोस्कोपिकली बसवतो त्याला आपण इंट्रापेरिटोनियल सबले असं म्हणू शकतो किंवा औनले रिपेअर. तर असे जाळी कुठल्या भागावरती आणि कुठल्या लेअरच्या मध्ये सँडविच केली जाते त्यानुसार त्याचे विविध प्रकार आहेत. पण लॅप्रोस्कोपी हे जे सगळे रिपेअर असतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने लॅप्रोस्कोपीमध्ये ज्यावेळेस सबले इंट्रापेरिटोनियल मेश बसवली जाते ती मेश टॅक करावी लागते, त्यासाठी टॅकर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट असतं ते युज केलं जातं.
0: अच्छा. अर्थातच या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत, पण ज्याप्रमाणे तुमचा आजार आहे त्याचा डायग्नोसिस आहे त्याच्यानुसार हे सगळे ट्रीटमेंटचे पार्ट कव्हर केले जातात. आणि म्हणूनच श्रोते हो, एंडोस्कोपी लॅप्रोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या पोटाच्या शस्त्रक्रिया आणि अत्याधुनिक उपचारांच्या माहितीसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिकला, साई अमृत हॉस्पिटल सातारा इथे. संपर्क 77 67 82 92, 77 67 82 92, 7767 82 7892. पुन्हा भेटूयात राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिक प्रस्तुत हर्नियाबद्दल बोलू थोडे या कार्यक्रमात डॉक्टर प्रमोद राजभोई यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्ते.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर राजभोई सर्जिकल अँड एंडोस्कोपी क्लिनिक आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता ऐकूयात आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम, अनुरूप विवाह संस्था.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
6: नमस्कार.
5: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
6: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 मध्ये माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
5: ओके.
6: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूपमध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
5: अच्छा.
6: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
5: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 79 91, 1800 267 79 91, 1800 267

0: 7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
1: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग, तसंच विविध इव्हेंट, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
0: अच्छा,
1: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
0: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
1: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
0: अच्छा,
1: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
0: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
1: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
1: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. 10:11 झालेत. प्रसारित होतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
6: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
5: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं, रडणं, बोबडं बोबडं बोलणं,
6: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
5: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
7: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
8: नमस्कार.
7: मध्यंतरी माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता आणि तिची आता सध्या ट्रीटमेंट चालू आहे बाळ होण्यासाठीच, तर तिच्या मनामध्ये थोडीशी भीती होती की या ट्रीटमेंटमध्ये, आयव्हीएफ ट्रीटमेंटमध्ये खास करून, काही इंजेक्शन दिले जातात, तर त्या इंजेक्शनचे काही साइड इफेक्ट होतात का, नंतर ते आपल्याला त्रासदायक होऊ शकतात का, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
8: माझं असं पर्सनल मत आहे की आयुष्य आपलं हे नेहमी समतोलावर आपण करत असतो. कोणतीही गोष्ट अति जास्त किंवा अति कमी ही नेहमी त्रासदायक असते आणि हे सेम प्रिन्सिपल्स आयव्हीएफच्या इंजेक्शन बद्दलचं सुद्धा असतं. सो बेसिकली पेशंटचं वय काय, पेशंटचं एएमएच काय आहे, सोनोग्राफीमध्ये किती बीज दिसतात आहेत, आतापर्यंतची ट्रीटमेंट काय आहे, डायग्नोसिस फीस काय आणि आपण IVF का करतोय आणि याच्यात सोबत वजन किती आहे, ह्या सगळ्याच्यावरनं इंजेक्शनचा डोस डिसाईड केला जातो.

0: शकतो. आता हे इंजेक्शन्स म्हणजे हॉर्मोन्सचे असतात, हे तेच हॉर्मोन असतात जे आपल्या शरीरामध्ये मूळत असतात. ते नॅचरली शरीरामध्ये दर महिन्याला एक किंवा जास्तीत जास्त दोन बीज तयार करतात.
1: ओके.
0: पण ह्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला जास्तीत जास्त बीज तयार करायची आहेत, त्यामुळे शरीरात ज्या प्रमाणामध्ये ते हॉर्मोन्स आहे ते बीज जास्त प्रमाणात तयार करायला पुरेसे नाही, म्हणून हे इंजेक्शन्स बाहेर न दिली जातात. आता जर आपण डोस नीट कॅल्क्युलेट करून प्रत्येक पेशंटला तिच्यासाठी योग्य असा डोस दिला, मध्ये मध्ये सोनोग्राफी करून दिलेल्या इंजेक्शनला पेशंटच्या शरीराचा कसा प्रतिसाद येतो आहे हे बघितलं, तर त्या इंजेक्शनचा पेशंटला साईड इफेक्ट होत नाही.
1: अच्छा.
0: आणि त्याच्याच जोडीला लिक्विड इंटेक काय असला पाहिजे, काय रिस्ट्रिक्शन्स पाळली पाहिजे हे सगळं जर आपण सांगितलं तर ऍब्सोल्युटली पेशंटला काहीही त्रास न होता तर कुठल्याच इंजेक्शनचा कुठल्याच पेशंटला काहीही त्रास होत नाही.
1: अच्छा. याबद्दल अजूनही बोलूयात, त्याआधी श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेले वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. डॉक्टर चारुता, मग ज्या मैत्रिणींच्या मनामध्ये अशी भीती असते ट्रीटमेंट बद्दलची, इंजेक्शन बद्दलची, त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: भीतीला एकच उत्तर असतं की त्याविषयीचं ज्ञान मिळवणं, त्याविषयीच्या सगळ्या शंका दूर करणं. त्यामुळे IVF डॉक्टर जेव्हा सजेस्ट करतात तेव्हा घाबरून न जाता IVF म्हणजे नेमकं काय, टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे नेमकं काय हे समजून घ्या, तुमच्या सगळ्या शंका ज्या आहेत त्या दूर करा आणि त्या दरम्यान काय काळजी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे हे सगळं समजून घ्या आणि सकारात्मक विचारांनी त्या ट्रीटमेंटला पुढे जा. या प्रत्येक गोष्टी IVFचा सक्सेस काही टक्क्यांनी वाढवत जाते.
1: म्हणूनच श्रोते हो, वंध्यत्व निवारणासाठीच्या योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते, सकाळचे 10:16:20 झालेले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
4: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड OCM विमलचे ब्रँडेड सुटिंग,
5: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
4: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
5: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
7: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
8: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
9: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
10: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
11: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
10: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
11: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
10: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
12: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
13: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
12: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
13: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
12: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.
14: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
12: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: सोलर आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14।
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
0: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
0: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
0: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
0: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95 185 68 006।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
2: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
3: श्रोतेहो, ऐकणार आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमाच्या सुरुवातीला हे लोकगीत ऐकूयात।

श्रीकांत नारायण आणि सह कलावंतांनी गायलेलं हे पारंपरिक कोळी गीत आपण ऐकलं, जे संगीतबद्ध केलं होतं विजय कठीण यांनी. श्रोते, आपण ऐकता आकाशवाणीचं सातारा केंद्र. कार्यक्रम सुरू आहे मिश्र संगीताचा.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
2: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
0: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1445 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: रोज रोज हवे हवे ताजे ताजे नवे नवे हेल्दी बाईट हॅपी लाईफ रुची अँब्रोसिया.
2: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
3: रेशीम गाठी मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी शाहू चौक नगरपालिकेजवळ सातारा. मोबाईल 92 26 38 37 90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाईट www.reshimgathimaratha.com.
4: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
5: देत आहे 18 महिने मुदतीची
4: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
5: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
4: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
5: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
4: नियम आणि अटी लागू.
6: रांगोळे शेगडी फेस्टिवल ज्योती कंपनीच्या मल्टीबर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
7: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
6: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे सिटी पोस्टा समोर सातारा.
8: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा 90 21 28 45 70.
9: मिश्र संगीतामध्ये आता किरण लेले यांच्या स्वरामधले हे बालगीत ऐकूयात.

0: ये वा, मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली.
1: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
0: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.
2: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
3: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
2: पूर्ण 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव, म्हणजे स्ट्रॉंग करिअरची खात्री.
4: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चेही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू, कॉल करा 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99 वर.
5: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 73 87 88 12 79 73 87 88 12 79.
6: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
5: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.
7: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आडी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
8: ज्येष्ठ क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी, माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंदकेसरी

0: ही स्पर्धा 2026 दिनांक 14 ते 17 मे स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7 ते 10 आणि 5 ते 10, प्रवेश विनामूल्य। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या, हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा। आयोजक दीपक साहेबराव पवार।
1: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमल चे ब्रँडेड सूटिंग,
2: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा।
1: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
3: बेतले जर कधी जीवाशी, डीसीसी उभी आहे पाठीशी। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खाते।

0: अशा निराशे या नाटकासाठी अप्पासाहेब टिप्पणीस यांचे हे नाट्यपद गायलं होतं बालगंधर्व यांनी. श्रोते आपण आहात आकाशवाणी सातारा केंद्रासोबत आणि ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम.
1: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान.
2: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान.
1: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स म्हणजे
2: चांदीची खाण आनंदाचं वाण.
3: अधिक मासाच्या तयारीसाठी तयार श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स. चांदीची जोडवी पैंजण तांब्या भांड ताटवाटी चेन अंगठी ब्रेसलेट असं 101 अधिक मासाचं चांदीचं वाण. वाणाच्या खरेदीवर हमखास भेट वस्तू
4: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स. मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा. शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा.
3: क्षण अधिक मासाचे खास चंदेरी वाणांचे श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स.
5: पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर. केसांच्या विकारांवर खात्रीलायक नैसर्गिक इलाज. केसांचे गळणे, चाई पडणे, केस विरळ होणे, केसांचा कमकुवतपणा, केसातील कोंडा इत्यादी विकारांवर पॉझिटिव्ह हेल्थ सेंटर राजपथ कन्याशाळेजवळ सातारा. तसंच उत्तम व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी फोन नंबर 2 36 36 9.
6: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून. 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा. जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
7: जस्ट बेसिक आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
8: काय ग 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल
9: एवढं खर्चिक शिक्षण कशाला. आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
8: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
9: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
8: अगं BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं.
9: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही.
8: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
9: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये.
10: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
11: ऍट 64 अवेन्यू 1BHK 2BHK फ्लॅट मेडिकल कॉलेज शेजारी सातारा. 72 94 94 64 64.
10: साताऱ्याच्या 64 अवेन्यू ची आता शेवटचीच 5वी विंग बुकिंग सुरू.
12: ज्येष्ठ क्रीडा संघटक क्रीडा महर्षी माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14 ते 17 मे, स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7 ते 10 आणि सायंकाळी 5 ते 10, प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या. हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.
0: मिश्र संगीतामध्ये आता ही गझल ऐकूयात हरिहरन यांनी गायलेली.

0: स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे ओनली ऍट गोरे
1: पुस्तके प्रश्न संच वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग
0: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी न्यू इंग्लिश स्कूल चौक सातारा 99 22 815 978
2: श्री तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी इथं दिनांक 15 आणि 16 मे 2026 रोजी श्री शनेश्वर जन्मोत्सव आणि शनि अमावस्यानिमित्त 52 पात्री रुद्राभिषेक पालखी सोहळा महाआरती महाप्रसाद शनेश्वर कृतज्ञता धर्मरक्षा पुरस्कार आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन
3: आपण आपल्या परिवारासह अवश्य उपस्थित राहा.
2: श्री तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा.
4: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
5: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा
4: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझाईन

0: 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
1: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
0: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
1: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
0: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
1: डिजिटल क्लासरूम,
0: साइट विजिट,
1: ST पास,
0: हॉस्टेलची सोय.
1: संपर्क मयूर चेंबर्स, 2रा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
0: मोबाईल 9960139915,
1: 0121622545.
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टीबर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
3: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
2: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर, सातारा.
4: येवा, मोहित्यांचं फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली.
3: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
4: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचा मजो.

0: अंब्रोसिया पुढची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 9021 28 45 70.
2: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
1: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
2: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
1: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.

स्वप्नीली बांदोडकर यांच्या स्वरामध्ये चंद्रशेखर सानेकर यांचं हे गीत होतं. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं. मिश्र संगीतामध्ये आता शेवटी एक लोकगीत ऐकणार आहोत, तुकाराम धडाम आणि सहकलावंतांच्या स्वरात.

0: कुलवधू या नाटकासाठी ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरामध्ये मोग रांगणेकर यांची ही पदरचना आपण ऐकत होतो.
1: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय, मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
2: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
1: पूर्ण 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव, म्हणजे स्ट्रॉंग करिअरची खात्री.
3: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू, कॉल करा 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99 वर.
4: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी,
5: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री,
4: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष,
5: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष,
4: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती,
5: महा DBT, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
4: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
5: स्मार्ट क्लासरूम,
4: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट,
5: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत.

0: सर्वांसाठी
1: आजच प्रवेश निश्चित करा.
0: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
1: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
0: मोबाईल 99 60 13 59 15,
1: 0 21 62 22 45 45.
2: ज्येष्ठ क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी, माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंद केसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14-17 मे, स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7-10 आणि 5-10, प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या. हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.
3: रेशीम गाठी, मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ, सातारा. मोबाईल 92 26 38 37 90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाइट www.reshimgathimaratha.com.
4: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
5: ऍट 64 Avenue, 1 BHK, 2 BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72-94-94-64-64.
4: साताऱ्याच्या 64 Avenue ची आता शेवटचीच 5वी विंग. बुकिंग सुरू.
6: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
7: देत आहे 18 महिने मुदतीची
6: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
7: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
6: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
7: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
6: नियम आणि अटी लागू.
8: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता 2 शाखांमधून. 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा. जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
9: जस्ट बेसिक आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
10: नाट्य संगीताच्या कार्यक्रमात हे बंध रेशमाचे या नाटकासाठी रामदास कामत यांनी गायलेलं शांता शेळके यांचं हे नाट्यपद संगीतबद्ध केलं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी.

0: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 7378812179 7378812179
1: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
0: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.
2: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आडी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
0: चौथी सातवी स्कॉलरशिप आणि शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एक साथ सारे, ओनली ऍट गोरे.
1: पुस्तके, प्रश्नसंच, वार्षिक सराव पेपर्स आणि मार्गदर्शन वर्ग.
0: गोरे बुक सेलर्स अँड स्टेशनरी, न्यू इंग्लिश स्कूल चौक, सातारा. 9922815978.
3: ज्येष्ठ क्रीडा संघटक, क्रीडा महर्षी, माननीय पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघ सातारा यांच्या सहकार्यानं राष्ट्रीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा 2026 दिनांक 14-17 मे, स्थळ शाहू स्टेडियम सातारा, वेळ 7-10 आणि 5-10, प्रवेश विनामूल्य. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरुष आणि महिला मल्लांच्या नेत्रदीपक कुस्त्यांचा आनंद घ्या, हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहा. आयोजक दीपक साहेबराव पवार.
4: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
5: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण आणि जावयाला छान मानपान.
4: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स NX म्हणजे
5: चांदीची खाण, आनंदाचं वाण.
1: अधिक मासाच्या तयारीसाठी तयार श्री वर्धमान ज्वेलर्स NX. चांदीची जोडवी, पैंजण, तांब्या भांड, ताटवाटी, चेन, अंगठी, ब्रेसलेट असं 101 अधिक मासाचं चांदीचं वाण. वाणाच्या खरेदीवर हमखास भेट वस्तू
0: श्री वर्धमान ज्वेलर्स NX. मुख्य शाखा सम्राट गणपती चौक, सातारा. शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा.
1: क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे. श्री वर्धमान ज्वेलर्स NX.
6: श्री तीर्थक्षेत्र 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी इथं दिनांक 15 आणि 16 मे 2026 रोजी श्री शनेश्वर जन्मोत्सव आणि शनि अमावस्यानिमित्त 52 पात्री रुद्राभिषेक, पालखी सोहळा, महाआरती, महाप्रसाद, शनेश्वर कृतज्ञता धर्मरक्षा पुरस्कार आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन.
7: आपण आपल्या परिवारासह अवश्य उपस्थित राहा.
6: श्री तीर्थक्षेत्र 16 शिवलिंग शनेश्वर देवस्थान सोळशी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा.

सौभद्र या नाटकासाठी अण्णासाहेब किर्लोस्कर यांची ही पदरचना गायली होती छोटा गंधर्व यांनी. नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता ऐकूयात पाणी ग्रहण या नाटकासाठी विश्वनाथ वागुल यांना वसंत बापट यांची ही पदरचना श्रीनिवास खडे यांनी संगीतबद्ध केली आहे.

देवदीनागरी धावला या नाटकासाठी कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांचा हा स्वर होता. बाळ कोल्हटकर यांची पदरचना वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केली होती. श्रोत्या, या गीताबरोबरच आजचा नाट्य संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय.

आपण ऐकता आकाशवाणीचा सातारा केंद्र. सकाळचे 11:30 वाजलेले आहेत. एक ही कलाकार हा हिंदी चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम आता प्रसारित होतोय. श्रोते हो, पार्श्वगायिका मेलडी क्वीन असं ज्यांना म्हटलं जातं, अलका याज्ञिक यांच्या जीवन आणि कला प्रवासातील काही किस्से, आठवणी आणि सदाबहार गाण्यांसोबत मी चित्र आहे आपल्यासोबत. तेव्हा चित्राचा आपल्या सर्वांना नमस्कार. अलका याज्ञिक यांचा जन्म कोलकाता मधला आहे. त्यांचे वडील धर्मेंद्र शंकर सरकारी नोकरीमध्ये होते तर आई शोभा ही क्लासिकल सिंगर होती. कोलकातामध्येच त्यांचं शालेय माध्यमिक शिक्षण झालं. त्यांची आई जेव्हा रियाज करायला बसायची तेव्हा लहानपणी अलकाजी सुद्धा त्यांच्यासोबतच बसायच्या आणि रियाज करायच्या. 6 वर्षाची असताना त्यांच्या आईनं त्यांना ऑल इंडिया रेडिओवरच्या एका लहान मुलांच्या कार्यक्रमामध्ये गाणं गाण्यासाठी तयार केलेलं होतं आणि तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं की हिचं सूर आणि ताल खूप पक्का आहे आणि हिला गाण्याची आवड पण आहे आणि त्यामुळे त्यांना गायिका बनवण्यासाठी दोघांनीही ठरवलं. त्या लहानपणी आई वडिलांसोबत मुंबईला फिरायला म्हणून आलेल्या होत्या. पण या सुट्टीच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या आई वडिलांनी त्यांना अनेक संगीतकारांकडे नेलं, त्यांच्या भेटी घडवल्या आणि अलकाजींची थोडीशी गाणी सुद्धा ऐकवली. राज कपूर यांनी एकदा अलकाजींना गाणं गाताना ऐकलं आणि मग त्यांनी त्यांना संगीतकार लक्ष्मीकांतजी यांच्याकडे पाठवलं. लक्ष्मीकांतजी यांना सुद्धा अलकाजींच्या आवाजामध्ये खूप ताकद आहे हे जाणवलं, पार्श्वगायनाची खूप जाण आहे हेही जाणवलं. परंतु त्यांनी अलकाजींच्या आईंना निक्षुणपणे एक सल्ला दिला, अलकाचा आवाज खूप छान आहे पण तिचं वय अजून लहान आहे, त्यामुळे तुम्ही आता तिचं चित्रपट गाण्याचं करिअर घडवायला जाऊ नका, आता तिला रियाज करू दे, शिकू दे, एक दिवस ती हिंदी सिनेमाची अव्वल नंबरची गायिका बनेल असा विश्वास त्यावेळेला त्यांनी दिला. लक्ष्मीकांतजींचं हे म्हणणं खरं ठरलं. 1980 पायल की झंकार या फिल्ममध्ये त्यांचा आवाज इंट्रोड्यूस झाला. अर्थात ते काम अगदी छोटं होतं परंतु लक्षात राहिलं. त्यानंतर लावारीसमधलं सुद्धा एक गाणं त्यांना थोडी ओळख निर्माण करून देण्यासाठी यशस्वी ठरलं. किशोर कुमार यांच्यासोबत त्यांनी तब्बल 29 गाणी गायलेली आहेत. ऐकूयात दाता चित्रपटातलं हे गीत किशोर कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं कार्यक्रमात सुरुवातीला.

त्या 16 वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांनी रिटायरमेंट घेतली आणि मग त्यांनी कोलकाता सोडायचं ठरवलं. अलकाजींच्या करिअरसाठी ते मुंबईला शिफ्ट झाले. 1980 ते दशक तो काळ असा होता की त्या काळामध्ये लता मंगेशकर, आशा भोसले यांच्याच पार्श्वगायनाची जादू संपूर्ण इंडस्ट्रीवर होती. त्यामुळे नवीन कोणाला याच्यामध्ये यायचं तर प्रचंड संघर्ष करायला लागणार होता. परंतु नासिर हुसेन यांच्या कयामत से कयामत तक या चित्रपटामध्ये अलका याज्ञिक यांना काही गाण्यांसाठी संधी देण्यात आली आणि याच गाण्यांनी कयामत केली. या गाण्याच्या रेकॉर्डिंग वेळेचा एक किस्सा आपण ऐकणार आहोत, परंतु तत्पूर्वी हे गाणं ऐकूयात.

तर कयामत से कयामत तक याच्या रेकॉर्डिंगवेचा एक किस्सा अलकाजींनी एका कार्यक्रमात सांगितला होता. अलकाजींचं एका गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू होतं आणि रेकॉर्डिंग रूमच्या बाहेर एक मुलगा सतत स्टुडिओकडे पाहतोय असं त्यांना दिसत होतं. त्यांना ते थोडंसं खटकलं आणि त्यांनी बाहेर जाऊन त्या मुलाला सांगितलं की तुम्ही इथून बाहेर जा. बस त्यानंतर गाण्याचं रेकॉर्डिंग झालं आणि रेकॉर्डिंग झाल्यावर नासिर हुसेन साहेबांनी संपूर्ण स्टारकास्टची ओळख करून दिली आणि जेव्हा आमिर खानची ओळख करून दिली तेव्हा त्यांना त्यांची चूक लक्षात आली. त्यांनी आमिर खान यांना सॉरी सुद्धा म्हटलं आणि मग त्यांची जी काही दोस्ती जमली ती आज तक आहे तशीच आहे. अलकाजींना पहिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला तो म्हणजे तेजाब चित्रपटासाठी. तेजाब चित्रपट आपल्या सर्वांनाच आठवत असेल. यामध्ये माधुरी दीक्षित अनिल कपूर यांनी जशी जादू रसिकांवर केली तसेच त्यातलं माधुरी दीक्षित यांच्यावरती चित्रित असणारं गाणं ज्यांना अलकाजींना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली आणि पहिला फिल्मफेअर अवॉर्डसुद्धा मिळाला ते गाणं आता आपण ऐकणार आहोत आणि नंतर बोलूयात त्यांच्या कलाप्रवासाविषयी.

तेजापनंतर अनेक चित्रपट एकापाठोपाठ एक येतच राहिले. गाणी हिट होत राहिली. काही गाणी खलनायकसारखी चर्चेतही राहिली, परंतु अलकाजी आपलं बेस्ट देत राहिल्या. एव्हाना अभिनेत्री सुद्धा अलका याज्ञिक पार्श्वगायिका हव्यात अशी मागणी निर्मात्यांकडे करू लागल्या. 1993 आलेला हम हे राही प्यार के हा चित्रपट, या चित्रपटाला पार्श्वगायनासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार अलका याज्ञिक यांना मिळाला.

80-90 दशकात जादुई ठरलेला आवाज म्हणजे अलका याज्ञिक. परंतु अलका जे सांगतात की या संपूर्ण दशकातील सगळ्या लोकप्रिय गाण्यांचं श्रेय त्यांचे सहगायक कुमार सानू, उदित नारायण, सोनू निगम आदींचा सुद्धा यामध्ये खूप मोठा वाटा आहे. मेलडी क्वीन, रोमॅन्टिक गाण्यांची राणी असं अलकाजींना म्हटलं जातं आणि याचं श्रेयसुद्धा ते आपल्या या सहगायकांना देतात. यानंतर आपण कुछ खुश होता है मधलं टायटल सॉन्ग ऐकणार आहोत, ज्याला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार अलकाजींना गायनासाठी मिळालेला होता.

अलका याज्ञिक 2024 एका फ्लाईटमधून उतरत होत्या तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांना काहीच ऐकू येत नाहीये. त्यानंतर त्यांनी आपल्या घरातील व्यक्तींशी, आपल्या सहकलावंतांसोबत चर्चा केली आणि त्यांना लक्षात आलं की त्यांना ऐकण्याचं पूर्णपणे एका कानाने बंद झालेलं आहे. त्यावर अर्थातच उपचार सुरू झाले आणि लवकरच त्या या सगळ्या आजारातून बाहेरही पडतायत. अलकाजींना ऐकणारे श्रोते जसे पूर्वी होते आजही आहेत आणि उद्याही राहतील, इतकी रोमॅन्टिक गाणी त्यांनी गायलेली आहेत आणि सुरेल मधाळ आवाज आपल्या सर्वांच्याच लक्षात आहे. लहानपणी जेव्हा मुली बाहुलीचे खेळ खेळायच्या तेव्हा अलकाजी सांगतात की त्या घरामध्ये आईबाबांना रेडिओ सेटसाठी मागणी करायच्या आणि लहानपणापासून रेडिओ आणि रेडिओवरची गाणी ऐकणं हा त्यांचा अतिशय आवडीचा छंद होता. लता मंगेशकर या त्यांच्या आवडीच्या गायिका आणि त्यांचीच सर्वाधिक गाणी ऐकत मी मोठी झाले असं त्या सांगतात. ज्याप्रमाणे लताजींची गाणी ऐकून त्या सगळं शिकल्या त्यामुळे त्या लताजींना गुरुसुद्धा मानतात असंही त्यांनी म्हटलेलं आहे. रेफ्युजी चित्रपटातलं हे जे गाणं शेवटी आपण ऐकतोय ते ऐकताना आपल्याला लक्षात येईल की त्यांच्यावर लताजींच्या गायकीचा किती प्रभाव आहे.

पार्श्वगायिका मेलडी क्वीन, रोमॅन्टिक गाण्यांची राणी असं ज्यांना म्हटलं जातं, त्या गायिका अलका याज्ञिक यांच्या जीवन प्रवासातील, कला प्रवासातील काही किस्से, आठवणी आणि सदाबहार गाण्यांचा हा कार्यक्रम होता एक ही कलाकार. या कार्यक्रमातून मी चित्रात आपला निरोप घेते, नमस्कार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. श्रोते हो, आता यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम.

0: मैत्रिणींना नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, सजग जगणं म्हणजे काय असं जर कुणाला विचारलं तर विचारपूर्वक जगण्याची शैली असं उत्तर प्रामुख्याने प्रत्येकाकडून येईल. मग त्यात तुमचं वागणं, बोलणं, आहार, आरोग्य ह्या सगळ्याच गोष्टी येतात. अलीकडे आपण सगळेच आरोग्याविषयी अत्यंत जागरूक झालो आहोत, कारण आरोग्य संपन्न जर तुम्ही असाल तरच आयुष्य नीट जगता येतं. शारीरिक स्वास्थ्य जेवढं महत्वाचं असतं तेवढंच मानसिक स्वास्थ्यही महत्वाचं असतं, किंबहुना ते जास्तच महत्वाचं असतं असंही आपण म्हणू. या विषयावर मोकळेपणाने अलीकडे संवादही साधला जात आहे आणि यासाठी अनेक मार्ग किंवा अनेक पद्धती सुद्धा उपलब्ध आहेत. त्यातलीच एक नाविन्यपूर्ण पद्धत म्हणजे माइंड योग, अर्थात मनाचा योग. आपल्या एकूणच आरोग्यासाठी योग किती महत्वाचा आहे हे आता संपूर्ण जगाला कळलंय. खरं तर ही एक उत्कृष्ट देणगी भारताने सर्वांना दिली आहे. मग आता माइंड योग म्हणजे नेमकं काय आणि तो किती महत्वाचा आहे याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत माइंड योग फॉर इमोशनल हेल्थ अँड सक्सेसच्या संस्थापक रुपाली पाटील. रुपालीताई या सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, तसंच सर्टिफाईड हॅपीनेस कोच आणि सर्टिफाईड मेडिटेशन अँड मॅनिफेस्टेशन एक्सपर्ट आहेत. 9 वर्ष त्यांनी एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी केली. नोकरी दरम्यान स्वतःला आलेल्या मानसिक तणावातूनच त्या माइंड योग कडे वळल्या आणि सखोल अभ्यास करून माइंड योग त्यांनी डिझाईन पण केलं. गेली 8 वर्ष त्या याविषयी अनेकांना मार्गदर्शन करत आहेत. आपणही आज त्यांच्याकडून याबद्दल जाणून घेणार आहोत. रुपालीताई नमस्कार आणि स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार अर्चनाताई आणि थँक्यू सो मच, इतकं छान इंट्रोडक्शन तुम्ही दिलंय माझं.
0: पहिलाच प्रश्न मला असं मनात सारखा येतो की योग आणि माइंड योग यामध्ये नेमका काय फरक आहे आणि माइंड योगची सुरुवात कशी झाली?
1: आपण शारीरिक आरोग्याबद्दल सजग आहोत बरोबर. रोज योगा करणं, वॉकला जाणं, थोडंसं डाएट व्यवस्थित खाणं याविषयी आपण सजग आहोत, किंवा शरीराचं वजन कमी झालं पाहिजे याबद्दल सगळे अगदी अवेअर आहेत. पण मग शरीरासाठी तुम्ही हे करताय तर तुम्ही कधी हा विचार केलाय का की आपण मनासाठी, भावनिक आरोग्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी काय करतो?
0: बरोबर.
1: मनावर नाही का वजन तुमच्या? जुन्या आठवणी, एखादा स्ट्रेस, टेन्शन, अतिविचार कुठल्याही गोष्टीचा, हे सगळं तुमच्या मनावर वजन आहे बरोबर. मग ते कसं तुम्ही घालवणार? घालवलंय कधी ते वजन कमी करायचा विचार केलाय? हा शब्द सुद्धा बऱ्याच जणांना पहिल्यांदा कळला असेल की याच्या मनावर सुद्धा वजन असतं.
0: ओझ ज्याला म्हणतो
1: मनावरचं. तर हे ओझ कमी करण्यासाठी जी ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, वरीज या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा कमी केल्या गेल्या पाहिजेत. जसा योगा शरीरासाठी आपण रोज करतो तसंच मनाला हेल्दी ठेवण्यासाठी, मनावरचं ओझ कमी करण्यासाठी सुद्धा रोज एक्सरसाइज किंवा त्याला आपण टेक्निक्स म्हणतो. आता मनासाठी काही आपण फिजिकल एक्सरसाइज नाही करणार आहोत, काही टेक्निक्स असतात की जर एन्झायटी असेल तर काय केलं पाहिजे, ओव्हर थिंकिंग होतीये तर काय केलं पाहिजे. सो त्या गोष्टी तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: बर,
1: म्हणजे तुमचं मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी माइंड योगा.
0: बर, म्हणजे ही संकल्पना खरंच खूप छान आहे. हिलिंगसाठी तुमच्याकडे अनेक जण येत असतील,
1: हो,
0: मग त्यांना नेमका कोणत्या समस्या असतात, प्रश्न असतात जे तुम्हाला दिसतात?
1: आजकाल मी बघतीये की मायग्रेन, एन्झायटी, बीपी, थायरॉइड हे इश्यूज, म्हणजे दिवसातून 4-5-6 कॉल्स तर मला हे असेच असतात. खूप स्ट्रेस जेंट्समध्ये किंवा शोल्डर पेन ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे सगळे

0: ऍक्च्युली सायकोसोमॅटिक इश्यूज आहेत.
1: बर,
0: सायकोसोमॅटिक म्हणजे ऍक्च्युली एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर पर्सन जो आहे तो काही शोल्डरवर ओझं घेऊन काम नाही करते, म्हणजे जसं शोल्डर पेन का होत आहे.
1: Okay.
0: बरोबर. तर तुम्ही जो स्ट्रेस घेताय, तुम्ही जी निगेटिव्हिटी किंवा जे टेन्शन मनामध्ये कॅरी करतायत, मग ते तुमच्या फॅमिलीचं असू शकतं, घराचं कुठलंही असू शकतं, किंवा लहानपणापासून कुठल्या जिम्मेदारीवर तुम्ही जगत आलेला आहात, की त्यामुळे काय होतं, हे विचार इतके जास्त होतात की आपल्या शरीरात लिटरली निगेटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात. तसंच आपण ज्याला हॉर्मोन्स म्हणत असतो, वेगवेगळे श्राव श्रवत असा, एक चांगले श्राव पण असतात, आनंदी असलो की पॉझिटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात, आणि स्ट्रेसमध्ये असलो की निगेटिव्ह केमिकल्स आपल्या शरीरात सिक्रेट होतात, आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत. मग हे केमिकल्स कुठे जातील, ते जातात तुमच्या त्या बॉडी पार्टवर अफेक्ट करतात. ज्यांचं शोल्डर पेन होत आहे, ते श्राव त्यांच्या त्या शोल्डरमध्ये जमा झाले आणि तिथं त्यांचं ओझं क्रिएट व्हायला सुरुवात झाली, आणि म्हणून त्यांना शोल्डर पेन, यालाच सायकोसोमॅटिक म्हणतात, की जे तुमच्या विचारांनी मेंटल आणि इमोशनली तुम्ही इम्बॅलन्स झालेला आहात, म्हणून तुमच्या शरीरात हे केमिकल्स सिक्रेट होत गेलेत, आणि म्हणून हे आजार. ब्लड प्रेशर तेच आहे. ब्लड प्रेशर हा इश्यू नाहीये, इश्यू हा आहे की तुम्ही कसे विचार करतायत, किती कॅरी करतायत, आणि किती त्या गोष्टीचं टेन्शन घेतायत, आणि इतकं टेन्शन घेतलं की ते ब्लडमध्ये टेन्शन जायला लागलं, इतकं टेन्शन घेतलं की ते केमिकल्स तुमच्या शोल्डरमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली, इतकं जमा झालं की ते तुमच्या घशात जाऊन स्टक झालं, आणि मग तुम्हाला थायरॉइडचे इश्यूज सुरू झाले, ते डोक्यात जाऊन बसले की मायग्रेन. खूप मी आजकाल ऐकते ना की रुपाली रोज गोळी खाल्ल्याशिवाय मला आराम मिळत नाही, तर मायग्रेनसाठी गोळीचीच गरजच नाहीये. तुम्ही एकदा माइंड योगा करायला घेतलं की मॅक्सिमम 8 दिवसात तुमचा मायग्रेन बरा होतो विदाउट गोळ्या.
1: अरे वा,
0: हो
1: छान. आता मनाचे म्हणजे ते भावनिक आहे.
0: बरोबर.
1: मग त्यासाठी पण तुम्हाला काहीतरी ध्यान करणं किंवा असं ह्या गोष्टी असतील ना त्याच्यात?
0: नक्कीच. अगदी अगदी बरोबर.
1: ध्यान करणं किंवा असं ह्या गोष्टी असतील ना त्याच्यात? नक्कीच.
0: अगदी अगदी बरोबर. सो त्यामध्ये जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की जशी निगेटिव्हिटी आहे ना, निगेटिव्हिटी ऍक्च्युली रॉंग आहे असं मी म्हणणार नाही, ह्युमन टेंडन्सी आहे. तशीच वर्षानुवर्ष आपण आईला तसं बघितलं टेन्शन घेताना, बाबांना बघितलं निगेटिव्ह विचार करताना बोलताना, सोसायटी तशीच आहे. बरोबर. त्यामुळे काय होतं, निगेटिव्हिटी आपल्या मनात जमत जाते, आपल्या बोलण्यातून सुद्धा निगेटिव्हिटीच जाते. ओके. तर हे बघा, इथं ना आपल्या मनाचं आणि ब्रेनचं कनेक्शन आहे. तुम्ही जे शब्द सारखे सारखे रिपीट करतात, तुमचं ब्रेन त्याला खरं मानायला सुरुवात करतो. तुम्ही जर म्हटलात की मला दुखतंय, मला त्रास आहे, माझ्या आयुष्यात खूप टेन्शन आहे, तर तुमचा ब्रेन नेहमी टेन्शनच शोधत राहतो आणि तुम्ही टेन्शनच अट्रॅक्ट कर
1: घेता. बरोबर.
0: मग यावर आपल्याला माइंड योगाची टेक्निक्स असतात की आपल्याला हे थॉट रिप्लेस करायचे असतात. थॉट रिप्लेस करण्याच्या टेक्निक्स आहेत, त्या आपण त्यामध्ये शिकतो आणि ते करणं गरजेचं आहे. थॉट रिप्लेस करणं म्हणजे काय, की सिच्युएशन तर बदलत नाही, पण त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात,
1: बरोबर,
0: ते महत्वाचं आहे. हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात. म्हणजे काय, की अरे मला नेहमीच हा त्रास आहे ग, माझं आयुष्य सहज नाहीच आहे, मला खूप त्रास आहे माझ्या आयुष्यात, किंवा हे माझ्यासोबतच का घडतंय, जर तुम्ही हाच विचार करत बसलात ना, तर तुमचा ब्रेन निगेटिव्ह गोष्टीच अट्रॅक्ट करत राहील, कारण तुम्ही सतत तो विचार करताय.
1: बरोबर.
0: तर मग त्या सिच्युएशनला आपल्याला बदलता येत नाही, पण मग इंटरप्रिटेशन म्हणजे काय, की ही सिच्युएशन मला काय शिकवतीये, किंवा मी किती स्ट्रॉंग होणार या सिच्युएशनमध्ये, हा जर अँगल तुम्ही दिलात, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात की हा अँगल कसा द्यायचा. अँगल बदलला की आपल्याला ऑटोमॅटिक बेटर फील होतं, म्हणजे तो स्ट्रेसमुळे जे निगेटिव्ह केमिकल सिक्रेट होणार होते त्याला तुम्ही चेंज करून अगदी न्यूट्रल तरी आणला, अगदी पॉझिटिव्ह आनंद नाही वाटत आहे तुम्हाला, पण तुम्ही न्यूट्रलवर तर आलात, म्हणजे ऍटलिस्ट ते निगेटिव्ह केमिकल सिक्रेट नाही झाले.
1: बरोबर. नकारात्मक विचार तुमच्यात यायला लागले की तुमचा मेंदू पण त्याच गोष्टी कॅच करायला लागतो, आणि मग त्यातूनच तुमचं सगळं, मग अलीकडे आता डिप्रेशन म्हणा, फ्रस्ट्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वाढत चालल्यात, की तुम्ही तो ताण कसा स्वीकारता यावर ते सगळं अवलंबून असतं.
0: बरोबर.
1: बरोबर. ह्यासाठी तुम्हाला इमोशनल स्ट्रेंथ तुमची वाढवणं खूप आवश्यक असतं. मग ती वाढवण्यासाठी कशी सुरुवात आणि कुठून करायची?
0: अगदी महत्वाचा हा प्रश्न आहे, कारण इथूनच सुरुवात होते खरी तर, की इमोशनल स्ट्रेंथ म्हणजे काय, किंवा ती कुठून सुरुवात करायची रुपाली, है ना? आधी अवेअरनेस, म्हणजे कळलं पाहिजे की मला काय होतंय.
1: गुड.
0: म्हणजे शॉर्टमध्ये मी सांगेल की तुमच्या भावनांना, इमोशन्सला तुम्हाला नाव देता आलं पाहिजे.
1: बर.
0: आपल्याला काय माहिती असतं, मला वाईट वाटलं, एवढं एक

0: कळतं किंवा मला काय होतंय मला कळत
1: नाही,
0: त्रास होतोय, अनइझी होतोय, मी पडले आणि मला लागलं, मी आईला सांगेल तरी की अगं आई मला इथं लागलं किंवा गुडघ्याला खरचटलं, पण मनात जे होतंय ना ते सांगता येत नाही, कळत नाही. सो ते ओळखा आधी की तुम्हाला काय होतंय, आणि काय होतंय म्हणजे तुम्हाला राग येतोय का एखाद्या सिच्युएशनचा, म्हणजे त्या भावनांना तुम्ही नावं द्यायला शिका की मला दुःख वाटतंय का, फिअर आहे का, भीती आहे का कुठल्या गोष्टीची,
1: बरोबर
0: आहे ना. सेकंड स्टेप आहे एक्सेप्टन्स. मी स्वीकारलं की हो मला राग आला ह्या गोष्टीवर, नथिंग रॉंग इन दॅट. ह्युमन माइंड आहे, इमोशन्स दिले आहेत, जसे पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत तसे निगेटिव्ह इमोशन्स पण आहेत, तर त्याला एक्सेप्ट करा. आपण जनरली ना त्यांना दाबतो किंवा इग्नोर करतो, तर पहिल्यांदा अवेअरनेस गरजेचं आहे, त्याला नावं द्या आणि दुसरी स्टेप त्याला एक्सेप्ट करा. सो अवेअरनेस एक्सेप्टन्स हे महत्वाचं आहे,
1: हीच सुरुवात असं म्हणायला हरकत,
0: सुरुवात आपली असली पाहिजे. आणि मग पुढच्या स्टेप्स येतात हिलिंग. एक्सेप्टन्स जर तुम्ही केलं नाही तर हिलिंगच होणार नाही, म्हणजे तुम्ही जर सांगितलं नाही की मला पोट दुखतंय तर ते हील कसं होणार, कसं कळेल,
1: औषध
0: कसं देणार ना. सो यामध्ये आपण काय करू शकतो की कळलं की एक्सेप्टन्स पण आला, मग आता हील कसं करायचं. सो जसं मी मगाशी म्हटले, थॉट रिप्लेसमेंट, ओके, ते तुम्ही एक करू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, रोज 2 मिनिट किंवा 5 मिनिट एका जागी शांत बसून आहे ना, तुमच्या मनात काय चाललंय ते ऑब्झर्व करा. कसं करायचं, आपला मोबाईल आजकाल आहेच ना, अलार्म सेट करा, 2 मिनिटाचा जरी असेल तरी चालेल, मग त्या 2 मिनिटात कोणी आवाज दिला इकडे तिकडे लक्ष देऊ नका, अलार्म सेट करा, त्याला इथं ठेवा आणि डोळे बंद करून लिटरली तुमचं शरीर स्कॅन करा की माझ्या डोक्यात मला ताण फील होतोय का, माझ्या छातीत मला ताण फील होतोय का, माझ्या कुठल्या बॉडी पार्टमध्ये मला ताण फील होतोय, तो फील करा आणि श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत हा ताण मी रिलीज करायचा प्रयत्न करते. सी पहिल्यांदाच तुम्हाला रिलीज करता येईल असं नाही, म्हणून अगदी उदास की व्हायची पण गरज नाहीये, नंतर नंतर तुम्हाला ते जमायला सुरुवात होते. मग 2 मिनिटाचं तुम्ही 5 मिनिटही करायला लागणार, तुम्हाला छान वाटेल की अरे मला छान वाटतंय, म्हणजे रिलीजच करायचं होतं की बस एवढंच तुम्ही करायला घेतलंस सुरुवात.
1: खूपच सुंदर गोष्ट सांगितली आणि ही इतकी सोपी आहे,
0: हो
1: म्हणजे म्हटलं तर सोपी आहे,
0: हो
1: पण यातनं शिकायचं आहे. जसं तुम्ही म्हणालात की एक सुरुवात प्रयत्न नक्की करायला पाहिजेत, सकारात्मक विचार करायचा तर हे सोपंच आहे आणि हे विना खर्च आहे आणि तुम्हाला खूप त्यासाठी टाइम मॅनेजमेंटची गरज नाही, खूप वेळ द्यायचा असं नाहीये.
0: इथं मी अजून ऍड करेल, आपण योगा जो करतो फिजिकल योगा त्याला ऍटलिस्ट 1/2 तास द्यावा लागतो. 1/2 तास मला जिमला जायचंय किंवा 1/2 तास मला वॉकला जायचंय, मे बी माइंड योगासाठी तुम्ही अगदी 2-2 मिनिट जरी दिले तुमच्या कामातूनच द्या. म्हणजे तुम्ही अगदी ऑफिसच्या मीटिंगमध्ये बसलेला असाल,
1: बरोबर,
0: तुम्ही सपोज 5 मिनिट लवकर आला, तुम्ही त्या 5 मिनिटात सुद्धा माइंड योगा करू शकता की मला या मोमेंटला शांत करायचंय. यामध्ये तुम्ही श्वास घेतला आणि श्वास सोडताना पटकन थोडस तोंडाने जेव्हा आपण श्वास सोडतो ना, सगळेजण करून बघू शकता जे मला आता ऐकतायत, लांब श्वास घ्यायचा अशा पद्धतीने श्वास थोडा लांब सोडायचा. मी थोडं शॉर्टमध्ये सांगितलं आता, जितका श्वास घेतला त्याच्या डबल तुम्ही तोंडाने श्वास सोडा इमिजिएटली. म्हणजे याला आम्ही इमिजिएट हिलिंग असं नाव दिलेलं आहे, क्विक हिलिंग नाव दिलेलं आहे. आता या मोमेंटला जरी तुम्ही स्ट्रेसमध्ये किंवा अनइझी मोडमध्ये असाल, कुठल्याही इमोशनल स्ट्रेससाठी हे बेस्ट सोल्युशन आहे की नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने एक्झेल करा. फक्त लांब एक्झेल करायचं, जितका श्वास घेतलाय त्याच्या डबल एक्झेल करा, इमिजिएट तुम्ही बेटर फील करणार. रोजच्या प्रॅक्टिससाठी जसं मी तुम्हाला म्हटलं की मला जर चेस्टमध्ये अनइझी वाटतंय तर तो श्वास चेस्टमध्ये घ्यायचा प्रयत्न करायचा. जर तुम्हाला वाटतंय की मला डोक्यात अनइझी होतंय मायग्रेन जसं मी म्हटलं, तर त्या श्वासाला डिरेक्शन द्यायची आपल्या डोक्याकडे. फोकस करा, तुमच्या डोक्याकडे फोकस करा, ऑटोमॅटिक श्वास तिथं जातो आणि एक्झेल करताना तोंडाने करा. सुपर पॉवरफुल टेक्निक आहे आणि अशी होणारी आहे.
1: वा क्या बात है.
0: yes.
1: रुपाली दे, खूप छान तुम्ही सांगताय, अगदी प्रात्यक्षिकांसहित तुम्ही सांगताय. खूप इंटरेस्टिंग टप्प्यावर आपण आलो आहोत आणि आपण महिलांसाठीच्या कार्यक्रमात बोलतोय. एक पहिला प्रश्न जो येतो मनात की आपण सध्या बघतो की साधारणपणे 35 नंतर स्त्रियांना अनेक शारीरिक आजार त्यांना सामोरं जावं लागतंय, अक्षरशः ते आव्हान म्हणून त्यांच्यासमोर उभं राहतंय, तर या आव्हानांना सामोरं कसं जायचं आणि त्याच्यात माइंड योग किती मदत करू शकतं.
0: सो सगळ्यात आधी मी तुम्हाला इथं सांगेल, 35 वर्षांपुढील स्त्रिया, तर यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की मैत्रिणींनो, तुम्ही फक्त आई, बायको, सून किंवा मुलगी नाही आहात, तुम्ही एक इंडिव्हिज्युअल पर्सन पण आहात की नाही, एक इमोशनल आणि फिजिकल बिईंग आहात, तुमचं पण दुखणं खुपणं आहेच. सो त्यावर पण फोकस कर.

0: असणं गरजेचं आहे हे असं मनात ठासून घेतलं पाहिजे सगळ्यांनी. आपण काय करतो ना की मी आई आहे, मी बायको आहे, तर मला ह्याच रिस्पॉन्सिबिलिटी
1: आहेत, म्हणजे कुटुंबासाठी वाहून घेणं हेच माझं काम आहे आणि यातच ती जाते, स्वतःकडे बघत नाही. आणि जेव्हा केव्हा तरी काहीतरी कुरकुरायला लागतं शरीर आणि जेव्हा मन अस्वस्थ होतं तोपर्यंत बराच उशीर
0: झालेला असतो. अगदी बरोबर. त्यामुळे तुमचा प्रश्न अगदी महत्वाचा आहे की आत्ताच, दिस इज द राईट टाइम, आत्ताच तुम्ही स्वतःला एक्सेप्ट करा की मी सुद्धा एक इंडिव्हिज्युअल बिईंग आहे आणि मला माझी काळजी घेणं गरजेचं आहे. सी 30-35 वर्षापर्यंत आपलं शरीर थोडं स्ट्रॉंग असतं, म्हणजे ऑटोमॅटिकली ते स्वतःला हील करत असतं. पण 35 वर्षांनंतर काय होतं, शरीरामध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होतात. म्हणजे असं समजा की आता माझं घर छोटं होतं, हे ना, नवीन आता फॅमिली वाढल्यावर आपण नाही फर्निचर चेंज करतो, इकडचं तिकडे ठेवलं. सिमिलरली आपल्या शरीरात तसेच हॉर्मोनल चेंजेस होतात जे आतापर्यंत स्मूथली काम करत होते, तर त्याला जे बऱ्याच बायका ऍक्च्युली याला डिनाईंग मोडमध्ये जातात किंवा नाही मला काही होत नाहीये किंवा ते दाबण्याचा प्रयत्न करतात. दाबण्याची गरजच नाही, प्रत्येकाला होतं 35 वर्षांनंतर, हे सगळ्यांनाच होतं. तर ते एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तुमच्या शरीरात सुद्धा वेगळी सेटिंग होतीये तर तिला एक्सेप्ट करा. मग ह्या पिरियडमध्ये हॉर्मोनल चेंजेस, मूड स्विंग्स, एनर्जी लो होणं, ह्या गोष्टी होतात. तर ह्या गोष्टी एक्सेप्ट करणं महत्वाचं आहे आणि त्यावर सोल्युशन्स म्हणजे काय की तुम्ही त्याला मेडिटेशन करायला घ्या, माइंड योगा करायला घ्या. माइंड योगा अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही माइंड योगा करायला घेतलात की सगळ्या गोष्टी तुमच्या सुरळीत व्हायला सुरुवात होते. सेल्फ लव्ह, सेल्फ केअर, तुम्हाला दुखतं खुपतंय तर त्यावर काळजी घ्या, त्यावर फोकस करा, इग्नोर करू नका.
1: बरोबर.
0: सो हे खूप महत्वाचं आहे.
1: म्हणजे तुम्ही म्हणाला सेल्फ लव्ह, सेल्फ रिस्पेक्ट आपण तोही घेता येईल. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण स्वतःला इतकं कमी लेखतो आणि सगळ्या कुटुंबासाठी झोकून देताना मी माझं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे पूर्णपणे ती विसरलेली असते स्त्री. तर रुपालीताई, आपण आता हे सगळं बोलतोय की मनाचं आरोग्य जपण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी आपण काय काय करायला हवं किंवा कोणकोणत्या टप्प्यात कसं वागायला हवं, तर मॅनिफेस्टेशन आणि माइंड यू तर हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत, हे त्याचाच भाग आहे काय, म्हणजे काय सांगाल?
0: हा, मॅनिफेस्टेशन असं समजा, माइंड योगा हा मॅनिफेस्टेशनची प्री रिक्विजिट आहे, पहिली स्टेप.
1: ओके.
0: तर मॅनिफेस्टेशन आधी समजून घेऊयात. ओके. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमच्या विश्वासाच्या जोरावर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही अट्रॅक्ट करतात. मॅनिफेस्टेशन मग तुम्हाला पहिल्यांदा विचार येतो की मला हे असं हवंय, बिझनेसमध्ये प्रमोशन, बरोबर. हा विचार आपल्या मनात आला, मग त्याच्यावर तुमचा किती विश्वास आहे की मी खरंच प्रमोशन अट्रॅक्ट करू शकते का, बरोबर. सो मन, इमोशन्स आणि विश्वास, तर ह्या तीनही गोष्टी परत कुणाशी रिलेटेड आहेत, मनाशीच रिलेटेड आहेत, बरोबर. म्हणजे काय, जर तुमचं मन हेल्दी नसेल किंवा मन दुःखी असेल तर काय होईल, निगेटिव्ह विचार येतील, निगेटिव्ह इमोशन्स क्रिएट होतील आणि निगेटिव्ह मन, निगेटिव्ह इमोशन्सला कुठून विश्वास येईल, बरोबर. म्हणजे काय की तुम्ही मॅनिफेस्टेशन निगेटिव्ह वेने करतात. आपला ब्रेनला, सबकॉन्शियस माइंडला आहे ना, लॉजिक इलॉजिकल राईट रॉंग हे नाही समजत. तुम्ही काय रिपीटेडली विचार करतायत ते तो खरं मांडतो, सिम्पल, बरोबर. मग जर तुम्ही, आपल्याला मॅनिफेस्टेशन तर आपण चांगलं केलं पाहिजे की नाही, की अरे माझं प्रमोशन व्हायला पाहिजे, माझ्या मुलांना चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत, मी मोठ्या घरात शिफ्ट व्हावं, बरोबर. पण आपण काय विचार करतो की अरे मोठ्या घरात मला शिफ्ट होता येईल की नाही, बिल्डर देईल की नाही, म्हणजे काय,
1: सतत भीती आणि
0: नकारात्मकता, बरोबर. मग आता याच्यावर काम करण्यासाठी माइंड योगा आहे. म्हणजे जर तेव्हा तुम्ही माइंड योगाच्या माध्यमाने मन स्ट्रॉंग केलं, भावना तुमच्या करेक्ट केल्या की ऑटोमॅटिक तुमचे विचार पॉझिटिव्ह होतात, मन शांत होतं, इमोशन्स पॉझिटिव्ह होतात आणि पॉझिटिव्ह मन, पॉझिटिव्ह इमोशन्सवर तुमचा विश्वास, तुमचा कॉन्फिडन्स स्ट्रॉंग होतो आणि मग तुमचं मॅनिफेस्टेशन काम करतं,
1: बरोबर.
0: जनरली काय होतंय आजकाल, बरेच जण काय म्हणतात, काय नाही गुरुपाली, मॅनिफेस्टेशन काही वर्क नाही करत, लॉ ऑफ अट्रॅक्शन फेक आहे किंवा काम नाही करत. इट्स नॉट ट्रू. ते काम का नाही करत आहे, कारण तुम्ही पहिली स्टेपच मिस केली आहे. तुमच्या मनातच निगेटिव्हिटी आहे, म्हणजे ते मेकॅनिकली करताय, तर ते कुठून होईल,
1: साध्य कसं होईल.
0: म्हणून मग मॅनिफेस्टेशन त्या केसमध्ये वर्क होत नाही. त्यामुळे माइंड योगा ही पहिली स्टेप आहे मॅनिफेस्टेशन करण्याच्या आधीची.
1: छान. म्हणजे आधी तुम्ही त्याकडे वळलं पाहिजे, मन स्थिर केलं पाहिजे आणि मग त्यानंतर तुम्ही मॅनिफेस्टेशनकडे वळू शकता आणि मग तिथून तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट्स दिसू शकतात.
0: अगदी 100% दिसतात.
1: ग्रेट, ग्रेट, छान. तर मॅनिफेस्टेशन करताना आपण अगदी रोज ज्या करायच्या स्टेप्स असतात, म्हणजे जे टप्पे असतील त्याच्यात, तर ते पार पाडण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो?

0: इथं मी आधी तुम्हाला सांगेल की कुठून मॅनिफेस्टेशन कसं करायला हवं. ओके, सगळ्यात आधी तुम्हाला जे हवंय ते तुम्ही लिहून घ्यायला हवं. आपल्याला वाटतं असं ऐकताना मला समजलंय, मला कळलंय, हो उद्यापासून मी हे नक्की करेल, उद्यापर्यंत इतके विचार तुमच्या डोक्यात येऊन जातील की मी काल काय शिकले होते ते तुम्ही मिस कराल. किंवा एखादा शब्द जरी मिस केला तरी सुद्धा मॅनिफेस्टेशनवर फरक पडतो. सिम्पल एक्झाम्पल मी देते की मला आज रात्री झोप लागणारच आहे, पण यामध्ये काय होतं, रात्री झोप लागते, एक तास झोप लागते आणि नंतर परत जाग येते. तर शब्द काय असला पाहिजे, मी आज रात्रभर गाड झोपणारच आहे आणि सकाळी 6 फ्रेश माइंडने उठणारच आहे. बघा हे सेंटेन्स किती महत्वाचं आहे, म्हणजे तो फक्त भर हा शब्द राहून गेला होता ना तरी तुमच्या मनाला ते कळलं नाही. रात्री झोप लागली कारण तुम्ही मॅनिफेस्टेशन करत होतात पण शब्द तुमचा अर्धच अर्धवट होता. किंवा मला बेस्ट सॅलरीचा बेस्ट लोकेशनचा जॉब मी मिळवणारच आहे, तेव्हा युनिव्हर्सला सुद्धा ते पॉझिटिव्ह मेसेजेस करेक्ट जातात आणि मग तुम्ही व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. त्यामुळे सगळ्यात पहिली पायरी आहे की तुम्ही ते लिहून घेतलं पाहिजे आणि करेक्ट वेने लिहिलं पाहिजे, त्याच्यात निगेटिव्ह शब्द येता कामा नाही.
1: म्हणजे जे तुम्हाला हवंय जसं हवंय ते त्या पद्धतीने तुम्ही लिहून तुमच्या मनावर बिंबवलं
0: हा
1: की ते कुठेतरी वर्क करतं.
0: बरोबर, ते जसं तुम्ही रिपीट करत जातात ना मग ते मनात बिंबलं जातं, लगेचच नाही होत. कारण आज आपण वेगळा विचार करतो, उद्या 2-4 शब्द बदलतात आपण मनामध्ये ह्या गोष्टी, म्हणून लिहिणं गरजेचं आहे. आणि लिहिल्यानंतर परत वाचा की मी रात्री गाढ झोपणार आहे की रात्रभर मला गाढ झोप येणारच आहे, यातला फरक समजून घ्या आणि मग तुम्ही तुमचे ध्येय, तुमचे गोल्स व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. यामध्ये मी क्विक श्रोत्यांना एक टेक्निक पण सांगेल की तुम्ही एखादा गोल कसा अचीव्ह करू शकता. त्यासाठी तुम्ही एक 5-5-5 ही टेक्निक यूज करू शकतात. म्हणजे एखादा गोल तुम्ही लिहिला, किंवा तुम्ही गोल दुसऱ्यांसाठी पण लिहू शकतात की माझा मुलगा मन लावून दररोज अभ्यास करतच आहे. माझा मुलगा अभ्यास करत आहे हे सुद्धा सफिशियंट नाहीये. ओके, तर हा गोल तुम्ही लिहिल्यानंतर सपोज तुम्ही आज लिहून घेतला, उद्या सकाळी उठल्या अर्धवट झोपेत तुमच्या मनात पहिले मी रात्री काय गोल लिहिलेला आहे हा विचार तुमच्या मनात आला पाहिजे आणि हा विचार मनातल्या मनात 5 रिपीट करायचा.
1: बर,
0: पूर्ण मन लावून मी आजचा दिवस माझा आनंदात जाणारच आहे, मी प्रत्येक सिच्युएशन कॉन्फिडेंटली हॅन्डल करणारच आहे, हे 5 सकाळी सकाळी अर्धवट झोपेत. तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं अर्धवट झोपेत, तेव्हा मॅनिफेस्टेशन छान काम करतं. म्हणजे आज मला जे श्रोते ऐकतायत त्यांनी हा प्रोग्राम आता तुमचा जर दुपारी असेल आणि जर त्यांनी आज दुपारी जरी उद्यासाठीचा जरी गोल त्यांनी लिहिला, उद्याच ते गोल अचीव्ह करून टाकतील. त्यांना अजून इतकी एक्सपर्टी नाहीये, पण जर सेंटेन्स करेक्ट आहे आणि त्यांनी सकाळी सकाळी 5 मनातल्या मनात रिपीट केला तर त्या दिवशी त्यांचा गोल अचीव्ह होणार, म्हणजे होणारच. त्यानंतर दुपारी 5 हा गोल लिहून काढायचा, थोडस व्हिज्युअलाइज करायचं, इमॅजिन करायचं. म्हणजे काय की मी कॉन्फिडेंट रुपाली कशी असेल असं मनातल्या मनात बघा, स्वतःला व्हिज्युअलाइज करा आणि रात्री झोपताना परत 5 लिहून काढायचं, व्हिज्युअलाइज करायचं की कॉन्फिडेंट रुपाली कशी आहे आणि झोपताना आहे ना तोच विचार करत करत झोपून जायचं. म्हणजे 5-10 किती वेळा तुमच्या मनात तो विचार येतोय तोच विचार करत करत झोपून जा. कारण सकाळची आणि रात्रीची वेळ अमेझिंग असते, बेस्ट असते तुमच्या मॅनिफेस्टेशनसाठी.
1: पण यात तुम्ही अजून एक महत्वाची गोष्ट जी सांगितली की हे तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता. म्हणजे एखादी व्यक्ती मनाने खचली आहे आणि काहीच करू इच्छित नाहीये तर हे तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता की जेणेकरून त्याच्या मनात ते बिंबलं जाईल, त्याच्यापर्यंत पोहोचतील. रुपाली, ते आपण पाहतो की वयाच्या प्रत्येक टप्प्यावर भावनिक गरजा बदलतात, तर सहजच मनात असा विचार येतो की मग हे माइंड योग किंवा मॅनिफेस्टेशन या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्याला काही वयोमर्यादा असते का?
0: हो, माइंड योगा ऍक्च्युली सगळ्यांसाठीच आहे, अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत आहे. फक्त याच्यामध्ये मला 2 सेक्शन्स करावे लागतात. म्हणजे 7 वर्षापासून ते 17 वर्षाचा वयोगट मी एका सेक्शन मध्ये घेते आणि 17 वर्षानंतर ते अगदी 80-90 एका वयोगटात येऊ शकतात. फक्त लहान मुलांसाठी 7 ते 17 जे मी सांगितलं हे मुलं अभ्यासात वगैरे भरपूर, त्यांना इतरत्र गोष्टी खूप असतात, त्यामुळे मी त्यांना टेक्निक्स नाही शिकवत, त्यांना सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण काम करतो. सो त्यांच्यासाठी आहे स्लीपिंग मेडिटेशन. म्हणजे काय की रात्री मुलं 10:15 झोपायला गेली की तेव्हा मी त्यांचं स्लीपिंग मेडिटेशन घेते आणि त्यामध्ये मुलांच्या ज्या गोष्टी असतात की कॉन्सन्ट्रेशन नाही, कॉन्फिडन्स नाही किंवा इन्फ्लुएन्स मुलं होतात, या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स त्या मेडिटेशनमध्ये दिल्या जातात, त्या मुलांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात आणि तिथून बदल ऑटोमॅटिक होतात. म्हणजे त्यांना टेक्निक्स न करता सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण वर्क करतो.
1: ह्या सगळ्या गोष्टी

0: खूप महत्वाच्या असतात की जर त्यांची भावनिक स्थिती जर सशक्त असेल तर पुढे ते प्रत्येक टप्प्यावर ते झेलू शकतील. तर मन, भावना, शरीर हे सगळे एकमेकांशी कसे कनेक्टेड आहेत?
1: अगदी इंटरेस्टिंग क्वेश्चन हा आहे आणि आय एम हॅपी की तुम्ही हा प्रश्न विचारलात. यासाठी अर्चनाताई तुम्हाला सुद्धा आणि आपल्या श्रोत्यांना एक क्विक एक्सपेरिमेंट मी दाखवते, जे श्रोते आपल्याला ऐकतात ते सुद्धा करू शकतात. ओके, काय करायचंय सगळ्यांना? सी, आपलं माइंड आणि शरीर, भावना हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. आपल्याला त्याला फक्त नीट सांगता येत नाही, माहिती नाही. तर आजचा जो एक्सपेरिमेंट आहे त्याच्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल की अरे, आपल्याला फक्त करेक्ट सांगायची गरज आहे आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आणि ते आपलं ऐकतं. त्याच्यासाठी एक सुंदर एक्सपेरिमेंट आहे. आपले दोन्ही हात तुमचे ओपन असले पाहिजे. तर काय करायचंय, आपले जे दोन्ही तळहात आहे, तळहाताच्या ह्या मनगटावर एक लाईन आहे ना, प्रत्येकाच्या मनगटावर एक लाईन असते. ते दोन्ही तळहात लाईनवर लाईन तुम्ही ठेवा आणि अशा पद्धतीने हात वर जोडत जा, नमस्कार या सिच्युएशन मध्ये. ओके, बघा, तुमचा एक जो बोट आहे तो छोटा आहे, मधला बोट, राईट हँडचा किंवा लेफ्ट हँडचा, मिडल फिंगर, एक बोट छोटा आहे. ओके, आपल्याला काय करायचंय, त्या बोटाला पकडायचंय, म्हणजे जो तुमचा लहान बोट आहे दुसऱ्या हाताने, जसं माझा राईट हँडचा छोटा आहे तर मी लेफ्ट हँडने त्याला होल्ड केलं. ओके, डोळे बंद करून अगदी 2 मिनिटांसाठी त्याला सांगा, ग्रो लॉन्गर, ग्रो लॉन्गर, ग्रो लॉन्गर. अगदी मनापासून तुम्ही हे त्याला सांगा. आणि आता डोळे उघडून हळूवारपणे परत ते जी लाईन आहे ती ठेवा आणि परत हात जोडा. परत तुमचे दोन्ही बोट सरळ झाले, म्हणजे अगदी एक जे छोटं होतं ते परत एकसारखी झाली. हे बघा, आता काही जणांनी ना असं थोडं क्योटिक मोडमध्ये केलं असेल तर त्यांच्या मनाने ऐकलं नसेल, कारण तुम्ही शांत मनाने नाही सांगितलं. थोडंसं पीसफुली जेव्हा तुम्ही मनाला सांगतात, शरीराला सांगतात, तर ते ऐकतं. सो ह्या एक्सपेरिमेंटवरून आपल्याला हे सिद्ध होतं की आपलं मन, तुम्ही जे सांगतात तुमचं मन आणि शरीर ते ऐकतं. त्यामुळे त्याला पॉझिटिव्ह सांगा, शांत मनाने सांगा, म्हणजे तुमचं मॅनिफेस्टेशन सुद्धा 100% वर्क होईल. एनर्जीज कमी जास्त लागतात पण ऐकतं, त्यामुळे धीर सोडायचा नाही. हा, तुमचा एक मगाशी प्रश्न होता की किती वेळ लागतो, तर मॅनिफेस्टेशनसाठी प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागू शकतो आणि डिपेंड ऑन दी गोल्स. जर उद्याच उठायचा गोल आहे आणि तुम्ही शांत मनाने सांगितलं तर अगदी उद्या सुद्धा तो गोल कम्प्लीट होईल. पण जर आता तुमचा प्रमोशनचा गोल आहे तर त्याची तर सायकल आहे. प्रमोशनच्या गोलमध्ये लोक जास्त इन्वॉल्ड आहे तर आपल्याला त्या लोकांना सुद्धा एनर्जी द्यावी लागते. तो अजून थोडासा मोठा टॉपिक आहे, पण मग तिथं वेळ लागू शकतो. हे गोल लवकर कम्प्लीट होते, म्हणजे शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल असे ते विषय आहेत.
0: मुलाखतीची वेळ संपत आलीये, अगदी जाता जाता काय सांगाल तुम्ही ह्याचं सार सगळं?
1: जसं मी तुम्हाला मगाशी म्हटले की आपल्याला आपल्या मनाला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार द्यायचे असतात. सो तुमचे विचार दिवसातून एकदा तरी स्कॅन करा की मी काय विचार करते. सगळ्यांनी, लहान मोठे, जेंट्स, लेडीज, सगळ्यांनी दिवसातून एकदा तरी वाटलं तर एक वेळ फिक्स करून घ्यायची की मी रोज दुपारी 2 वाजता माझे विचार स्कॅन करेल, की दिवसभरात मी काय विचार केले आणि त्या विचारांना मी कशा पद्धतीने पॉझिटिव्हली करू शकेल. आणि वाटलं तर मी सगळ्यांना एक सांगेल की रोज पॉझिटिव्ह शब्दांचा भरणा वाढवा, तर रोज दिवसातून 5 तरी पॉझिटिव्ह शब्द लिहून काढा.
0: छान, गुड.
1: म्हणजे काय होईल की तुमच्या ब्रेनला ते शब्द मिळतील आणि जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशनसाठी भरभरून पॉझिटिव्ह वर्ड्स मिळतील. सक्सेस, अबंडन्स, बेस्ट हेल्थ, गुड मार्क्स, कॉन्फिडन्स, कॉन्सन्ट्रेशन, असे शब्द वाढवत चला, जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशन आणि माइंड पीसफुली राहील.
0: खूप छान रुपाली, ताई इथे येऊन इतकी छान तुम्ही माहिती माइंड योग बद्दल दिली. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजची मुलाखत कशी वाटली? रुपाली पाटील आज आपल्या स्टुडिओत आल्या होत्या, त्यांनी माइंड योग याबद्दल आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. मनाने तुम्ही एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने घेतली तर शरीर तुमचं ते कसं ऐकतं, कशी साथ देतं, या सगळ्या गोष्टींबद्दल त्या अगदी भरभरून बोलल्या आहेत. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने, जे कोणी हे कार्यक्रम ऐकत असतील, त्या सगळ्यांनी ह्या गोष्टीचा नक्की विचार करावा की पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्यासाठी किती महत्वाचं असतं. आपल्या छोट्या छोट्या ध्येयांपासून ते मोठ्या ध्येयांपर्यंत आपल्याला ते कसं पोहोचवतं. रुपालीताई, तुम्ही इथे आलात, खूप छान माहिती दिलीत, मनापासून धन्यवाद पुणे आकाशवाणीच्या वतीने.
1: थँक्यू सो मच. धन्यवाद अर्चनाताई आणि सगळ्या श्रोत्यांना माझं मनापासून धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे सखी विश्व या कार्यक्रमाची. लेखन आहे प्राची परांजपे यांचं, सहभाग सुनीता कुलकर्णी आणि प्राची परांजपे यांचा. ऐकूया सखी विश्व. सखी विश्व.
2: सुनीता, सुनीता, दार उघड ग पटकन. 3 मजल्या चढून एक तर दम लागलाय मला आणि हात अगदी थंडगार झालेत बघ.
3: आले आले. अगं काय ग, तुझी कितीही नेहमीची गडबड, बेल वाजवून 2 मिनिटं सुद्धा झाली नाही.
2: उघड दार पटकन,
3: जरा वेळ दम नाही ग तुला. आणि काय गं,

0: कशाने एवढे गार झाले तुझे?
1: अगं एक गंमत आणली आहे ना तुझ्यासाठी, पटकन दोन ग्लास आण.
0: आता हे काय नवीन?
1: अगं ग्लास आण तरी. आणि हा सुनीता, पटकन थंड पाणी पण घेऊन ये बरं का.
0: हे काय बर्फाचे हिरवे क्यूब्स आणि अख्खा आईस ट्रेस आणलायस की तू?
1: आधी हे दोन दोन क्यूब्स घालायचे, त्यात हे असं थंडगार पाणी घालायचं आणि ढवळायचं. मी काय केलं माहितीये का सुनीता? हिरव्या रंगाचे ते काही बर्फाचे नुसते क्यूब्स नाहीयेत किंवा रंग घातला नाहीये, ते आहे इन्स्टंट सरबत.
0: बर.
1: काय माहितीये, म्हणजे बघ, पुदिन्याची पानं मी घेतली, थोडासा मिरचीचा तुकडा घेतला, लिंबू पिळलं, सैंधव मीठ आणि भरपूर साखर घातली आणि मस्त मिक्सर मधनं फिरवलं.
0: बर.
1: आणि मग ते जे काही मिश्रण झालं होतं ना, ते चक्क बर्फाच्या ट्रे मध्ये भरलं आणि सेट होऊ दिलं. हिरवे आईस क्यूब तयार झाले.
0: वा, काय मस्त आहे ग. पण तू काय करशील ना याचा नेम नाही बघ. म्हणजे हे दोन दोन क्यूब घालायचे आणि त्यात वरून हे थंडगार पाणी ओतायचं, म्हणजे पुदिना सरबत तयार. असंच ना?
1: एक्झॅक्टली असंच. कसं लागतंय बघ आता.
0: ए काय मस्त लागतंय ग.
1: या अशा उन्हातून आल्यावर ना हे असं थंडगार पुदिन्याचं सरबत मस्त वाटत बघ.
0: न लागायला काय झालंय. किती छान बनवलंयस ग तू. पण ही आयडिया तुझी फार भारी आहे. मी पण आता करीन.
1: नक्की नक्की करून बघ आणि मी येईनच प्यायला.
0: पण काय ग, आता एक तू उन्हातून आलीस, पण गेल्या आठवड्यात सकाळी सकाळी मस्त चालायला गेला होतात ना तुम्ही मला सोडून.
1: हो हो हो, तुला सोडून गेलो हे मात्र खरं आहे आणि तेच सांगायला मी आलीये.
0: अग त्याच दिवशी माझी मॉर्निंग ड्युटी नव्हती का, म्हणून तर मी येऊ शकले नाही ना.
1: तेच सांगते आता सविस्तर. अगं त्या दिवशी 8 मेला आम्ही सगळेजण आपल्या पुणे आकाशवाणीच्या प्रांगणात जमलो सकाळी 6:30 वाजता आणि बरोबर 7 वाजता निघालो. म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
0: वा,
1: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: बर. आणि मी असं ऐकलंय त्यामध्ये निवेदक होते, आपले इतर अधिकारी होते, तसंच इंजिनियर सेक्शन मधलेही बरेच लोक होते.
1: हो बरोबर ऐकलंय, सगळे जण होते. आकाशवाणी 90 असं लिहिलेले मस्त पांढऱ्या रंगाचे टी शर्ट आम्ही सगळ्यांनी घातले.
0: वा,
1: डोक्यावर छान पांढऱ्या रंगाच्या टोप्या घातल्या आणि गप्पा मारत आकाशवाणी पासून घोषणा देत निघालो. काय घोषणा दिल्या माहितीये? मन की वाणी आकाशवाणी, घर घर में बजती आकाशवाणी.
0: वा वा वा वा वा.
1: पुणे केंद्रापासून चालायला सुरुवात केली. कुठपर्यंत? शनिवार वाड्यापर्यंत. आणि मग ना आम्ही चालत चालत गेलो, फोटो काढले, आठवणी, गप्पा, चर्चा, ती पण कुठे तर शनिवार वाड्याच्या प्रांगणात.
0: वा, एक इतिहासाचा साक्षीदार गेल्या 90 वर्षात घडलेल्या जिवंत इतिहासाच्या साक्षीदाराच्या आजच्या शिलेदारांना भेटत होता तर.
1: वा वा, आपण निवेदक म्हणजे शिलेदार हे ऐकून काय छान वाटलं. परत चालत आलो. काय मज्जा आली म्हणून सांगू.
0: हो ना.
1: एक तर सकाळचं 7 कोवळं ऊन अंगावर पडत होत, ते डी व्हिटॅमिन काय ते भरपूर आम्ही अगदी शोषलं म्हणणार. आणि चालण्याचा व्यायाम होत होताच.
0: हो.
1: शिवाय कित्येक दिवसांनी आम्ही एकमेकांना भेटल्याचा खरा आनंद होता.
0: अगदी खरंय. आणि हा आनंद होणार नाही तर काय, आपल्याकडे प्रत्येक जण त्या ड्युटीच्या वेळी येणार, आपापली कामं करणार आणि जाणार. खूप दिवसांनी सगळे असे एका वेळी भेटल्यामुळे तुम्हाला धम्माल आली असेल चालायला.
1: खरंच खरंच.
0: म्हणजे बघ, आपली आकाशवाणी 90 वर्षांची झाली, इथून निघालेली एक चालायची प्रभात फेरी कुठे जाऊन पोचली तर पुण्याचा सांस्कृतिक वारसा असलेल्या शनिवार वाड्यापर्यंत.
1: हो,
0: दोन सांस्कृतिक वारशांचं मिलन झाल्यासारखं वाटतंय मला तर.
1: आहा, काय छान बोललीस ग. आम्ही तिथे शनिवार वाड्याच्या प्रांगणात होतो, भरपूर फोटो वगैरे चालले होते आणि अचानक आपले ज्येष्ठ निवेदक प्रसाद कुलकर्णी सर यांनी हम होंगे का मयाब हे समूह गीत सांगायला सुरुवात केली आणि आम्ही सगळ्यांनी ते म्हटलं.
0: वा वा वा, खरंच खूपच मज्जा केलेली दिसतीये ग तुम्ही तिकडे.
1: हो ग.
0: म्हणजे शनिवार वाड्यात ज्याप्रमाणे आपल्याला जुन्या गोष्टी, इतिहास समोर उभा राहतो, पेशवेकालीन स्पर्श होतो, त्याच पद्धतीने चालताना तुम्हाला खूप भारावून गेल्यासारखं वाटलं.
1: अगदी.
0: आणि आपण 90 वर्षांची ही परंपरा सोबत घेऊन चालतो आहोत असा काहीसा भास तुम्हाला आला असणार.
1: अगं खरंच. म्हणजे असं वाटत होतं की सगळे पूर्वीचे काम करणारे, विविध वाद्य वाजवणारे,

0: सगळे जुने आवाज आमच्या बरोबर चालतायत की काय?
1: वा,
0: वातावरण इतकं भरलेलं होतं ना, मस्त उपक्रमही झाला. यू रिअली मिस्ड इट अँड

0: मगाशी चालण्याबद्दल बोललो ना त्यावरून मला आठवलं आज काय आहे तुला माहितीये का?
1: आता काय आहे?
0: अगं आज जागतिक बेडूकुडी दिवस आहे.
1: अरे बापरे काहीतरीच काय सुनीता.
0: अगं काहीतरीच नाही, खरंच आज बेडूकुडी दिवस आहे. हे जेव्हा मी वाचलं ना तेव्हा मला वाटलं काहीतरी काय, काहीही आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करतात, थोडी गंमतही वाटली बरं का. बेडूकुडी ही आपण खरंच किती लहान वयात शिकलो होतो ना.
1: हो
0: म्हणजे तेव्हा किती सटासट बेडूकुड्या मारत आपण एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंत जात होतो. शिशु वर्गातला आठवते ना तुला?
1: हो तर किती बेडूकुड्या मारल्यात ग. पण हेच बेडूकुडी मारणं आताच्या आपल्या वयात किती अवघड होऊन जातं बघ.
0: खरंय. पण तुला माहितीये का बेडूकुडी मारण्याचे खूप फायदे देखील आहेत बर का?
1: बर, असा नव्हता बाई विचार केला कधी.
0: बघ हा, म्हणजे चपळता अंगामध्ये येते तुमच्या.
1: हो
0: शिवाय पायाचे स्नायूही बळकट होतात आणि सगळ्यात महत्वाचं पोट कमी व्हायला मदत होते.
1: खरंच की काय, चला सुरू करूया मारायला बेडूकुड्या.
0: चला.
1: जागतिक बेडूकुडी हा काही खरं महत्वाचा दिवस नाही हे तुलाही माहितीये. आपण उगीच गप्पा मारतोय म्हणून त्यानिमित्तानं बोललो. पण काय गो, किती वेगळ्या वेगळ्या उड्या मारायचो आपण लहानपणी.
0: खरंय.
1: म्हणजे बघ बेडूकुडी तर झालीच, आम्ही ना ते असं ओणवं होऊन काहीतरी उंट चाल चालायचो.
0: आणि तुला हे आठवतंय का ग, दोन पाय बांधून तीन पायांची शर्यत, घुंगर काठी आणि शिवाय लंगडी.
1: हो ग,
0: या सगळ्यातून वाटतंय पण खरंच त्यावेळी खूप मजाही यायची आणि व्यायामही होत होता.
1: अगदी खरं. ए आणि तुला त्या बिट्ट्या गजगे सागर गोटे आठवतायत का ग?
0: हो तर आठवतंय ना. अगं सागर गोट्यांनी एकमेकींना चटके देण्याचा खोडकरपणा देखील आम्ही केलाय म्हटलं त्यावेळी.
1: ते असं जमिनीवर घासायचं का तुम्ही पण?
0: हो. खेळण्याबरोबर तेही करायचं.
1: अगदी अगदी. सुट्टीत मुलांचे म्हणजे जे मुलगे असायचे ना त्यांचे खेळ बघ, गोट्या विटी दांडू असे काहीतरी असायचे आणि आम्हाला तर ते कधी घ्यायचे नाहीत. आणि मग कधी घ्यायचे तर डबा आईस पैस, आंधळी कोशिंबीर.
0: काय नावं होती ना ग खेळांची त्या?
1: हो ग,
0: फार धम्माल यायची. पण
1: बघ ना आंधळी कोशिंबीर कुठून काढलं असेल हे ना.
0: डब्बा आईस पैस.
1: हो ना.
0: अगदी लहान झाल्यासारखं वाटतंय गं आज मला.

0: पूर्वीची बालगीतं किती मस्त होती ना ग, अगदी मुलांच्या भावविश्वात आपल्याला घेऊन जाणारी. तुला माहितीये या नवीन पिढीत देखील असे काही गीतकार आहेत ज्यांनी बालगीत लिहिली.
1: हो संदीप खरे हे त्यातलं सगळ्यात मोठं नाव.
0: बरोबर. अग्गोबाई ढग्गोबाई हे गाणं तर आपल्या सगळ्यांच्या अगदी आवडीचं आणि अगदी तोंडपाठ आहे. त्याचप्रमाणे एकटी एकटी घाबरलीस ना आई हे गाणं पण आठवतंय ना तुला? काय मस्त बालगीत लिहिली आहेत ग त्यांनी.
1: खरंच
0: त्याच या बालगीतांचे गीतकार संदीप खरे यांचा आज वाढदिवस आहे. 13 मे हा संदीप खरे यांचा वाढदिवस. बालगीतांबरोबरच सुगम संगीतामध्ये त्यांनी एक वेगळा गीतकार म्हणून आपला नावाचा ठसा उमटवला आहे.
1: तुला आठवतंय का ग आपण कॉलेजमध्ये किंवा शाळेत असताना दिवस असे की अशी एक त्यांची कॅसेट आली होती आणि ती आम्ही आणून किती वेळा त्या टेप रेकॉर्डवर ऐकली होती काही विचारू नकोस. आणि मग पुढं गाजलेलं ते नसतेस घरी तू जेव्हा गाणं
0: किती छान आहे ग ते.
1: अगदी मी मोर्चा नेला नाही हे गाणं किंवा प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेगळी
0: खरंच
1: हे पण गाणं तुला आठवत असेल.
0: खरं
1: आणि आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम तर
0: वा वा
1: क्या आठवतच असेल.
0: हो.
1: डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे ही जी काही जोडगोळी महाराष्ट्राला मिळाली आणि त्यातून उभा राहिलेला अप्रतिम कार्यक्रम
0: आयुष्यावर बोलू काही. सध्याच्या काळातला अत्यंत प्रतिभावान असा हा कवी.
1: हो.
0: सोपे शब्द सुट्टे सुट्टे शब्द लाघवी शब्द आणि मोजके शब्द हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं.
1: काय छान वैशिष्ट्य मांडलंस ग. आणि बघ ना अर्थवाही शब्द तसा शब्दाबरोबर उलगडणारा अर्थ अशा दोन्ही स्तरांवर संदीप खरे यांची कविता आपल्याला भेटते.
0: अगं नसतेस घरी तू जेव्हा हे त्यांचं जे गाणं आहे ना ते आपण जेव्हा जेव्हा ऐकू तेव्हा तेव्हा त्यातून वेगवेगळ्या अर्थछटा आपल्या समोर येत राहतात. कधी ते प्रेयसीचं गाणं वाटतं कधी आपल्या आईचं गाणं वाटतं आणि प्रत्येक जण ज्या भावविश्वातून भावस्थितीतून जात असेल तसं त्याला ते गाणं आपलंसं वाटतं.
1: अगदी अगदी माझ्या तर फार आवडीचं गाणं आहे.
0: मग हे गाणं ऐकूया आपण.
1: चल ना जरूर ऐकूया. आणि या गाण्याच्या माध्यमातून या लाडक्या कवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.

0: सुनीता, कवी त्यांची प्रतिभा आपल्याला आपल्या भावनांना थेट हात घालतात. तसंच आपले सण समारंभ रूढी परंपरा देखील अगदी हव्या हव्याशा वाटतात ना ग.
1: हो ग. आणि आता एकदा का जून महिना सुरू झाला की दिवाळी पर्यंत व्रत वैकल्य

0: सुरूच की. सुरुवात होते ती वटपौर्णिमेपासून.
1: हो, पण यंदा आणखी एक महत्वाचा महिना येतोय म्हंटल.
0: 17 मे पासून अधिक महिना सुरू होतोय. अधिक महिना, मलमास, धोंडाचा महिना, पुरुषोत्तम मास अशा कितीतरी नावाने हा महिना ओळखला जातो.
1: हो, यंदा ज्येष्ठ अधिक महिना आहे.
0: पण काय ग, नेमका हा महिना येतो कुठून अचानक?
1: अगं तेच तर मला तुला सांगायचंय. म्हणजे बघ, हिंदू पंचांगानुसार चांद्र वर्ष असतं 354 दिवसांचं.
0: बर.
1: आणि सौर वर्ष तुला माहितीच आहे 365 दिवसांचं. यामध्ये ना साधारण 11 दिवसांचा फरक पडतो.
0: बर.
1: म्हणजे तो पडत जातो. आणि मग तो फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, तोच हा अधिक महिना.
0: बर.
1: आपले हे सगळे ऋतू, सण, समारंभ हे सगळे भौगोलिक घटनांवर किंवा खगोलीय गोष्टींवर आधारित आहेत. तुला काय वाटतं?
0: खरंय, खरंय.
1: हो की नाही? तर आपण याचं खगोलीय महत्वही समजून घेतलं पाहिजे.
0: नक्कीच.
1: म्हणजे कधी अधिक मास होतो, याआधी पूर्वी किती किती अधिक मास होऊन गेले, हे सगळं जर आपण समजून घेतलं तर ग्रहगोलांची गणितं पटकन सुटतील,
0: सोपी होतील आणि समजून घ्यायला.
1: अगदीच. आणि याच आशयाचं एक गाणं ऐकवू का तुला?
0: अरे वा, चालेल ना.
1: चल.

0: प्राची, बराच वेळ झाला गं आपण गप्पा मारत बसलोय. मी काय म्हणते, पुन्हा एकदा दमली असशील तर परत एक सरबत घेऊया आपण.
1: जरूर, चला. फार मज्जा आली गं तुझ्याशी बोलून.
0: मलाही खूप छान वाटलं आणि पार ग्रह गोलांपर्यंत मलाही घेऊन गेलीस तू. आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आकाशवाणी हे उत्तम माध्यम आहे.
1: हो, आणि नव्वदीत पोहोचलेली आकाशवाणी चिरतरुण आहे म्हटलं.
0: वा, अगदी छान, बरोबर बोललीस तू.
1: चल येते आता.
0: चला.
1: अच्छा,
2: सखी विश्व. सखी विश्व कार्यक्रमाचं लेखन केलं होतं प्राची परांजपे यांनी. सहभाग होता सुनीता कुलकर्णी आणि प्राची परांजपे यांचा. सूत्रसंचालन अर्चना साने यांचं. बरे तर मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला. कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी अर्चना साने आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकलात महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता ऐकूयात काही निवेदनं.
1: हॅपी बर्थडे टू यू.
2: झोप बीप आता काहीही नाही. रात्रभर आपण नुसत्या गप्पा
3: मारायच्या. आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला?
4: अरे आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.
1: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
4: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या
0: आकाशवाणी मुंबईची. ही आहे अस्मिता वाहिनी.
5: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
6: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
5: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
6: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
5: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव.

0: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
1: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
0: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात, ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
1: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
0: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाइट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही वनिता मंडळ.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1 वाजतोय. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
4: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन कार्यक्रम सुरीला सफर, बस कुछ ही पलों के बाद.

आकाशवाणी मुंबई. श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. केंद्र सरकारने सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थमंत्रालयानं जाहीर केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. प्रधानमंत्र्यांच्या गुजरात आणि आसाम राज्यातल्या आगामी दौऱ्यासाठी देखील वाहनांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी देखील प्रधानमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री सुगी ओनो यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं आहे. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत. उद्यापासून 2 दिवस नवी दिल्ली इथं ही बैठक होणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहणार असून जागतिक पातळीवरच्या अनेक गंभीर मुद्द्यांवर ते विचारविनिमय करणार आहेत. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी

पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये पलानीसामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपचे एन नमस्सी वायम यांनीही यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. पलानीसामी यांची पाचव्यांदा मुख्यमंत्री पदाची निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष उपस्थित होते. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला, 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. तमिळनाडू विधानसभेत 118 जणांचं पाठबळ आवश्यक असताना आता टीव्हीकेकडे 144 जणांचं बहुमत आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोटेवाडी असंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 अधिक भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असताना आलेल्या जोरदार वाऱ्यानं भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 अधिक लोकांची चौकशी केली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं अंमली पदार्थांसंबंधित विविध गुन्ह्यांमधला फरार आरोपी प्रभदीप सिंग याचं अझरबैजान इथून

0: व्यवहार मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सहकार्यानं त्याचं प्रत्यार्पण केलं आहे. त्याच्यावर दिल्लीच्या विशेष पोलीस स्थानकात दाखल गुन्ह्यासाठी तो हवा असल्याची माहिती सीबीआयनं दिली आहे. प्रभदीप हा अंमली पदार्थांच्या टोळीचा म्होरक्या होता आणि त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करून त्याच्या साथीदारांनाही अटक करण्यात आली होती. गेल्या काही वर्षात एकूण परदेशात फरार झालेल्या 160 अधिक आरोपींना भारतात आणण्यात आले असल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रदीप यादव यांचं आज अकस्मात निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिष्ट यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. या आठवड्याच्या अखेरीला बंगालचा उपसागर, अंदमान बेटांनजीकचा समुद्र तसंच अंदमान निकोबार बेटांच्या काही भागांवर नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे, त्यामुळे तिथे चक्रीवादळ सदृश स्थिती निर्माण झाली असून पुढच्या 24 ती अधिक तीव्र होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. श्रीलंकेच्या पश्चिम तसंच दक्षिण भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात श्रीलंकेजवळ तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेतला बदल होऊन 200 जास्त पावसाची शक्यता श्रीलंकेच्या हवामान विभागानं वर्तवली आहे. येते काही दिवस हवेतले बदल कायम राहतील, त्यामुळे पूर, जोरदार वारे तसंच विजांचा कडकडाट यांची शक्यता असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं श्रीलंकेच्या हवामान विभागानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथं शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. अहमदाबाद इथं झालेल्या कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं सनरायझर्स हैदराबादचा 82 पराभव केला. या विजयामुळे गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. पुद्दुचेरीत काँग्रेस नेते एन पलानीसामी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. आणि भारतात या आठवड्यात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन होण्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: शहर में जाकर कुछ मुश्किलें आपके सामने आई क्या कि इस शहर में रहना कितना मुश्किल है. और ऐसा ही गीत हमने आपको पहचानने के लिए कहा था क्योंकि मुश्किल शब्द हमारी आज की इबारत में है. तो आपने बिल्कुल सही पहचाना, सीआईडी फिल्म का वो गीत ही हम आपको सुनवाने वाले हैं. हमें बताइए किन की आवाजें हैं इस गीत में.

आकाशवाणी मुंबई विजय सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. केंद्र सरकारनं सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम आशियातल्या युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात

कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याबाबत चर्चा होईल. आज सकाळीही याबाबत एक बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण केलं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ऍप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासह दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणे, अवैध बुकिंग ऍप्सना आळा घालणे, प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचवणे याबाबत सविस्तर अहवाल सादर करेल. समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांची राज्य सरकारकडून प्रभावी आणि तातडीनं अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिलं. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींपेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95%हून अधिक जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90%पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुद्दुचेरीत ऑल इंडिया NR काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपाचे एन नमस्सिवायम यांनीही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस BL संतोष उपस्थित होते. तमिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला, 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. तामिळनाडू विधानसभेत 118 जणांचा पाठबळ आवश्यक असताना आता TVKकडे 144 जणांचं बहुमत आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 अधिक भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असता आलेल्या जोरदार वाऱ्याने भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी CBIचं

पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 पेक्षा अधिक लोकांची चौकशी केली आहे. नाशिक धुळे राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या एका बस अपघातात चालकासह 13 जण जखमी झाले. उमराणे गाव ओलांडल्यानंतर बसच्या चालकाची प्रकृती अचानक बिघडली, त्यामुळे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळून हा अपघात झाला. समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रतीक यादव याचं आज आकस्मिक निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 वर्षांचे होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिश्त यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथं शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: इथं चुकतंय की ते सततच रडत राहतात, त्याच्यामुळे ते एक निगेटिव्हिटीज तयार झाली. आणि जे शेतकरी फायदा देत ते पण रडायला लागले, ते पण त्याचा फायदा उठवतायत, कर्जमाफी आणि हे सगळं चालूच आहे, तरी पण शेतकरी कधीच समाधानी नाही आहे त्या गोष्टींवरती. आणि मग तिथून ह्या गोष्टी सतत पिंच होत राहायच्या की आमची बाजू कोणीच नाही का ऐकून घेणार. मग असं झालं की मग मी काय करू शकतो, मी काही नेता नाही, माझं भाषण देऊन कोण ऐकेल, किंवा मी माझी अवकात नाही की मी 4-5 कोटी रुपये खर्च करून याच्यावर सिनेमा बनवेल, तर मग मी काय करू शकतो, तर मग मी नाटक करू शकतो. आणि म्हणून हा पहिला विषय, कारण मला सगळ्यात जास्त चालणारा माझ्या जवळचा माझ्या कुटुंबात घडणारी ही गोष्ट आहे, तर मला असं वाटलं की आपलीच गोष्ट लोकांना सांगू, एवढं साधा विचार होता हे नाटक उभं करण्यामागचा. बाकी दिग्दर्शनाचं म्हणाल तर मला अतुल बेटे हे फार मोठे दिग्दर्शक आहेत पुण्यातले, तर मी त्यांना फार फॉलो करतो किंवा त्यांचा इन्फ्लुअन्स पण आहे. त्यांचं एक सुंदर वाक्य आहे की मनोरंजन हे किमान बिंडोक नसावं, सॉरी हे असं काही कुणाला दुखावण्यासाठी नाही, पण ते मला ते फार इंटरेस्टिंग वाटतं की ज्या गोष्टी किंवा ज्या फिलिंग्स आपण लोकांसमोर मांडतोय त्या भले युनिव्हर्सल नसतील, पण त्याच्यात काहीतरी ट्रुथ पाहिजे, त्याच्यात संवेदनशीलता पाहिजे, त्याने समोरच्याच्या आत्म्याशी आपल्या कलाकृतीनं संवाद साधायचा प्रयत्न केला पाहिजे, इतकी तरी त्याच्यात सत्यता असली पाहिजे किंवा सत्व असलं पाहिजे. ह्याच वेळी त्याचं डिरेक्शन झालं, असं काय फार मला त्याच्यात गिमिक करायचंय किंवा मला काहीतरी समोरच्या ऑडियन्सला भारावून टाकायचं नाही. मुळात माझी जी गोष्ट आहे, माझी जी परिस्थिती आहे, तीच कदाचित लोकांना जर संवेदनशील असतील तर त्यांना टोचणार किंवा भारावून टाकणार, त्यासाठी वेगळं असं काही डिरेक्शनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मी केलं नाही.
1: तू काय सांगशील हे मांगी, तुझा अनुभव कसा आहे नाटकाच्या कथानकाबद्दल बोलत असताना, तू या कथेकडे कसं बघतेस?
2: मी गावाकडून आलेली एक सर्वसामान्य घरातली मुलगी आहे. सगळ्यात पहिले तर माझ्या आई वडिलांना पण मी लहानपणापासून शेती करताना बघितलेलं आहे, तर एक कुठेतरी जाणीव होती म्हणजे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही. आणि दुसरी बाजू बघायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी नाटकाचं कथानक ऐकलं त्यावेळी खूप जास्त इन्फ्लुअन्स झाला होता त्या, आणि ती जाणीव पण जागी झाली की म्हणजे मला समाजासाठी तर करायचंय, पण याच्याही पुढे जाऊन मला आधी स्वतःसाठी पण करणं गरजेचं आहे काहीतरी, आणि मे बी हा टर्निंग पॉईंट ठरू शकतो माझ्या लाईफ मधला असं वाटलं होतं मला तेव्हा. तर मी मनापासून प्रे करत होते की मला विचारावं एकदा तरी प्रणवने की तू करशील का नाटकामध्ये ऍक्टिंग, आणि शेवट विचारलंच त्याने.
1: प्रणव, जसं तू सांगितलंस की नाटक हे मला माझी खरी गोष्ट जगाला सांगायची होती, जेव्हा आपण खरी गोष्ट जगाला सांगतो तेव्हा हे असतं की आपला एक खूप आपल्या जीवाची खूप घनिष्ठ असणारी गोष्ट आपण जगापुढे मांडत असतो, आणि तेव्हा आपल्याला लोकांकडून येणाऱ्या अभिप्रायाचा आपल्यावरती खूप प्रभाव पडतो. तर मग मला हे जाणून घ्यायला आवडेल की लोकांचं याविषयीचं कसं मत आहे, लोकांकडून आलेल्या काही प्रतिक्रिया त्याबद्दल काय सांगशील?
0: काही वेळेला ना आपण विचार करतो त्याच्या पलीकडचं आपल्याला मिळून जात. मला माझ्या पहिल्या नाटकानं तेच दिलंय, म्हणजे मी असे सांगण्यासारखे खूप आहेत अनुभव, पण त्यातला त्यात एक महत्वाचा एक्सपिरियन्स सांगतो. आमच्याकडं आमच्या नाटकाचा आम्ही त्यांना परमनंट ऑडियन्स म्हणतो, डावरे आजी म्हणून आमच्या इकडच्याच एक आजी आहेत, म्हणजे मावळ त्या भागातले त्या. तर आमचे 4 प्रयोग झाले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी झाले, नाशिक, रत्नागिरी, पुणे. तर त्या प्रत्येक प्रयोगाला, त्यांचं वय 70 पुढे आहे, आणि त्या प्रत्येक प्रयोगाला आम्हाला सरप्राइझिंगली भेटायला यायच्या. त्या आम्हाला न सांगता नाशिकला आल्या होत्या पुण्यावरून प्रयोगासाठी, त्या रत्नागिरीला आल्या होत्या, आणि काही हेतू नाहीये. त्यांना कायम असं वाटायचं की तुम्ही जे करताय ते कदाचित कुणीतरी सांगायला पाहिजे होतं, ते तुम्ही सांगताय. तर त्यांना त्याची फार मजा येते, आणि त्या प्रत्येक प्रयोगाला येतात. इव्हन त्या प्रयोगाशिवायही आम्हाला भेटायला येतात, तर त्यांचे इनपुट्स देत असतात की तुम्ही अजून काय करू शकता. इव्हन मी मला ही गोष्ट पण सांगितली पाहिजे की आमचा रत्नागिरीचा प्रयोग होता, आणि त्यावेळेला आमच्या संघाकडे मुळात प्रायोगिक नाटक करतो, त्यामुळे पैसा आणि प्रायोगिक नाटक या दोन टोकाच्या गोष्टी आहेत. त्यावेळेला असं झालं होतं की रत्नागिरीचा प्रयोग ठरलाय, काही गोष्टी फायनल झाल्यात, आणि जितके पैसे गरजेचे आहेत तिथं प्रयोग करण्यासाठी तितक्यांना होत्या आमच्याकडे. आणि काही गोष्टी जेव्हा तुम्ही चांगलं काम करायला निघता तेव्हा तुम्हाला युनिव्हर्स मदत करत असं काहीतरी असतं, तर तशा पद्धतीनं त्या दिवशी डावऱ्याजी आम्हाला भेटायला आलते आमच्या हॉलवरती. आणि येताना आल्या आणि जाताना त्या एक इन्व्हॉल्व आमच्याकडे देऊन गेला, जे त्यांना कुणीही सांगितलं नव्हतं की आम्हाला आता पैशांची गरज आहे. आणि एक व्यवस्थित अमाऊंट जितकी आम्हाला गरजेची होती त्यापेक्षा जास्त अमाऊंटचा चेक त्या जी आम्हाला त्या दिवशी देऊन गेलत्या. आणि मला वाटतं की मग ती आमच्यासाठी प्रायोगिक नाटक करणाऱ्या आमच्या 17-18 लोकांच्या टीमसाठी त्या दिवशी प्रत्येक जण ह्या विचारात होता की आपण काहीतरी कमाल करतोय. म्हणजे ठीक आहे ते लोकांच्या दृष्टीनं किंवा जगाच्या दृष्टीनं काय असेल माहित नाही, पण आमचा एक ऑडियन्स किंवा एक माणूस त्या मुवमेंटला असा होता की जो आमच्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेवतो की तुम्ही करा आम्ही तुमच्यासोबत आहोत. इवन

0: मला असं वाटतं की ऋणातून मोकळं नाही होत आपण कधीच, पण पुन्हा तेच रमेश खाडे ज्यांनी खूप विश्वासानं आर्थिक मदत प्रत्येक प्रयोगाला ते करत आले, प्रशांत मस्के, सो ह्या लोकांमुळे हे नाटक उभं आहे. आणि मग पुन्हा होतं ना की काही लोक मित्रांसाठी सिनेमे करतात, काही लोक पैशासाठी करतात. आम्हाला असं वाटतं की आम्ही इथून पुढची नाटकं ह्या तीन लोकांसाठी केली पाहिजे ज्यांनी इतक्या प्रेमाने इतक्या विश्वासाने आमच्यासाठी सातत्यानं ते आमच्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवून आम्हाला पुश करतायत काहीतरी करायला.
1: हे वाक्य किती महत्वाचं आहे की माझ्यावरती ज्या प्रेक्षकांनी विश्वास ठेवलाय त्या विश्वासाखातर मी माझे पुढचे प्रयोग करत राहील. हा विश्वास जेव्हा आपल्याला प्रेक्षक वर्ग देतो तेव्हा आपल्याला एक कलाकार म्हणून नेहमीच खूप बळ मिळतं. तू काय सांगशील याबद्दल, तुझा अनुभव कसा आहे हे मागे?
2: प्रणवने खूपच इमोशनल आणि छान अनुभव सांगितला, तर मी थोडासा जनरल ऑडियन्सचा एक अनुभव सांगते. आम्ही पहिला प्रयोग केला आणि आम्ही थांबलो होतो प्रेक्षकांना भेटण्यासाठी. तर एक प्रेक्षक आला आमच्याकडे आणि आम्हाला म्हणाला जरा आमच्या मुलीला समजावा ना. म्हटलं का काय झालंय? आणि ती रडायचीच थांबत नाही तुमचं नाटक बघितल्यापासून. त्याच्यानंतर प्रणवने खूप कॅज्युअली जाऊन तिला सांगितलं होतं ठीक आहे पुढच्या वेळी आम्ही एक छान कॉमेडी नाटक करू तेव्हा तू परत बघायला ये, मग तू हसशील खूप जास्त असं. सो इतका चांगला प्रेक्षक मिळाला होता आमच्या नाटकासाठी मिळाला आहे म्हणजे की प्रत्येक नाटकानंतर भावूक झालेला प्रेक्षक बघितलेला आहे आम्ही. आमच्यासाठी भयंकर टाळ्या आलेल्या आहेत त्यांच्याकडनं आणि नाटकात इन्वॉल्व्ह झालेला असा आम्हाला थ्रू आउट प्रेक्षक मिळालेला आहे. सो त्यासाठी खरंच टचवून
0: म्हणजे ज्या मुलीबद्दल आता हिमांगीने सांगितलं म्हणजे तिची गंमत अशी की ज्या वेळेला तिची आई मला आली सांगायला की आमची मुलगी रडायची थांबत नाहीये, तर मला असं वाटलं होतं की लहान मुलगी असेल जाऊन समजावं तिला. ज्या वेळेला मी जाऊन बघितलं त्यावेळेला ती मुलगी FY मध्ये शिकत होती आणि मला समजत नव्हतं की ह्या पूर्वीला मी कसं समजवायचंय आणि ती वेळ्यासारखी रडत होती आणि तिला मी हे सांगितलं की अगं खोटं असतं हे सगळं असं नसतंय अशा पद्धतीने समजावत होतो आणि तिचं असं होतं की मला माहिती आहे सगळं खोटं असतं पण मला नाही होते आता कंट्रोल मी काय करू. हे गोड होतं हे सगळं.
1: क्या बात आहे. आपण थोडस या नाटकाच्या टेक्निकल गोष्टींविषयी पण बोलूयात की हे नाटक करत असताना तुम्ही ज्या प्रांताची कथा मांडताय किंवा त्या शेतकरी वर्गाचे जे काही प्रश्न मांडताय तर त्यामध्ये असणारं संगीत, त्यामध्ये त्या नाटकासाठी केलेली प्रकाश योजना, त्या नाटकासाठी सगळ्या टेक्निकल गोष्टी तुम्ही कशा जमवल्या त्याबद्दल काय सांगताल?
0: तुझ्या नाटकाचं संगीत मीच केलंय. मला गाण्याचं असं काही विशेष अंग नाहीये पण परिस्थिती अशी तयार झाली होती कारण जो माझा मित्र या नाटकाचं संगीत करणार होता तो ऐन वेळेला त्याला म्हणजे अगदी नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या आधी 2 आठवडे त्याला दुसऱ्या कामासाठी जावं लागलं आणि मग परिस्थिती अशी झाली की नाटकाचं म्युझिक, कारण तो जर असा प्रयोग असता की जिथं मी ते मॅनेज करू शकलो असतो तर मी तो तसाही केला असता. अनफॉर्च्युनेटली तो स्पर्धेचा प्रयोग होता आणि तिथं स्पर्धेला जायचं तर मग जिंकण्यासाठीच जायचं असतं या विचाराने करायचं, तर मग असं झालं की आणीबाणी होती आणि मग केलं मी त्या नाटकाचं म्युझिक. खरं तर मी आधी पण केलं होतं एका नाटकाचा थोडासा म्युझिकल पार्ट हाताळला होता त्याच्यामुळे त्याची थोडीशी कल्पना होती. मग मीच केलं त्या नाटकाचं म्युझिक आणि चांगलं झालं म्युझिक. म्हणजे लोकांचं जो अभिप्राय येतो ज्ञानेश शिंगाडे आणखीन आमची श्रुती आमच्याच नाटकात काम करणारी सुंदर गातात ह्या सगळ्या मंडळींनी त्याच्यात गायलेलं आहे, मी स्वतः गायलेलं आहे. अजून प्रकाश योजनेबद्दल पण गंमत आहे म्हणजे आमचा प्रकाश योजनाकार संकेत मोडक म्हणून आहे तर तो स्वतः त्याने मास्टर्स केलाय नाट्यशास्त्रात आणि तो स्वतः म्हणजे मला ज्या नाटकातल्या गोष्टींपासून मी अनभिज्ञ आहे त्या प्रत्येक गोष्टींशी मला रुबरू करू देत होता की ह्या गोष्टी प्रणव अशा केला तर अशा होतील, अशा केला तर अशा होतील. टेक्निकली नाटक स्ट्रॉंग करण्यात संकेतचा फार मोलाचा वाटा आहे आणि त्यानं जे क्या सुंदर पद्धतीनं लाईट उभ्या केला, मला वाटतं की नाटकात फक्त ऍक्टिंग किंवा फक्त लिहिणं या दोन गोष्टींवरती नाटक कधीच स्ट्रॉंगली उचललं नाही जाऊ शकत. त्याचा टेक्निकल पार्ट, म्युझिक, नैपत्य, दिग्दर्शन, नैपत्यासाठी आमचे शुभम दादा शुभम गाडे अतिशय सुंदर, आणखीन म्हणजे अगदी तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की स्टेजवरती एक गावाकडचं घर उभं राहिलं इतकं सुंदर नैपत्य त्यांनी केलेलं आहे. त्याचं संकेत मी लाईटची बाजू इतकी छान हाताळली आणि त्याला आत्ताच एक मोठ्या चॅनलकडून जो पुरस्कार दिला होता तो सुद्धा मिळाला लाईटसाठी. सो ही सगळी मंडळी, वेशभूषा पुन्हा आमच्याच टीम मधल्या मुलींनी केली होती, अमृता, रंगभूषा, ह्या सगळ्याच गोष्टी म्हणजे काय ना की प्रत्येक गोष्टींसाठी वेगळी माणसं हायर करणं शक्य नव्हतं. मग टीम मध्येच मला असं वाटलं की दिग्दर्शक म्हणून मग काय करता येऊ शकतं की माझ्या टीम मधल्या लोकांची काय अधिक बाजू आहे तिचा उत्कर्ष होऊ शकतो इथं. मग ज्यांना मेकअप येतोय त्यांनी मेकअप करा, ज्यांना सेन्स आहे कपड्यांचा त्यांनी कॉस्ट्युम करा. शुभम दादा आमचे शुभम गाडे ते चित्रकलेचं चांगलं त्यांनी शिक्षण घेतलंय व्यवस्थित. आधी ते नाटकामध्ये इन झाले होते ऍक्टर म्हणून आणि नंतर त्यांना असं वाटलं की मला ह्याच्यापेक्षा मला नैपत्य करण्यात मजा येईल. मग त्यांनी ते केलं आणि त्यांनी ते इतकं मनापासून केलं की त्याचा रिझल्ट लोकांनी बघितला, बघतायत. सो मुलांच्या बाबतीत पण म्हणजे प्रत्येक ठिकाणचा एक मुलगा आहे. आमचा स्वप्नील जळगावचा आहे, वैभव पुरंदर मधला,

0: प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेली पोरं आहेत, पण पुन्हा त्या सगळ्यांमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे की आपल्याला हा प्रश्न छान पद्धतीनं मांडायचा आहे, आणि मग त्यातून ती टीम आणि ती टेक्निकल टीम सुद्धा बिल्ड होत गेली. असं त्याच्यासाठी वेगळं काही एफर्ट्स घ्यावे लागले नाही, त्यांची जी प्लस बाजू होती तीच घेऊन आपण गेलो.
1: जसं तुम्ही म्हणताय की यासाठी टेक्निकली काही वेगळे एफर्ट्स घ्यावे लागले नाही, तुम्ही सगळे एकत्र आलात, पण ऍज अ टीम लीडर म्हणून किंवा ऍज अ डिरेक्टर म्हणून जेव्हा तुम्ही आपला जो ऑडियन्स आहे त्यांना जेव्हा सांगता, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठली काळजी घेतली पाहिजे, किंवा मग या गोष्टीकडे आपण टेक्निकली पण बघत असताना नवीन लोक जेव्हा येतात या क्षेत्रामध्ये तेव्हा सगळ्यांना टीम म्हणून कसं बांधायचंय त्याबद्दल काय सांगू शकाल?
0: टीम म्हणून ज्या वेळेला बांधायचंय त्यावेळेला मला असं वाटतं की तुमच्याकडं थोडासा डोळसपण आणि अगदी थोडीशी पारखी असली पाहिजे. कारण गंमत अशी आहे ना की आत्ता रील असेल किंवा काही सोशल माध्यमांमुळे काय म्हणू आपण इतका ओघ वाढलाय, सगळ्यांनाच नाटक करायचंय, सगळ्यांनाच लाईव्ह परफॉर्म करायचं आहे, पण सगळ्यांनाच हे करत असताना सगळ्यांकडेच ते कॅलिबर आहे का हा विचार नाही करत प्रत्येक जण. आणि मग असे खूप लोक टीम सोबत इन होतात आणि त्यावेळेला मग तुम्हाला तुमच्यातला इमोशनल भाग बाजूला ठेवून थोडं प्रॅक्टिकल व्हावं लागतं आणि खरंच ज्याच्यात जी गुणवत्ता किंवा ज्याच्यात जे सत्व आहे त्या पद्धतीनं त्याला काम देऊन मग पुढं न्यावं लागतं किंवा सोबत घ्यावं लागतं. कारण गंमत हीच आहे की मग ज्याला काम येतं त्याचा रस कदाचित वेगळ्या गोष्टीत असतो, ज्याला येत नाही त्याला फार तन्मयतेनं ते करायचं असतं. मग सगळ्याच वेगळ्या विचारांच्या 28 लोकांना एकत्र आणून त्यांच्या कमी अधिक बाजू समजून घेऊन ही टीम बिल्ड करावी लागते. असं नाही होत की तुम्हाला पाहिजे तशीच माणसं तुम्हाला टीम मध्ये कधीच मिळणार नाहीत आणि ते शक्यही नाहीये. पण मग हीच आहे की दिग्दर्शक म्हणून काय, तर माझ्या लोकांमधल्या ज्या कमी आहेत त्या झाकणं आणि ज्या चांगल्या बाजू आहेत ते पुढे आणणं, एवढंच मी करू शकतो.
1: तुझा स्वतःचा अनुभव कसा आहे मांगी, त्याबद्दल काय सांगशील?
2: खूप सारे लोक इन झाले होते एक टीम म्हणून सुरुवातीच्या काळात, तर छान वाटलं होतं तेव्हा की एवढे लोक येत आपल्या सोबत नाटक करण्यासाठी. नंतर छोट्या छोट्या गोष्टींमुळे टीम सोडून गेलेले लोकही बघितलेत, ज्यांना नाटक करायचंय त्यांनी आमच्यासोबत कशाही परिस्थितीत कंटिन्यू केलेले लोकही बघितलेत. सो जे डेडिकेटेडली करतात ते तर करतील, थ्रू आउट करतच राहतील नाटक सोबत, आणि ते अजूनही लोक आमच्या सोबत आहेत, ती टीम अजूनही आहे.
0: प्रायोगिक नाटकाला ना मला असं वाटतं की पुण्याच्या तरी प्रायोगिक नाटकाला फुटीचा शाप आहे, किंवा पुण्यात जी चांगली नाटकं झाली आहेत त्याचं मूळच या नाटकाला असलेला फुटीचा शाप आहे. कारण जोपर्यंत एका संघातून दुसरा संघ तयार नाही होणार तोपर्यंत दुसरं नाटक होणारच नाही, चांगलं नाटक होणार नाही. किंवा मग एकच दिग्दर्शक एकच लेखक त्याच्याच वेळी सगळ्या गोष्टी जातील. पण हीच अधिक बाजू आहे की प्रत्येकाला असं वाटतं की एका स्टेज नंतर की मला माझी गोष्ट मांडायची आणि मग त्यासाठी मला माझा संघ हवाय आणि त्यातून ते बाहेर पडतात आणि त्यातून चांगलं नाटक होत राहतं उलट अजून. म्हणजे ह्या गोष्टी प्रायमरी स्टेजला माझ्यासाठी दिग्दर्शक होऊन किती घातक असलं तरी मला त्याच्यातली ही अधिक बाजू कायम दिसते की ह्याच्यामुळे चांगलं नाटक होत आहे. कॉम्पिटिशन म्हणून होत असेल पण चांगलं नाटक होत राहील यातूनच कदाचित.
1: जेव्हा तुम्ही म्हणता की एक व्यक्तीला त्याची त्याची कथा मांडण्याची इच्छा असते, तर मग मला तुम्हाला दोघांना हे पण विचारायला आवडेल की इतर कुठले विषय तुम्हाला ऍज अ नाटककार म्हणून हाताळायला आवडतील, त्याबद्दल काय सांगताल?
0: सामाजिक विषमता दाखवणारा कुठलाही विषय मला वाटतं नाटक म्हणून हाताळायला पाहिजे. ज्या गोष्टींवरती समाज म्हणून बोलण्यावरतीच मुळात असे अलिखित निर्बंध आहेत त्या प्रत्येक विषयावरती नाटक व्हायला पाहिजे. कारण मला प्रामाणिकपणे असं वाटतं की थिएटरमध्ये येणारा ऑडियन्स हा तुलनेनं फार सजग आणखीन संवेदनशील असतो, त्याला काहीतरी सात्विक हवं असतं म्हणून स्तुतीपर्यंत आलेला असतो. त्यावेळेला मग तेच घिसेपिटे विषय दाखवण्यापेक्षा तुम्ही असं काहीतरी त्यांच्या समोर ठेवलं पाहिजे की ज्यातून त्यांचा प्रेक्षक म्हणून विचार किंवा एक काय म्हणूया आपण समाजातला एक घटक म्हणून विचार आणखी तीव्र किंवा मजबूत होईल अशा विषयांवरती सतत नाटक व्हायला पाहिजे. मला कायम असं वाटतं की ता सद्यस्थितीला तितकंसं दिसत नसलं तरी लैंगिक विषमता हा नाटकाचा फार महत्वाचा विषय आहे, त्याच्यावरती पुढच्या येणाऱ्या काळात आम्ही चांगलं नाटक करू. म्हणजे खूप आहेत विषय पण मला हा विषय त्यातल्या त्यात जरा महत्वाचा वाटतो.
1: हे बांगी तुला कुठले विषय हाताळायला आवडतील त्याबद्दल काय सांगतो?
2: म्हणजे आजच्या काळातल्या स्त्रियांचे प्रश्न असतील किंवा असे काही विषय ज्याच्यावर अजूनही उघडपणे बोललं जात नाही किंवा बोललं जात नाही अशा विषयांवर काम करायला आवडेल मला.
1: हिमांगी मला तुझं स्वतःचं ऍज अ व्यक्ती म्हणून भिरुड मध्ये असणारी जी भूमिका आहे आणि त्या भूमिकेमुळे तुझ्या थॉट प्रोसेस मध्ये कसा बदल झालाय किंवा काय त्याबद्दल काय सांगशील हेही मला जाणून घ्यायला आवडेल.
2: या नाटकामध्ये मी एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पत्नीची भूमिका करतेय. म्हणजे आपल्या घरातलं वास्तव जगासमोर उघडं पडू नये यासाठी त्या बाईचा काही स्ट्रगल आहे हा त्या नाटकात मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या माझ्या भूमिकेमधून. हे सगळं चालू असताना संसार पण मॅनेज करायचा आहे किंवा घरातले छोटे छोटे

0: कॉन्फ्लिक्ट पण मॅनेज करायचे, ह्या सगळ्यांना सांभाळून घर म्हणून घरात ती एकजूट पण मेंटेन करायची, ही सगळी जबाबदारी जर त्या बाईवर असेल, म्हणजे त्या बाईवर असं नाही म्हणते मी, पण एका सर्वसामान्य घरात एक स्त्री ते कशा पद्धतीने हॅन्डल करते हा टास्क दिला होता प्रणवनी मला. मी बऱ्यापैकी त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यामधून सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी संवेदनशीलता खूप जास्त ऍक्टिव्ह झाली म्हणू शकते मी. म्हणजे मी कधी त्या एजला जाऊन किंवा त्या कुटुंबामध्ये जाऊन त्या लेवलला विचार करण्याचा नाटकाच्या आधी तरी मी कधी प्रयत्न केला नव्हता. नाटकामुळे मी आता तो विचार करू शकते हे छान वाटतं मला.
1: वा, खरं तर कुठलीही अभिव्यक्ती, लिखाण, कला या सगळ्या गोष्टी आपल्याला एक संवेदनशील माणूस म्हणून जेव्हा घडतात तेव्हा आपण त्याच्याशी जास्त तादात्म्य साधतो असं मला वाटतं. मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो, आपण असं बरेचदा म्हणतो की बरेचदा म्हणण्यापेक्षा आपण रंगमंचाला समाजाचा आरसा म्हणतो, मार्गदर्शक म्हणतो. तर मग मला प्रणव तुझ्याकडून ऐकून घ्यायला आवडेल की तुझ्या आयुष्यात रंगमंचाची भूमिका कशी आहे, त्याबद्दल काय सांगशील?
2: मी म्हणजे खूप प्रामाणिकपणे सांगतो, म्हणजे कदाचित मी अजून तितका जोडलो नाहीये या प्रोसेसशी. म्हणजे मला खरं तर करायचं सिनेमा या गोष्टीशी मला असं वाटतं की मला त्या प्रोसेसमध्ये माझ्यात नाटकातही प्रचंड मजा येते, येत नाही अशातली गोष्ट नाही. पण तेच की अजून रंगभूमीशी असा काही बॉन्ड नाही आला की मला स्टेज असं काहीतरी सांगते असं मला नाही वाटलं प्रामाणिकपणे अजून. कदाचित मला अजून त्याच्यासाठी प्रयत्न करायचे खूप जास्ती. पण एक गंमत आहे की स्टेज तुमचा खोटेपणा झाकत नाही, जे असेल ते आहे आणि तेच लोकांसमोर पण येतं. त्यामुळे मला ती गंमत वाटते की तुम्ही सिनेमात रिटेक कराल किंवा तुमचे इमोशन्स खोटे खोटे कसे आणायचे ते सगळं करता येतं टेक्निकली. रंगमंच तुम्हाला कलाकार म्हणून फार कसदार बनवतो. इव्हन नाटक करायचं हा माझा थॉट पण त्याच्या मागं महत्वाचा विषय हाच आहे की प्रत्येक गोष्टीला एक रियाज असतो. म्हणजे गाणं करायचं तर तुम्ही तानपुरा लावून गायला पाहिजे, किंवा डिरेक्शन करायचं तर तुम्ही त्या त्या गोष्टी टेक्निकल हँडल केल्या पाहिजेत, किंवा कुठलं जर नृत्याचं असेल तर. मला वाटतं अभिनयाचा रियाज असा असंच अजून मला तरी माहित नाही. मला वाटतं नाटक करणं किंवा रंगभूमीशी एकरूप होणं हा अभिनयाचा सर्वोत्तम रियाज आहे, की तिथं केलेली प्रत्येक भूमिका तुम्हाला काहीतरी वेगळं देऊन जाते. मी आतापर्यंत 3-4 कॅरेक्टर केले, पण मला बाकी कुठलं काही करायला सांगितलं तर कदाचित तो आत्मविश्वास येणार नाही, पण त्या टाईपचं कुठलं कॅरेक्टर दिलं तर मी फार आत्मविश्वासानं करेल. मला वाटतं कलाकार म्हणून रंगभूमीनं मला हे दिलंय. बाकी समाजाच्या दृष्टीनं हा प्रश्न जरा जास्ती व्यापक आहे, त्याच्यावरती मी खरंच नाही तितका विचार केला कधीच.
1: तुझा अनुभव कसा आहे मांगी, तू काय सांगशील याबद्दल?
0: अनुभव तर खूप कमाल होता. म्हणजे याच्या आधी पण मी नाटकं केलेली आहेत लॉकडाऊनच्या आधी, त्याच्यानंतर फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी थोडासा ब्रेक पण घेतला होता. ज्यावेळी ही संधी पुन्हा माझ्यासाठी चालून आली, पुन्हा रंगमंचावर उभं राहणं, पुन्हा लाईव्ह परफॉर्म करणं, म्हणजे एक्साइटमेंट पण होती. आणि म्हणजे ही गोष्ट आवडते पहिल्यापासून, तर त्याच्यामुळे मला मजाच आली करताना.
1: खरं तर तुम्ही नाटकाच्या एकंदरीत प्रोसेस विषयी माझ्याशी डिस्कशन करत आहात, तर मला तुम्हाला हे विचारायला आवडेल की जेव्हा पण आत्ताचे जे आपल्याला ऐकणारे जे तरुण मुलं आहेत किंवा जे नवीन छोटे कलाकार तुम्हाला ऐकतात आणि त्यांना तुमच्यासारखं जेव्हा करायचं तेव्हा तुम्ही ऍज अ सिनियर म्हणून त्यांना काय सांगताल की त्यांनी कशा प्रोसेस फॉलो केल्या पाहिजे?
2: सगळ्यात पहिले हे सांगेल की एक दोन नाटकं करून काही कोणी सिनियर विनियर होत नाही, त्याच्यासाठी खूप काम करायला लागतं. बाकी जितकं केलंय त्यावरून जर इनिशियल स्टेजला कुणी काय करत असेल आमच्यापासून अगदीच नौका असेल तर मी एवढं सांगेल की ग्लॅमर वगैरे बघून नका येऊ इकडं, इथं पैसे मिळत नाही. हे माने सांगितलं तसं समाधान मिळतं. फक्त पुन्हा तेच की नाटक हा रियाजाचा भाग आहे. नाटक हा तुमच्या तिगत समृद्धीचा किंवा बौद्धिक समृद्धीचा भाग आहे. त्यानं तुमच्या मनाची भूक भागेल, पोटाची भागणार नाही. ज्या दिवशी तुम्ही कमर्शियली स्टेबल व्हाल किंवा भविष्यात होऊ शकता अशी खात्री असेल त्यांनीच नाटक करा. पुढे काहीतरी वेगळं करायचंय किंवा आयुष्यात मी काहीतरी वेगळं करतोय पण मला आता स्वतःला एक्सप्लोअर करून बघायचंय म्हणून नाटक करत असाल तर खुशाल करा, मजा आहे.
1: आणि कार्यक्रमाच्या अगदी शेवटचा प्रश्न मी तुम्हाला हा विचारू इच्छिते की जे पण नवीन विद्यार्थी आपल्याला ऐकत आहेत त्यांना तुम्ही नाटक या क्षेत्रामध्ये येत असताना काय टिप्स द्याल त्याबद्दल मला प्लीज सांगताल?
2: मी हे सांगेल की नाटक करायला पाहिजे. जर तुमचा व्यक्तिगत उत्कर्ष करून घ्यायचा असेल तुम्हाला कलाकार म्हणून पण आणि व्यक्ती म्हणून पण, तर मला असं वाटतं की नाटक हे तुम्हाला फार चांगल्या लेवलला पुश करतं. मागाशी म्हटलं तसंच की नाटक हा पुन्हा रियाजाचा भाग आहे. आणि जर ऍक्टिंगमध्ये काहीतरी चांगलं करायचंय तुम्हाला असा जर तुमचा विचार असेल तर प्रत्येक गोष्टीचा एक पाया असतो. आणि मला वाटतं अभिनयाचा रियाज किंवा अभिनयाचा पाया हेच मुळात नाटक आहे. तर नाटक करायला पाहिजे नवीन अभिनय क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक मुलानं.
1: तू काय सांगशील हे मांगे?
0: खूप कमाल गोष्ट आहे नाटक. म्हणजे अभिनयातून समाधान मिळवायचं असेल तर आयुष्यात एकदा तरी नाटक करा.
1: मला ही दोन्ही उत्तरं फार आवडली की व्यक्तिगत उत्कर्ष आणि ती समाधानाची पायरी गाठेपर्यंत या दोन गोष्टींसाठी आपल्या तरुणांनी नाटक करायला हवं.

0: तुमचंही आमच्या पुणे आकाशवाणीकडून खूप मनापासून आभार की तुम्ही आज आलात आणि आमच्यासोबत तुमचा नाटकाविषयीचा अनुभव आणि प्रवास शेअर केलात. खूप मनापासून धन्यवाद.
1: तुमचे धन्यवाद.
2: युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात अभिव्यक्ती पुणे या संस्थेच्या युवा नाट्यकर्मी प्रणव भोसले आणि हेमांगी काकडे यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: जैसा कि आप जानते हैं विविध भारती हर महीने करता है अपनी एक महफिल
1: हाय मी शर्वरी
2: नमस्कार मी रोहित
3: मी सुखदा
1: आणि मी रेवा आम्ही खूप भांडतो
2: आम्ही चर्चा करतो
3: आम्ही गप्पाही मारतो
4: आम्ही मजा मस्तीही करतो
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का कारण
1: आपुलकी आहे
2: प्रत्येक मंगळ

0: आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6-15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 5 जणांना अटक. पुणे आणि अहिल्यानगरमधून 2 ताब्यात. काटकसरीसाठी राज्य सरकारमधल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर निर्बंध. थाप्यातली वाहनं निम्म्यावर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. ऐकूया याविषयीचा सविस्तर वृत्तांत.
1: यंदाच्या खरीप हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त पिकांची खरेदी किमान हमी दरानं करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. यातून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपये मिळतील असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. तांदळासाठी यंदा प्रति क्विंटल 2,441 ते 2,461 रुपये एमएसपी असेल. ज्वारीसाठी 4,023 ते 4,073 रुपये दर मिळेल. बाजरीसाठी 2,900, नाचणीसाठी 5,205 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. कडधान्यात तुरीसाठी 8,450, मुगासाठी 8,780, उडदासाठी 8,200 रुपये प्रति क्विंटल दर असेल. कपाशीसाठी हा दर 8,267 ते 8,667 रुपये असेल. तेलबियांमध्ये भुईमुगासाठी 5,517 रुपये, सूर्यफुलासाठी 8,343, तिळासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल इतका एमएसपी दिला जाईल. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशाने कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या योजनेलाही मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेविषयी अश्विनी वैष्णव म्हणाले.
2: कोल भारत में करीब करीब 400 बिलियन टन के नोन रिजर्व्स है, तो इस कोयले का ज्यादा से ज्यादा उपयोग करके हम इससे गैस बना सके और गैस का उपयोग फिर फर्टिलाइजर वगैरह में, ताकि फर्टिलाइजर के लिए जो एलएनजी इंपोर्ट करनी पड़ती है वो कम हो जाएगी. 37,500 करोड़ रुपीज का आउटले इस स्कीम के लिए रखा गया है और करीब 3,00,000 करोड़ का इन्वेस्टमेंट होगा इसमें टोटल, और 75 मिलियन टन कोल को इसमें गैसिफाई करने के लिए प्रोजेक्ट्स लगेंगे.
1: या योजनेमुळे देशात कोळशाची विपुलता असलेल्या भागात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. नागपूर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून आधुनिकीकरण करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. यासाठी मिहानला देण्यात आलेली लीज 2039 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जीएमआर 30 वर्षांसाठी या विमानतळाचं संचालन करणार आहे.
0: केंद्र सरकारनं सोन्या चांदीवरचं आयात शुल्क 6%-15% केलं आहे. प्लॅटिनमवर 15.4% आणि सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. यामुळे सोन्याचे दर तोळ्यामागे 27,000 रुपयांनी वाढतील आणि विक्रीवर याचा 10-15% परिणाम होईल असं अखिल भारतीय जेम्स आणि ज्वेलरी परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे म्हणाले. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85%-हून अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींमध्ये पास होण्याचं प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000-हून अधिक विद्यार्थ्यांना 95%-पेक्षा जास्त तर 94,000-हून अधिक विद्यार्थ्यांना 90%-पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.

आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. देशभरातल्या अनेक ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत विविध ठिकाणाहून मोबाईल फोन्स, आक्षेपार्ह साहित्य तसंच इलेक्ट्रॉनिक उपकरणं पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं आज अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11:06 त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली, पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार याला मुंबईतल्या एका दंडाधिकारी न्यायालयानं सीबीआयकडे 2 दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली आहे. त्याच्या भावाला देखील आज नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं असून त्याची देखील चौकशी करण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातले मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर राज्य सरकारनं निर्बंध लादले आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्याही सरकारनं अर्धी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत हे निर्णय झाले. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे निर्णय घेतले आहेत. अत्यावश्यक वगळता इतर दौऱ्यासाठी विमान किंवा हेलिकॉप्टरऐवजी नियमित विमान सेवेचा वापर करण्याचे निर्देशही सरकारनं दिले आहेत. तसंच सध्या आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचं आवाहन मंत्री आणि अधिकाऱ्यांना करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्यानं बैठका, वीज बचतीसाठी अनावश्यक होर्डिंगवर कारवाई करावी असंही सरकारनं म्हटलं आहे. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आज नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा जो लोगो आहे त्याचं अनावरण झालं आणि त्यासोबत जे 13 प्रमुख आखाडे आहेत त्यांच्या साधू महंत प्रतिनिधींसोबत एक बृहत बैठक आमची झाली. आम्ही आतापर्यंत कुंभमध्ये काय काय केलेलं आहे याचं प्रेझेंटेशन त्यांच्यासमोर केलं. काही सूचना त्यांच्या माध्यमातून आल्या, त्या सूचना समजून घेतल्या, त्याच्यावर कारवाई करायला सांगितली.
0: कुंभमेळ्याच्या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत सुमारे 3000 अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून 3 उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील मोठेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून हा अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. राज्याच्या अनेक भागात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. सातारा शहरासह तालुका आणि इतर भागात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना करत मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरीही आंबा आणि इतर फळ पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे. भंडारा जिल्ह्यात देखील आज संध्याकाळी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. शेतात कापून ठेवलेलं धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून अचानक आलेल्या या पावसामुळे पीक धोक्यात येण्याची भीती वर्तवली जात आहे. बीड जिल्ह्यातल्या बीड

0: ले धारूर पाटोदा केज तसंच आंबेजोगाई तालुक्यातल्या काही गावांमध्ये आज दुपारी जोरदार पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसाबरोबरच तालुक्यामध्ये जोरदार गारपीट झाल्याचं वृत्त आहे. हवामान विभागानं अकोला अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड लातूर धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातल्या सामन्यातली नाणेफेक पावसानं उशिरा होणार आहे. रायपूरमध्ये संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होणार होता. रेल्वेनं 2008 राबवलेल्या भरती प्रक्रियेच्या वेळी चिथावणीखोर तसंच प्रक्षोभक भाषण केल्यानं ही परीक्षा देणाऱ्या उत्तर भारतीय आणि बिहारच्या उमेदवारांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली हा आरोप अमान्य असल्याचा पुनरुच्चार मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज ठाणे न्यायालयासमोर केला. त्यांच्यासह 7 जणांचे जबाब न्यायालयानं आज नोंदवले. यंदाच्या खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सोनं आणि चांदीवरील आयात शुल्क 6 वरून 15% करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत देशभरातून 6 जणांना अटक. अहिल्यानगरमधून आज 1 अटक. पुण्यातून 1 जण ताब्यात. काटकसरीसाठी राज्य सरकारमधल्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर निर्बंध. ताफ्यातली वाहनं निम्म्यावर. आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचा अनावरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. 7:11 आणि 50 सेकंद होत आहेत. ऐकूया स्वच्छ भारत अभियान गीत.

प्रणव हरिदास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं स्वच्छ भारत अभियान गीत आपण ऐकत होतात. 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, पश्चिम आशियातल्या सध्याच्या संघर्षामुळे अवघ्या जगासह भारतातही इंधन आणि परकीय चलनाचं संकट निर्माण झालंय. या संकटावर मात करण्यासाठीच केवळ एका वर्षाकरता इंधन आणि परकीय चलनाच्या बचतीकरता काही संकल्प करायचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. त्याचविषयी चर्चा करण्यासाठी लेखक, पत्रकार आणि विश्लेषक पंकज जयस्वाल सर आज आपल्यासोबत आहेत. पंकज सर नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या इंधन संकटावर मात करण्यासाठी इंधनाचा संयमानं वापर करायचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलंय. त्यासाठी त्यांनी अनेक पर्याय सुद्धा सुचवले. त्यांचं हे आवाहन तुम्हाला किती महत्वाचं वाटतंय?
1: जवळपास आपण 85% इंधन आयात करतो आणि म्हणजे जवळपास मी 2025 जर तुम्हाला आकडे सांगितले तर 16.44 लाख कोटीचं इंधन आपण आयात केलेलं आहे. म्हणजे जवळपास $140 बिलियन हा आकडा थोडाफार फरक पडू शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपण दरवर्षी दुसऱ्या देशांना देतो. म्हणजे विचार करा, परकीय चलनावरचा जो काही साठा आहे त्याच्यावरती किती त्याचा विकृत परिणाम होतोय. म्हणून पंतप्रधानांनी आपलं आवाहन केलं की एक वर्षासाठी हा जो काही आपल्या अर्थव्यवस्थेवर आज प्रभाव होत नाहीये, तर आपल्याकडे साठा आहे, क्रूड ऑइलचा साठा आहे, गॅसचा साठा आहे, तुटवडा होणार नाही. पण ही जी सायकल कंटिन्युटी करायची, सप्लाय चेन मध्ये जे काही प्रॉब्लेम येत आहेत ते जर आपल्याला व्यवस्थित हाताळायचे असतील आणि देशाला भक्कम परिस्थितीत पुढे न्यायचं असेल, परकीय चलनावरती त्याचा इफेक्ट नको व्हायला, तर आपल्याला ह्या इंधन जे काही आपण वापरतो त्याच्यावरती आपण कपात केली पाहिजे. जसं आपल्याला मेट्रो शहरांमध्ये असते, बँगलोर, दिल्ली, मोठमोठ्या शहरांमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, तर आपण मेट्रोचा वापर केला पाहिजे. जिथे कारपुलिंग शक्य आहे तिथे कारपुलिंग केलं पाहिजे. जिथे आवश्यक नाही तिथे बस, ट्रेन, ज्या मार्गाने शक्य आहे पब्लिक सर्व्हिसेस ते आपण केलं पाहिजे. कारण या सर्वांचा अजून एक इम्पॅक्ट काय असतो ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की परकीय थेट गुंतवणूक जी असते, जर आपण पेट्रोल डिझेल हे सर्व आयातच करत राहू आणि जशी किंमत वाढते पेट्रोल डिझेलची, तुम्ही बघताय 10% मागच्या वर्षी जी काही किंमत होती त्याच्या 10% जरी किंमत वाढली तर जवळपास आपल्यावरती एका वर्षामध्ये 70,000 कोटी रुपयाचा अतिरिक्त भार त्याच्यावरती येणार आहे. म्हणजे आपल्याला बघितलं पाहिजे की जी काही प्राइस वाढते आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याचा जगावरती तर परिणाम होतोच आहे, पण आपल्यावरतीही त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून जसं परकीय चलन कमी होतं तसं परकीय थेट गुंतवणूक ती सुद्धा कमी होते. कारण जे काही गुंतवणूक करणारे असतात त्यांना ती शाश्वती राहत नाही की आम्ही जी गुंतवणूक केली आहे त्याचा आम्हाला आमच्या परकीय चलनामध्ये तेवढा पैसा मिळेल की नाही. गुंतवणूकदार हे सुद्धा या सर्व गोष्टी बघत असतात. म्हणून शेअर मार्केट असू द्या किंवा FDI असू द्या, याच्यावरती पण त्याचा मोठा परिणाम होत असतो. म्हणून आपण जर पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जे काही इंधन आपण वापरतोय त्याला जर आपण 10-20% जरी कमी करण्याचा प्रयत्न केला तर आपण जवळपास $9.5 अब्ज एवढी सेव्हिंग एका वर्षात करू आणि त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट असणार आहे. म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलं. तसं आपण काही पार्सल करतोय, पार्सल सुद्धा रेल्वेने केलेलं पाहिजे. तर रेल्वे सर्व इलेक्ट्रिक वरती चालतंय. वाहनं वापरतो आपण, वाहनं सुद्धा आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स वरती जास्त जास्त फोकस केला तिथे सुद्धा आपली बचत होईल. त्यामुळे आपण या सर्व दृष्टीने या सर्व अँगल्सने विचार केला तर जे पंतप्रधानांचं आवाहन आहे ते खूप महत्वाचं आहे.
0: सर, या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधानांनी कोरोना काळात जशी आपण एक कार्यसंस्कृती विकसित केली होती त्या दिशेनं वळायचं आवाहन देखील केलंय, त्यामागची त्यांची भूमिका काय आहे?
1: कोरोना काळामध्ये जसं वर्क फ्रॉम होम, नंतर आभासी बैठका ज्याला आपण व्हर्च्युअल मिटिंग म्हणतो, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अशा वेगवेगळ्या पद्धती विकसित करण्यात आल्या होत्या. तेव्हा कोरोना काळ होता तेव्हा आवाहन केलं गेलं होतं की बाहेर नाही निघायचं, रोग वाढेल वगैरे, ते कारण होतं. आताचं कारण हेच की आपल्याला जास्तीत जास्त करून परकीय चलन वाचवायचं आहे कुठल्या माध्यमातून, तर इंधन कमीत कमी वापर करून. जर वर्क फ्रॉम होम असेल तर लोकांना गाड्या घेऊन ऑफिसमध्ये जायची गरज नाही.

0: घरनच बैठका शक्य होणार असेल तर जिथे जिथे ज्यांना ज्यांना शक्य आहे ज्या कंपन्यांना शक्य आहे त्यांनी तसं केलं तर उद्योजकांना याचा फायदा होईल आणि आपण परकीय चलन सुद्धा वाचवू आणि पर्यावरणाचा सुद्धा आपण या मार्गाने विचार करायला लागू. पर्यावरण पण व्यवस्थित राहील तर पुढच्या पिढ्याही व्यवस्थित राहतील, त्याच्यामुळे होणारे नुकसान कमी होतील. त्यामुळे एकतर परकीय चलन आणि दुसरं पर्यावरण या दोन्ही गोष्टींना पूरक असल्यामुळे पंतप्रधानांनी आवाहन केलंय की जेवढं काही आपल्याला शक्य आहे वर्क फ्रॉम होम म्हणा किंवा व्हर्च्युअल मिटिंग द्वारे कार्य पुढे नेणं आपल्या कार्यालयाचं हे जर आपण पुन्हा विकसित केलं त्याच्यावरती कार्य केलं आणि आपला वेळ त्याच्यासाठी दिला तर नक्कीच रोडवरती काही ट्रॅफिक होतं, ट्रॅफिक मध्ये भरपूर इंधन वाया जातं आणि या सर्व गोष्टींमुळे जे काही पोल्युशन निर्माण होत आहे आणि या गोष्टींमुळे अर्थव्यवस्थेला जो काही फटका बसतोय तो आपल्याला टाळता येईल.
1: सर, दोन्ही प्रश्नांच्या उत्तरात तुम्ही परकीय चलनाच्या बचतीचा महत्वाचा मुद्दा मांडत आलात. त्यादृष्टीनंच परदेशातलं पर्यटन आणि सुवर्ण खरेदीत काटकसर करायची अपेक्षा पंतप्रधानांनी देखील व्यक्त केली आहे, असं आवाहन करण्यामागची पार्श्वभूमी काय असावी? सर,
0: सोनं हा विषय भारतीय संस्कृती आणि आपल्याशी भावनेशी निगडीत आहे म्हणून काही लोकांना हे रुचणार नाही, म्हणजे काहीतरी असं वाटेल की बा सरकार काय अपेक्षा ठेवत आहे, ही तर आमच्या भावनेशी आमच्या संस्कृतीशी जोडलेली गोष्ट आहे. त्याच्या मागचं कारण समजून घेतलं तर सोन्याची आयात 2025 जर आपण आकडा बघितला तर 6 लाख कोटीहून आपण अधिक आयात केलेली आहे मागच्या वर्षी, जवळपास $72 बिलियन. कारण भारतामध्ये सोनं जवळपास 1 ते 2 टनच तयार होतं, बाकी जवळपास 700 ते 800 टन हे आपल्याला आयात करावं लागतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात आयात ही डॉलरमध्ये करावी लागते, म्हणजे एवढ्या मोठा जो काही आकडा आहे याची पूर्ण प्रभाव त्याचा दबाव भारतीय व्यवस्थेवरती पडतोय. म्हणून पंतप्रधानांनी विनंती केली की एक वर्ष जर आपण सोन्याची आयात कमी करू शकलो तर हा जो भार आहे हा कमी होईल आणि परकीय चलनाचा जो काही साठा कमी होण्यापेक्षा तो वाढेल, जेणेकरून आपली जी काही आर्थिक प्रगतीची वाटचाल सुरू आहे ती सुरूच राहील. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की भारतीयांचा परदेशी प्रवास याच्यावरती सुद्धा जवळपास 2025 आकडा बघितला तुम्ही तर 3.27 कोटी लोकांनी विदेशात प्रवास केला. नंतर त्याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा पार्ट असतो तो डेस्टिनेशन वेडिंग. या सर्वांचा जर तुम्ही बघितला 2025 जर आकडा बघितला तर जवळपास $20 बिलियन आपण या विदेशी प्रवासात आणि डेस्टिनेशन वेडिंग्स वरती खर्च केला आहे भारतीयांनी. तर पंतप्रधानांनी विनंती केली की जर तुम्ही एक वर्ष भारतामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्थळांना भेट दिली, भारताच्याच वेगवेगळ्या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग केल्या तर आपण हा खर्च वाचवू शकतो आणि त्याच्यामुळे परकीय चलन साठा पुन्हा स्थिर राहील किंवा वाढेल, त्यामुळे आर्थिक स्थिती आपली मजबूत होईल, FDI वाढेल, रुपया जो कमजोर होतोय तो होणार नाही, तो मजबूत होईल. तो मजबूत झाला तर जे काही आपण आयात करतो त्यांचे भाव स्थिर राहतील, ते स्थिर राहिले तर भारतामध्ये महागाई वाढणार नाही. आज जगात बघतोय आपण सर्वीकडे महागाई वाढली आहे पण भारतामध्ये त्या प्रमाणात नाही वाढली. कारण काय की सरकार सध्या सर्व मॅनेज करत आहे, खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक परिस्थिती मॅनेज करते पण पुढे पणही मॅनेज करता यावं, त्यामुळे भारतीयांनी या सर्व गोष्टींना समर्थन करणं आवश्यक आहे, सहयोग करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी या सोन्याचा आणि भारतीय परदेशी प्रवासाचा या दोन्ही गोष्टींचा उल्लेख केला.
1: सर, थोडक्यात दीर्घकालीन आर्थिक हिताच्या दृष्टिकोनातनं पंतप्रधानांनी ही आवाहनं केलीत आणि त्याच मालिकेत त्यांनी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावं असं म्हटलंय, त्यातून काय साध्य होऊ शकतंय?
0: नैसर्गिक शेतीकडे वळण्याचं कारण म्हणजे आपण ज्याला सेंद्रिय शेती म्हणतो ऑर्गॅनिक फार्मिंग, तर आपण जे काही फर्टिलायझर आयात करतो त्याचाही खूप मोठा वाटा आहे. म्हणजे 1.26 लाख कोटी एवढ्या रुपयाची खतं आपण मागच्या वर्षी आयात केली, म्हणजे हा सुद्धा एक मोठा असा वाटा आहे. त्याच्याद्वारे सबसिडी सुद्धा दिली जाते, सबसिडीचाही खूप मोठा वाटा असतो, म्हणजे याचाही परकीय चलनावरती खूप मोठा फरक पडतोय. आणि दुसरी गोष्ट बघितली तर याचा पर्यावरणाचा बिंदू बघितला तर शेतकऱ्यांवरती होणारे म्हणजे जमीन खराब होते, शेती खराब होते आणि केमिकल फर्टिलायझर तो आपल्याला वापरल्यामुळे आपल्या आरोग्यावरती त्याचा काय वाईट परिणाम होतोय हे सुद्धा फॅक्टर्स बघितले तर शेतकऱ्यांनी सुद्धा सेंद्रिय शेतीकडे वळणं खूप आवश्यक झालंय. एक तर परकीय चलनावरचा जो काही फटका बसतोय आपल्याला तो वाचेल आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पण ते एक उत्तम उदाहरण असेल भारतीय आरोग्यासाठी भारतीय पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून.
1: सर, म्हणजे थोडक्यात या संकटातनं बाहेर पडण्यासाठी प्रत्येक घटकाची काय जबाबदारी आहे याची जाणीव पंतप्रधानांनी त्यांच्या या आवाहनातनं करून दिली, तसंच त्यांनी आपल्याला दैनंदिन जगण्यात खाद्यतेलाचा वापर कमी करायला सांगितलाय, स्वदेशी वस्तूच खरेदी करायचा संकल्प त्यांनी बोलून दाखवलाय, त्यातून सध्याच्या काळात देशहित कसं साधलं जाईल असं वाटतंय?
0: पाम ऑइल, सोयाबीन ऑइल, सनफ्लॉवर ऑइल हे सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात आयात करतोय. मागच्या वर्षी जवळपास 1.61 लाख कोटीचं आपण तेल आयात केलंय, म्हणजे हा सुद्धा एक मोठा फटका बसतोय आपल्या परकीय चलनाला. म्हणून पंतप्रधानांनी आवाहन केलं की 10% जरी आपण वापरायचं कमी केलं तर आपलं आरोग्य आणि परकीय

0: संचलन या दोघांना आपण सांभाळू शकतो, म्हणजे दोघांवरती सकारात्मक परिणाम होईल. म्हणून खाद्यतेल असू द्या किंवा मग जे काही वस्तू आपण इम्पोर्ट करतोय म्हणजे स्वदेशी, म्हणजे आपल्या घरात जर आपण दिवसभरात आपण एका दिवसात काय काय वस्तू वापरतो त्यांची जर आपण यादी तयार केली आणि बघितलं तर त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या आयात केलेल्या आहेत. म्हणजे जवळपास $750 बिलियन ते $800 बिलियन वस्तू आपण दरवर्षी आयात करतो, त्यातल्या बऱ्याचशा अशा वस्तू आहेत की ज्या भारतात सहज बनतात किंवा बनू शकतात. म्हणून स्वदेशी आत्मनिर्भर भारत ज्याला जे आपण म्हणतोय, जेवढं आपण याच्यावरती ध्यान केंद्रित करू, याच्यावरती रिसर्च अँड इनोव्हेशन करू, नवीन नवीन उत्पादनं भारतात तयार करू, भारत सक्षम होईल, बेरोजगारी कमी होईल आणि परकीय चलनावरचा जो काही आपल्याला फटका बसतो तो फटका कधीच बसणार नाही. आपण आर्थिकरित्या सर्व दृष्टीने मजबूत होऊ म्हणून स्वदेशीचा वापर करून म्हणजे भारतात तयार झालेल्या वस्तूंना प्राधान्य देऊन त्याच आपण विकत घेतल्या पाहिजे. आणि ज्या वस्तू तयार होत नाही त्या वस्तू तयार करण्यासाठी उद्योजकांना कसं प्रोत्साहित करायचं, आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आपले जे काही विद्यार्थी शिकतायत त्यांना कसं प्रोत्साहित करायचं, रिसर्च अँड इनोव्हेशन करून वेगवेगळे स्टार्टअप सुरू करून त्यांना जे लागणारं फंडिंग आहे, त्यांना जे लागणारे टेक्नॉलॉजी आहे त्याची मदत देऊन त्यांना कसं पुढे विकसित करता येईल, जेणेकरून प्रत्येक वस्तू भारतात तयार होईल आणि भारतात तयार झालेली वस्तू भारतीयांनी खरेदी केली तर आपल्याला जे काय आज आपण बघतोय की जे काही सुपर पॉवर्स आहेत किंवा जी ताकद आपण म्हणतो की जी आर्थिक वैश्विक ताकद आहे ते आपल्याला कसं दाबण्याचा प्रयत्न करतायत ते दाबण्याचा प्रयत्न होणार नाही. आणि भारतामध्ये टॅलेंट आहे आपण वेळोवेळी दाखवलेलं आहे, ते थोरियम पासून वीज निर्मितीचा असू की आपण मंगलयानाला स्वतःच्या टेक्नॉलॉजीवरती विकसित करून त्याला पाठवणं असू, आपल्यामध्ये ती ताकद आहे. फक्त आपल्या समाजाने आपल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीने ते लक्षात घेतलं पाहिजे की मी जे काही करतोय त्याच्यामध्ये राष्ट्र प्रथम ही भावना असायला पाहिजे. माझं राष्ट्र टिकलं, माझं राष्ट्र विकसित झालं, माझं राष्ट्र जसं पुढे जाईल तसं माझ्या पुढच्या पिढीला सर्व गोष्टी सोप्या जातील.
1: सर बरोबर, म्हणजे प्रत्येकाचा सहभाग यात गरजेचा आहे आणि पंतप्रधानांनी कुठल्याही संकटावरती मात करताना त्यात लोकसहभाग असायला हवा यावर कायम भर दिलेला आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता आणि अशा वेळी देशाच्या नागरिकांची काय जबाबदारी आहे?
0: आपण नेहमी सिंगापूर, जपान यांचं उदाहरण देत असतो की तिथली लोक बघा किती छान देशाला ठेवतात, व्यवस्थित ठेवतात, किती काळजी घेतात, म्हणजे सरकारी संपत्ती असू द्या, प्रायव्हेट प्रॉपर्टी असू द्या, किती काळजी घेतात. मग तेच आपल्यालाही लागू, फक्त सरकार काम करून होत नाही, जोपर्यंत समाज सहभागी होत नाही, समाजाचं पार्टिसिपेशन होत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये, तोपर्यंत तो देश विकसित होत नाही. हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. राजकारण वेगळ्या ठिकाणी ठेवायला पाहिजे, राजकारणी काही गोष्टी करतील त्या गोष्टी वेगळ्या असतात, पण समाज म्हणून देशाकडे राष्ट्र प्रथम या भावनेने जेव्हा आपण बघतो आणि कार्य करतो तर आपण बघितलं पाहिजे की आपली स्वार्थी प्रवृत्ती आपण बाजूला ठेवून समाज आणि देशाच्या हितासाठी त्या त्या वेळेला जे जे आवश्यक आहे, जे जी पावलं उचलली गेली पाहिजे ती पावलं आपण नक्कीच उचलली पाहिजे. आपण कुठल्या राजकीय पक्षाशी निगडीत असू, कुठल्या संघटनेशी निगडीत असू, ते बाजूला ठेवलं पाहिजे. फक्त राष्ट्र प्रथम, तर राष्ट्र टिकलं, राष्ट्राची प्रगती झाली तर आपण आहोत, नाहीतर आपण कुठे असणार आहोत. म्हणून राष्ट्र प्रथम या भावनेने समाजाने पार्टिसिपेट करणं आवश्यक आहे, कारण सर्व सरकार करू शकत नाही आणि आपला तर 140 करोड लोकांचा देश आहे, एवढा मोठा देश. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी आताच त्यांच्या भाषणात सांगितलं की सिंगापूर एवढा छोटा देश असून जे काही जागतिक वातावरण निर्माण झालं, युद्ध परिस्थिती निर्माण झाली, त्याच्यामुळे त्यांच्यावरती किती वाईट परिणाम होणार आहे, किती पुढे पण दिसून येणार आहेत. तर 140 करोडच्या देशामध्ये किती वाईट परिणाम होऊ शकतात जर आपण समाज म्हणून सरकारला साथ देऊन या परिस्थितीवरती नियंत्रण नाही ठेवलं तर. म्हणून संयम खूप महत्वाचा आहे. म्हणून संयमासाठी पंतप्रधानांनी जे आवाहन केलंय ते आपण आपली काय विचारधारा आहे, आपण कुठल्या पक्षाचे आहोत, कुठल्या संस्थेशी संघटनेशी जोडले आहोत, ते बाजूला ठेवून फक्त माझा देश माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि त्यासाठी आता मला हा त्याग करणं आवश्यक आहे. भले 1 वर्षाचा त्याग असू दे, तो त्याग मला करावा लागेल, कारण आता काही लोक म्हणतील पण अरे स्टेट आर्मीचा प्रॉब्लेम तो जर 1 आठवड्यात सॉल्व्ह झाला तर मग काय प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम जरी 1 आठवड्यात सॉल्व्ह झाला तरी त्याचे जे काही आफ्टर इफेक्ट्स आहेत, बॅड इफेक्ट्स आहेत, कमीत कमी 6 महिने ते 1 वर्ष राहणार. त्यामुळे पंतप्रधानांनी 1 वर्षाचं आवाहन केलंय. तर या मागचा दृष्टिकोन आपण सर्व भारतीयांनी समजून घ्यावा आणि हा दृष्टिकोन समजून त्यांनी जे जे काही मुद्दे मांडले त्याच्यावरती जेवढं काही शक्य होईल तेवढं आपण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया, तरच हा बदला दिसून येईल आणि जगात आपण जे काही आपल्याला एक उच्च स्थान आपल्याला मिळवायचं ते मिळवायला आपल्याला सोपं जाईल.
1: अगदी बरोबर बोललात सर. आणि पंतप्रधानांनी केवळ 1 वर्षासाठी करायला सांगितलेल्या या संकल्पांमागचा देशाच्या दीर्घकालीन आर्थिक हिताचा विचार तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलात, त्यासाठी आपला वेळही दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.

श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव आणि त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही बोलत आहोत 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. सायंकाळच्या 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर. शेतकरी बंधूंना नमस्कार. मंडळी, आज आहे बुधवार. भारतीय सौर दिनांक 23 वैशाख शके 1948 दिनांक 13 मे 2026. कार्यक्रमात सुरुवातीला आजचा सुविचार. पाणी म्हणजे पृथ्वीचे स्पंदन, जीवसृष्टीचे आहे जीवन. कार्यक्रमात आता यानंतर तज्ञ मार्गदर्शन अंतर्गत जिल्हा परिषद कार्यालय सातारा येथील कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे यांची जिल्ह्यातील खत नियोजन आणि वितरण याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, हंगाम सुरू झाला की आपली गडबड असते ती पिकांची निवड करण्याची, वाणाची निवड करण्याची, बीज प्रक्रिया करण्याची, त्याचबरोबर पूर्व मशागत करणं गरजेचं असतं, उगवण क्षमता चाचणी पाहणं गरजेचं असतं. सगळ्यात महत्वाचं आपलं शेत कसं आहे, आपलं रान कसं आहे, त्या पद्धतीनं खतं कशी दिली पाहिजेत, त्याचं आपण माती परीक्षण केलंय का, या सर्व गोष्टींची आपली लगबग सुरू असते. आपण आपल्या पिकाला जी खतं देतो ती खतं योग्य पद्धतीनं आपल्या पिकाला पोहोचणं अतिशय महत्वाचं असतं. जितकं ती खतं आपल्या पिकांना पोहोचणं गरजेचं असतं, त्याच पद्धतीनं आपण जी खतं वापरतो ती खतं नेमकी आपल्याकडे उपलब्ध कशी होतात, त्याचं वितरण कसं होतं. समजा काही खतांमध्ये आपल्याला भेसळ आढळली तर त्याचं नियंत्रण किंवा त्याची तक्रार कुठं केली पाहिजे, खरेदी करताना काय काय काळजी घेतली पाहिजे, संतुलित खतं मात्रा देणं का गरजेचं आहे, आपल्या जिल्ह्यातली सध्याची खतांची परिस्थिती काय आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. आणि आपण जर शेतकरी म्हणून हे काम करतोय तर आपण जी खतं वापरतो ती खतं नेमकी काय आहेत, त्यांची गरज किती आहे आणि आपण गरजेशिवाय जास्त वापरतोय का, याचा अभ्यास असणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. आपण दरवेळेस मुलाखतीमध्ये हंगाम निहाय विषय निवडत असतोच, पण जी खतं वापरतोय ती खतं नेमकी येतात कुठून, त्याचं वितरण कसं केलं जातं, त्याची उपलब्धता आपल्यापर्यंत कशी पोहोचते, याची सुद्धा आपल्याला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. आणि या विषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत जिल्हा परिषद सातारा येथील कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे सर. ननावरे सर, सगळ्यात पहिल्यांदा स्वागत, नमस्कार.
2: नमस्कार
1: ननावरे सर. आपण दर हंगामाच्या वेळेस आपल्या शेतकरी बंधूंना प्रत्येक विषयानुसार सांगत असतो की पिकांची निवड कशी करायची, हंगामाची पूर्वतयारी कशी करायची, त्याच्यामध्ये सुरुवातीची खतं कशी द्यायची, नंतरचे शिफारशीत मात्रा कशा क्रमाक्रमानं द्यायच्या, टप्प्याटप्प्यानं द्यायच्या, ह्या सर्व गोष्टी आपल्या शेतकरी बंधूंना बऱ्यापैकी माहीत आहेत. पण ही जी खतं आपण वापरतो ती खतं नेमकी येतात कुठून, त्याचं वितरण कसं होतं, त्याच्यावर नियंत्रण कसं राखलं जातं, हे मात्र अजूनही बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहीत नाहीये. आता सध्याची परिस्थिती पाहता बरेचसे गैरसमज पण आहेत की खतं मात्रा पुरतील की नाही, खतांची उपलब्धता आहे की नाही, असे बरेचसे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आता सध्याची जिल्ह्याची खतांची स्थिती काय आहे, काय सांगाल याविषयी?
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण म्हणजे पाहिलंच, आज जिल्ह्यामध्ये साधारण जवळपास 46,000 मेट्रिक टन सगळे खतं उपलब्ध आहेत. यामध्ये साधारण युरिया 6,000 मेट्रिक टन आहे, DAP 4,000 मेट्रिक टन आहे, म्युरेट ऑफ पोटॅश घेतलं तर आपण 2600 मेट्रिक टनापर्यंत आहे, आणि सर्व संयुक्त खतं जे असतील तर ते 24,000 मेट्रिक टनापर्यंत आहे. असा एकूण आपण 46,000 मेट्रिक टन आज हा आपल्या बाजारात उपलब्ध आहे. असं काही की नाहीये की बाबा युद्धजन्य परिस्थिती आहे किंवा काय, कारण का आज चालू वर्षीच्या आपल्याला जे अलोकेशन झालंय त्याच्या जवळपास 80% जो खताचा पुरवठा आहे तो चालू आहे आणि होत आहे. या महिन्याचा जो अलोकेशन होता तर तो सुद्धा आपल्याला 80% प्राप्त झालेला आहे. म्हणजे अशी पॅनिक सिच्युएशन अशी काही नाहीये की बाबा खतं मिळणार नाहीत किंवा काय नाही, असं शक्यता कमी आहे. शेतकऱ्यांनाही मी आवाहन करेल की बाबा पॅनिक सिच्युएशन करून

0: जास्तीची खत आपल्याला खरेदी करावी आताच असं काही वातावरण नाहीये.
1: पूर्ण साठा तयार करून ठेवण्याची गरज नाहीये,
0: कारण का पूर्ण आपल्याला जो खरीप हंगाम आहे तो 4 महिन्याचा ऑक्टोबर पर्यंत त्याचं आपलं नियोजन झालेलं आहे आणि खतही कायमस्वरूपी आणि कंटिन्युअसली येत आहेत. यामध्ये कुणीही शंका बाळगू नये की बाबा आम्हाला खरीप ऐन हंगामात खतं मिळणार नाहीत असं कुणी वाटून घेऊ नये.
1: अच्छा, म्हणजे आपली आत्ताच खरीपासाठी जी खतांची मात्रा आपल्याकडे जी उपलब्ध खतांचा साठा आहे तो आपल्या खरीपासाठी पुरेल
0: असा
1: आहे, त्यामुळे शेतकरी बंधून तशी काळजी करण्याची काही
0: गरज
1: नाही. ही खतांची मागणी कशी केली जाते?
0: आता प्रामुख्यानं पाहिलं तर आपला जो ह्याच्यात दोन महत्वाचे मुद्दे आहेत, म्हणजे जे आपल्या जिल्ह्याचं जिल्हानिहाय आपण हे मागणी करत असतो, म्हणजे तत्पूर्वी आपण तालुका आणि तालुक्यावरून जिल्हा असं त्याचं आपण नियोजन करत असतो. तर यामध्ये प्रामुख्यानं दोन गोष्टी पाहिल्या जातात, त्या तालुक्यातील आणि इतर ह्याच्यातील तिथली जे पिकाची पद्धती आहे आणि त्याचा जो एरिया आहे म्हणजे किती लागवड केली जाते, या दोन गोष्टींवरती त्याचा प्रामुख्यानं महत्वाचा आहे की त्याच्यावरून खत मागणी आपण तयार केली जाते. म्हणजे साधारण जर पाहिलं आपण तर आपल्या जिल्ह्यात साधारण 4 लाख हेक्टर क्षेत्रावरती आपली विविध पिकांची पेरणी केली जाते.
1: बरोबर.
0: आता हे पिकांची पेरणी करत असताना शेतकरी त्यांना खत देत असतो, पण हे जर ज्यावेळेस खताचं प्रमाण कसं ठरलं जातं, तर आता जे कृषी विद्यापीठ आहेत त्यांना तर प्रत्येक पिकासाठी ठराविक असं पिकांना लागणारी खताची मात्रा हे निश्चित केलेली आहे, म्हणजे आपण म्हणतो शिफारशीत खत मात्रा.
1: बरोबर.
0: हे शिफारशीत खत मात्रा आणि असणार क्षेत्र या दोन्हीचा गणिती ताळा करून आपण याच्यातून आपण ते खत मागणी आपण जनरेट करत असतो.
1: अच्छा, आणि मग त्याची उपलब्धता कशी होते?
0: आता ही उपलब्धता कसं होतं, साधारण आपण ही खत मागणी साधारण फेब्रुवारी पासून जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये आपण पूर्वतयारी करत असताना तयार करतो. ही आपल्याला जे लागणारी जी खताची क्वांटिटी आहे ते आपण राज्यस्तरावरती जे आपलं कमिशनर ऑफिस आहे माननीय संचालक निविष्ठा गुणनियंत्रणांना आपण ते कळवतो.
1: बर.
0: मग त्याच्यानुसार ते राज्याची एकत्रित होऊन मग ते सेंट्रल गव्हर्नमेंटला जाते. सेंट्रल गव्हर्नमेंटवरून जिल्ह्या राज्यासाठीचं अलॉटमेंट होतं.
1: बर.
0: त्याच्यानुसार परत मग राज्य शासन आपल्याला जिल्हानिहाय आणि महिनानिहाय, म्हणजे आता समजा खरीपाचे आपले एप्रिलपासून ते ऑक्टोबर पर्यंत हा फेज ह्या महिन्यांचा कालावधी धरला जातो.
1: बरं.
0: या महिन्यानुसार महिनानिहाय ते डिस्ट्रीब्यूट करून दिलं जातं.
1: अच्छा, पण आता ही मागणी केलेली किंवा उपलब्ध केलेली खतं ही शेतकऱ्यांपर्यंत योग्य पद्धतीनं पोहोचणं गरजेचं आहे. मग ती शेतकऱ्यांपर्यंत येतात कशी?
0: आता ज्यावेळेस नियोजन केलं जातं मग ज्या महिनानिहाय प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला 2 तारखेला महिन्याभरात किती खतं आपल्या जिल्ह्यात येणार आहेत याचं नियोजन केलेलं असतं. मग त्या नियोजनानुसार कंपन्या असतात, वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत साधा म्हणजे आपल्या आरसीएफ असेल किंवा इतर ज्या खत तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना ते क्वांटिटी त्याची वाटून दिलेली असते. मग ते वाटून दिल्यानंतर ते रेल्वेच्या मालगाडीमधून, आता आपल्या इथं कराड आणि सातारा या ठिकाणी आपल्याला 2 रेक पॉईंट आहेत, या 2 रेक पॉईंटवरती ते प्राप्त होतं. प्राप्त झाल्यानंतर त्याचं प्राप्त होण्यापूर्वीच आपण काय करत असतो, तालुकानिहाय जो आपला मागणीचा गरज आहे तालुक्यांची त्याप्रमाणे तो समप्रमाणात आपण तो वितरित होईल असा प्लॅन केलेला असतो. आणि मग त्या दृष्टीनं मग त्या जे पहिल्यांदा होलसेलर आपले ग्राहक विक्रेते असतात आणि त्याच्यानंतर किरकोळ विक्रेते असतात यांना ते पोहोचवलं जातं. या पद्धतीनं पोहोचल्यानंतर मग ते ज्यावेळेस शेतकरी घेतो तर त्यावेळेस तो अनुदानित खताचा जो वितरण आहे तो शेतकऱ्यांना ई पॉस मशीन म्हणजे IFMS पोर्टल आपण शासनानं डेव्हलप केलेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, त्याच्या थ्रू आपण जसं रेशनिंगला आता आपण ई पॉस किंवा थंब घेतो त्या पद्धतीनं मग ते शेतकऱ्यांना वितरित केलं जातं.
1: पण आता ही खतं आहेत, ही खतं आपण शेतीला देणार आहे, पिकांसाठी शेतकरी वापरणार आहे, म्हणजे ती खतं योग्य आहेत का, ती भेसळयुक्त नाहीत ना, ही सुद्धा बाजू अतिशय महत्वाची आहे. मग त्यासाठी कसं काम केलं जातं?
0: आता यासाठी काय करलं जातं, आता आपल्याकडे एक जिल्हास्तरावरती आपल्याकडे एक निविष्ठा खत नियंत्रण समिती अस्तित्वात आहे, याचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी, सह अध्यक्ष आपल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि कृषी विकास अधिकारी हे सदस्य आहेत. मग यांच्या मार्फत त्याचं मॉनिटरिंग केलं जातं आणि हे मॉनिटरिंग करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी अधिकारी आणि पंचायत समितीमधील कृषी अधिकारी हे खाली निरीक्षक म्हणून नेमणूक केलेली आहे.
1: अच्छा.
0: ह्या निरीक्षकांकडून त्या विक्रेत्यांच्याकडे पोहोचवणारा जो माल आहे किंवा जे खतं आहेत तर त्याचं मॉनिटरिंग केलं जातं आणि त्याचे नमुने घेतले जातात रॅन्डमली. म्हणजे समजा एखाद्या XYZ कंपनीचे खतं पोहोचल्यानंतर त्या दुकानात किंवा संशयास्पद असे काय जर वाटले

0: त्याचे नमुने घेऊन ते आपल्या कोल्हापूर असेल, असा पुणे असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या खत तपासणी प्रयोगशाळा आहेत, तिथं ते कोडिंग करून आपण पाठवलं जातं.
1: बर
0: ते पाठवल्यानंतर मग तिथं तपासणी होऊन त्याचं विश्लेषण होऊन कोणता घटक कमी आहे किंवा बरोबर आहे का, ह्याचं आपल्याला रिपोर्ट मिळाल्यानंतर तो हे केला जातो. जर एखाद्या खताचा समजा रिपोर्ट कमी आला, म्हणजे समजा आहे जे माझा 46% आपलं नत्र असतं
1: बरोबर.
0: युरियामध्ये, पण समजा आपण तपासणी केली आणि त्याच्यामध्ये जर कमी आलं, तर अशा वेळेस आपण ते जे खत आहे ते विक्री बंद आदेश त्याला आपण पारित करतो आणि ते विक्री बंद करतो.

0: पुढची जबाबदारी ही शेतकऱ्यांची येते. खतांच्या मात्रा संतुलित राखणं सुद्धा खूप गरजेचं आहे. म्हणजे जी खतं आपण खरेदी करतोय ती बेसुमार वापरली की त्याचा अर्थात दुष्परिणाम होणारच आहे. मग संतुलित खतं मात्रा वापरणं किती गरजेचं आहे आणि जर नाही वापरलं तर त्यातले धोके काय काय जाणवू शकतात.
1: आता आपण पाहिलं जुनी एक म्हणच आहे अति तेथे माती. अशा पद्धतीने जर आपण आता जवळपास आपल्याकडे 1966 साली हरित क्रांती आली त्यापासून आपण रासायनिक खतांचा वापर जास्त केला त्यापासून उत्पन्न वाढत गेलं. पण आता आपण ज्यावेळेस वापर करतोय म्हणजे साधारण एखाद्या पिकाचा शिफारशीत डोस जर विद्यापीठानं शिफारशीत करून ठेवला समजा आता भात असेल किंवा ऊस असेल तर ऊसाला वर्षाकाठी 400 किलो नत्र 170 किलो स्फुरद आणि पालाश एवढं दिलं पाहिजे. पण काही ठिकाणी असं होतंय की ते त्याच्यापेक्षा जास्त वापर केला जातो. अशा वेळेस काय होते मग जमिनीचा पोत खराब होतो त्याचप्रमाणे पिकाची उत्पादकता कमी होते. आणि अजूनही आता याच्यामध्ये आपण अजूनही खोलात जाऊन जर पाहिलं तर आपण जे अतिवापर करतो युरियाचा असेल किंवा इतर खतांचा वापर जर असेल तर ते पाण्यात विरघळून त्यातले जे घटक आहेत नायट्रेट्स असेल नायट्रोजन असेल तर हे घटक पाण्यात विरघळून ते आपल्या विहिरीतचं पाणी किंवा इतर ठिकाणी जे पाणी मिळतं तर या सुद्धामध्ये ते आढळून यायला लागलेले आहेत. आणि अशा पद्धतीचं पाणी जर आपण पिलं किंवा पिण्यात आलं जनावरांच्या असेल किंवा मनुष्याच्या असेल तर वेगवेगळे आजार आपल्याला होऊ शकतात.
0: खरं आणि मला वाटतं क्षारांचं प्रमाण जास्त वाढलं की अर्थात जसं जमीन आपल्याला जसे परिणाम जाणवतात तसे जमिनीला पिकांना आणि इतर जनावरांना सुद्धा दाखवायची शक्यता जास्त.
1: जमीन चिबड होणं किंवा पाण्याचा निचरा न होणं कमी प्रमाणात उत्पन्न मिळणं हे एक त्याचे एक कारणच आहेत.
0: बरं, ही खतं जी आहेत ती खतं वापरताना किंवा खरेदी करताना सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आता पाहिलं तर बऱ्याचदा वर्तमानपत्रांमध्ये लिंकिंग हा सुद्धा विषय फार मोठ्या स्वरूपात यायला लागलाय. म्हणजे खतं खरेदी करताना शेतकऱ्यांनी बरीचशी काळजी घेणं म्हणजे जसं आपण शिफारशीत मात्रायुक्त खतं आहेत का म्हणजे नत्र स्फुरद पालाश किती आहे हे पाहणं जितकं गरजेचं आहे तितक्या बाकीच्या गोष्टी पण लक्षात घेणं गरजेचं आहे. काय सांगाल याविषयी?
1: याविषयी म्हणजे आता तुम्ही पहिल्यांदा बोललं की महत्वाचं तुम्ही माती परीक्षण केलंच पाहिजे.
0: खरं
1: माती परीक्षण नंतर तुम्ही ज्या काय येतील त्या शिफारशीत केल्या पाहिजेत. पण ज्यावेळेस आपण खत खरेदी करतो पण मला काही लोकांची धारणा आहे की मी 4 गोण्या टाकल्यानंतर माझं एवढं उत्पन्न मिळेल, 5 गोण्या टाकल्यावर जास्त टाकले म्हणून मी पण त्याच्यापेक्षा जास्त टाकतो, ही धारणा एकदम चुकीची आहे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे तर तुम्ही शिफारशीत खत मात्रा बघा, तुमची माती परीक्षणाचा अहवाल बघा, त्यानुसार खत आपला जो डोस आहे किंवा जो आपण पिकाला देणार आहे तर त्याचं हे केलं पाहिजे. पण अजून एक हे करत असताना खत जसं तुम्ही म्हटलात की ज्यावेळेस आपण दुकानात खत खरेदी करायला जातो तर त्यावेळेस काय काळजी केली पाहिजे. आता आपण खत घ्यायला घेतो वितरक असेल किंवा दुकानदार असेल तो दिल ते आपण खत गाडीत टाकतो आणि घेऊन येतो. पण ह्यावेळेस काय बघितलं पाहिजे त्याच्यात, बाबा मी मागितलेली खतं नत्र स्फुरद पालाश आहे का त्याच्यात का फक्त एकाच पद्धतीची खतं मला वापरायला दिलेली आहेत किंवा ती जी खतं जी दिली आहेत ती खरंच माझ्या शेताला किंवा पिकाला उपयोगी
0: पडणार आहेत का.
1: हा मग याच्यात महत्वाचं काय बघितलं पाहिजे की बाबा बॅच नंबर असेल त्याचा, त्याच्यानंतर त्याची किंमत महत्वाची म्हणजे किंमत जी छापली आहे त्याच पद्धतीनं माझी मला मिळालंय का हे पण बघितलं पाहिजे. आणि सगळी खतं घेतल्यानंतर पक्की पावती मागणं हे गरजेचं आहे. जर पक्की पावती असेल तर तुम्हाला ते खत म्हणजे बेसळयुक्त नसेल किंवा याची जरा शाश्वती आपल्याही मनाला जमेल. कारण का ज्यावेळेस बेसळयुक्त खतं येतात त्या दुकानदाराला पावती किंवा तो देत नाही. अशा पद्धतीने आपण करू शकतो. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की शेतकऱ्यांना एक आग्रह धरला पाहिजे, म्हणजे आव्हान आहे शेतकऱ्यांना की ज्यावेळेस आपण अनुदानित खतं घेतो ह्याला पॉस मशीन आपण कंपल्सरी केली किंवा आधार ऑथेंटिकेशन आपण त्याला कंपल्सरी केलेलं आहे. ज्यावेळेस अनुदानित खतं घेतोय तर आपण आधार ऑथेंटिकेशन करूनच आपण खतं घ्यावीत. म्हणजे त्यापासून बेसळीपासूनही आपण त्याच्यात किंवा बोगस खतापासूनही आपण त्याच्यापासून दूर राहू शकता.
0: अगदी खरंय. म्हणजे जे नियम आहेत त्या नियमांमध्ये राहून शेतकऱ्यांनी बऱ्याचशा गोष्टी करणं अतिशय गरजेचं आहे. पण ह्या दरम्यान काही तक्रारी असतील शेतकरी बंधूंच्या खतांच्या बाबतीतल्या तर त्यांनी कुठं तक्रार नोंदवणं अपेक्षित असतं?
1: साधारण कसं होतं तक्रारी याच्या बाबतीत दोन, चढ्या भावानं विक्री करणे म्हणजे आहे त्या किमतीपेक्षा जास्त देणे किंवा एखाद्या खताबरोबर इतर खतं तुम्ही कंपल्शन करणे म्हणजे थोडक्यात लिंकिंग करणे ह्याबद्दल एक बोललात तुम्ही. तर ह्या जर अशा जर गोष्टी जर आढळून आल्या तर त्यांना आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समिती कृषी अधिकारी यांना संपर्क करावा. आणि त्यानंतर आपण यासाठी जिल्ह्यामध्ये आपण एक भरारी पथक नेमलेलं आहे. या भरारी पथकामार्फत सुद्धा आपण या तक्रारींचं निवारण करत असतो आणि कृषी अधिकाऱ्यांमार्फत पण. मग या पद्धतीनं आपण तक्रारी नोंदवू शकता आणि तक्रारी नोंदवल्यानंतर त्याच्यावरती कारवाई केली जाते.
0: याच्यासाठी काही कायद्याचं नियंत्रण आहे?
1: हा, यासाठी आता आपल्याला खताला जो आहे तो खताला 1985 चा खत नियंत्रण आदेश आहे. आणि तसेच

0: खतं ही अत्यावश्यक 1955 जो अत्यावश्यक वस्तू सेवाचा नियम आहे त्याच्यामध्ये तो येतो. या पद्धतीनं आपण त्याच्यातले वेगवेगळे जे क्लॉज आहेत त्याप्रमाणे आपण त्याच्यावर कारवाई करत असतो. आता मागच्या वर्षी आपण जर पाहिलं म्हणजे साधारण या अशा लिंकिंग असेल किंवा इतर काही गोष्टींमध्ये ज्या त्रुट्या आढळल्या अशा दुकानांच्या आपण असे 258 परवाने त्यांचे कायमस्वरूपी रद्द केलेले आहेत आणि जवळपास 28 परवाने निलंबित केले आहेत काही दिवसांसाठी सस्पेंड केलेले आहेत. आणि तसेच काही ठिकाणी आपल्याला बेसळयुक्त खतं हे मिळालं अशा ठिकाणी सुद्धा आपण जवळपास 10 पोलीस केसेस याच्यामध्ये केलेल्या आहेत. अशा पद्धतीनं आपण खतांचं पूर्ण नियंत्रण करत असतो. याशिवाय शेतकऱ्यांना एक अजून एक अडचण बसते, ज्यावेळेस ते शेतकरी खत घ्यायला जातात त्यावेळेस दुकानदाराकडून बाबा खत उपलब्ध नाही किंवा माझ्याकडे नाहीये संपलंय अशा पद्धतीची उत्तरे मिळाली जातात. अशा वेळेस काय करावं शेतकऱ्यांना की बाबा शेतकऱ्यांना माहिती मिळेल, तर आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण एक ब्लॉग म्हणजे खत उपलब्धतेचा एक ब्लॉग आपण तयार डेव्हलप केलेला आहे. या ब्लॉगमध्ये आपण शेतकऱ्यांना रोजचा आज त्या वितरकानी आहे तालुकानी आहे किती गोण्या त्याच्याकडे शिल्लक आहेत याचा सुद्धा आपण माहिती आपण शेतकऱ्यांना त्या ब्लॉगच्या द्वारे आपण रोज देत असतो. म्हणजे आजही तुम्ही पाहिलं तर त्यांच्या क्षेत्रातल्या वितरकाकडे किंवा दुकानदाराकडे आज किती युरिया आहे, किती डीएपी आहे, किती इतर खतं आहेत हे सुद्धा आपल्याला त्याच्यावर पाहता येतं.
1: अच्छा, म्हणजे इतकं आपण पारदर्शकता ठेवली आहे.
0: हा, त्या पद्धतीनं मग ते पाहून शेतकरी त्यांना जाब विचारू शकतो आणि जरी खतं उपलब्ध असून जर शेतकऱ्यांना दिली जात नाहीत अशा वेळेसही शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा.
1: नक्की सर, आता आपण हे जे सगळं करतोय ते आपल्या शेतकऱ्यांसाठी करतोय, त्यांना मागणी जसं आहे तसा आपला पुरवठा होणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणजे शेतकऱ्याची कुठं अडचण यायला नको, आपल्या बाजूनं कुठलीही त्रुटी राहायला नको यासाठी आपण खूप प्रयत्न करतोय. पण बऱ्याच वेळा असं होतं अचानक खतांची मागणी वाढते आणि आपल्याकडे तेवढा खतांचा पुरवठा आहे का याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता असते. मग त्या दरम्यान आपण काय करतो?
0: आता आपण काय करतो यामध्ये, ज्यावेळेस काय होतं साधारण आपला बऱ्यापैकी जी क्षेत्र आहे तो पावसावरती अवलंबून आहे आणि जसा पाऊस पडेल त्यानुसार पेरण्या होतात.
1: बरोबर.
0: आता साधारण मागील काही वर्षांचा अंदाज जर घेतला आपण तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑगस्टच्या पहिल्या 15 तारखेपर्यंत खताची मागणी जरा जास्त असते.
1: बरोबर.
0: अशा वेळेस जास्त खताची गरज कोणती असते? युरिया आणि डीएपी.
1: बरोबर.
0: ह्या खतांची मागणी एकदम पीक होते. अशा वेळेस आपण काय करतो की आपल्याला हे माहित आहे की बाबा या दिवसात वाढण्याची शक्यता आहे, याच्यासाठी आपण एक संरक्षित साठा म्हणजे बफर स्टॉक आपण एक करून ठेवलेला असतो. आता साधारण या वर्षी आपण जवळपास 3700 मेट्रिक टन युरिया आणि जवळपास 450 मेट्रिक टन डीएपी याचा आपण संरक्षित साठा करतो. ह्या संरक्षित साठा म्हणजे कसा, तो आता एप्रिल मे मध्ये आपण तो करून ठेवतो आणि तो विक्री करत नाही. म्हणजे त्या जो साठा आपण करून ठेवलेला असतो आपल्या जे तालुक्यातले वेगवेगळे ठिकाण आहेत, साधारण आता या वर्षी आपण जवळपास 130 ते 140 ठिकाणी आपण असा साठा करतो आहे, अजून नियोजनात आहे, तर तो साठा आपण जे पीक पिरियड येतो अचानक ज्यावेळेस मागणी वाढते तर त्यावेळेस आपण तो उपलब्ध करून दिला जातो शेतकऱ्यांना.
1: मला अजून एक असं तुम्हाला विचारायचं आहे की ही खतं आहेत ती योग्य पद्धतीनं जाणं गरजेचं आहे. जसं तुम्ही आता म्हणालात की अचानक मागणी वाढते आणि खतांचा साठा आपल्याला तेवढा करून ठेवण्याची गरज भासते, मुळात पिकाला गरज आहे तेव्हाच खतं देणं गरजेचं आहे. म्हणजे शिफारशीत खतं मात्र पोहोचणं गरजेचं आहे. म्हणजे जर शेतकऱ्यांनी पण शेतकऱ्याची बाजू सांभाळली तर आपल्याला सुद्धा त्याचा ताण जाणवणार नाही. मग त्याविषयी काय सांगाल?
0: आता याविषयी कसं, आता शेतकऱ्यांची धारणा अशी असते की बाबा आपल्याला त्यावेळेत खत दिलं पाहिजे, पण ज्यावेळेस आपण पेरणी करतो आता साधारण काही शेतकरी असं करतात की पेरणीच्या वेळेस कोणतंही खत देत नाहीत. म्हणजे जी आपली जी शिफारशीत मात्र आहे, समजा आता आपण एकराला 3 गोण्या द्यायच्यात एखाद्या पिकासाठी, तर त्या 3 गोण्यापैकी 1 गोणी किंवा 1.5 गोणी तुम्ही पेरणीच्या वेळेस दिली पाहिजे आणि ज्यावेळेस पीक जोमात असेल किंवा पीक मध्यावर्तात असेल तर त्यावेळेस ते राहिलेलं 100% मात्र तुम्ही दिली पाहिजे. म्हणजे ते काय होतं, पिकाला पण वेळेत मिळतं. म्हणजे आपण दिवसाची भूक असते आपली, तर आपण एका टायमिंगला जेवण ते ही होत नाही. तशा पद्धतीनं पिकाची सुद्धा भूक तुम्ही त्या पद्धतीनं पाहून तुमचं उत्पन्न वाढेल ह्या दृष्टीनं तुम्ही स्प्लिटमध्ये म्हणजे विभागून खतं तुम्ही दिली पाहिजेत. यामुळे ताण पण होणार नाही सुरुवातीपासून आणि शेवटलाही, आणि वेळेत आणि संतुलित खतं सगळ्यांना मिळून जातील.
1: बरोबर. आणि खतांच्या योग्य मात्रा पिकांपर्यंत पोहोचतील आणि मला वाटतंय उत्पादन वाढीसाठी ते फार महत्वाचं आहे की खतांच्या मात्रा योग्य पद्धतीनं पिकांना योग्य वाढीच्या अवस्थेत जाणं.
0: आणि काही पर्टिक्युलर खताचीच आपल्याला जास्त करून शेतकऱ्यांची मागणी
1: असते,
0: थोडक्यात युरिया असेल किंवा डीएपी असेल. म्हणजे शेतकऱ्यांचं कसं आहे, म्हणजे आता युरियाची मागणी का असते, म्हणजे एक थोडक्यात एक टेक्निकल बाब सांगतो याच्यातली. म्हणजे ज्यावेळेस आपण युरिया पिकांना जो देतो तो युरिया हार्डली 3 ते 4 दिवसांमध्ये तो पिकाला उपलब्ध होतो आणि त्यामुळे त्याचं इफेक्ट आपल्याला लगेच दृश्य इफेक्ट लगेच जाणवतो. पण जे इतर खत आहेत फॉस्फरस असेल किंवा पोटॅश असेल ही तर अतिमहत्वाची आहेत, पण याचं कसं होतं ते

0: उपलब्ध होताना साधारण ते 10 ते 12 दिवसापासून, आपण दिल्यानंतर 10 ते 12 दिवसापासून उपलब्ध व्हायला सुरुवात होते. आणि याचा जो इफेक्ट आहे म्हणजे फॉस्फरस आणि हे त्याची जाडी आणि फळांची साईज किंवा पिकाची साईज गुणवत्ता वाढायसाठी असते.
1: बरोबर.
0: आणि हे युरिया जो असतो तो आपला प्रकाश संश्लेषणाच्या ह्याच्यात जास्त असतो, त्यामुळे त्याच्यातली ग्रीनरी लगेच वाढते. म्हणजे शेतकऱ्यांची धारणा काय होते, मग फक्त युरिया वाढल्यावरच आपलं पीक चांगलं दिसतं,
1: पिकाला
0: काळोखी आली. हा एक ग्रह आहे, त्यामुळे फक्त मग त्या पर्टिक्युलर खताची मागणीच फक्त केली जाते.
1: म्हणजे थोडक्यात मुख्य अन्नद्रव्य तर दिलीच पाहिजेत, पण जी दुय्यम अन्नद्रव्य किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य
0: ते पण
1: सुद्धा देणं गरजेचं आहे.
0: आता साधारण जरी युरिया मिळाला नाही, आता युरियाचा आपण डीएपी नॅनो युरियामध्ये आपण कन्वर्जन केलेलं आहे, ते आपण फवारणीच्या माध्यमातून सुद्धा देऊ शकतो. आता साधारण 1/2 लिटरची बाटली 1 गोणीच्या पद्धतीने काम करत असते.
1: बरोबर.
0: तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही देऊ शकता. तसंच डीएपी असेल, डीएपी म्हणजे त्याच्यात जे नत्राचं प्रमाण आणि स्फुरदचं प्रमाण हे जास्त राहतं, नत्राचं 18% आणि स्फुरदचं 46%. तर ते इतर संयुक्त खतातून तुम्ही देऊन सुद्धा तो हे करू शकता. म्हणजे फक्त शेतकऱ्यांना आव्हान आहे की बाबा याच खतासाठी आग्रह धरू नये, इतर त्याला जो ऑप्शन्स आहेत ते वापरावेत त्यांना.
1: अगदी खरं, त्याच्यासाठी माती परीक्षण गरजेचं आहे. म्हणजे माती परीक्षण जर आपण आपल्या शेताचं केलं तर नेमकी आपल्याला गरज काय आहे आपल्या शेताला याचा अंदाज आपल्याला येईल. त्या पद्धतीनं आपण खतं वापरली तर आपला अनावश्यक खर्च हा वाचणार आहे. थोडक्यात आपण जी खतं मागवतोय किंवा जी उपलब्ध करून देतोय शेतकऱ्यांना, त्यांनी ती योग्य पद्धतीनं आपल्या पिकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे का? तर आपला एकच उद्देश आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, त्यांचा आर्थिक जो इन्कम सोर्स तो शेतीवर आहे, त्यामुळे त्याच्याकडे जास्त आपण भर देतोय की शेतकऱ्याला नुकसान होता कामा नये. आता हंगामाची तयारी सुरू झाली आपल्या शेतकरी बंधूंची, खरीपाची तयारी करण्याची लगबग चालू आहे, आणि या दरम्यान बरेचशी बियाणं खते खरेदी करण्याची सुद्धा गडबड चालू असते. मग या संदर्भात आपल्या शेतकरी बंधूंना काय आवाहन कराल?
0: आता खरीपाची तयारी तर शेतकऱ्यांना सुरू केली आहे, पूर्व मशागतीची कामं वगैरे पूर्ण झाली असतील. त्याचप्रमाणे आता खतं आणि बियाणं सुद्धा आपल्या ह्याच्यात उपलब्ध व्हायला लागला, सुरू केलेला आहे आपण. आता महत्वाचं म्हणजे पेरणी आहे. आता पेरणी ज्यावेळेस सुरुवात होते, आता मागच्या वर्षी आपण पाहिलं की पाऊस हा अचानक मे मध्ये झाला.
1: बरोबर.
0: परंतु मे मध्ये किंवा अवकाळी पाऊस जोपर्यंत आपल्याला पुरेशी ओल होत नाही तोपर्यंत आपण बियाणं पेरू नये. पुरेसे बियाणं जर ओल जर उपलब्ध झाली आणि येणाऱ्या पावसापासून किंवा उपलब्ध सिंचनामधून आपण ओल पुरेशी करून मगच पेरणी करावी. कारण का जमिनीची जर जे दाहकता असते म्हणजे किंवा उन्हाळ्यामुळं जर पाणी कमी पडलं तर ते बियाणं उगवण्याची शक्यता कमी असते. अशा वेळी दुबार पेरणीचं एखाद्या वेळेस करू शकतो. तर पुरेसा पाऊस आणि पुरेशी ओल निर्माण झाल्यानंतरच आपण पेरणी करावी असं मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो.
1: आणि खतांच्या बाबतीत काय सांगाल?
0: खतांच्या बाबतीतही मगाशी सांगितल्याप्रमाणे शिफारशीत खतांचीच हे करा. काही अनुदानित खतं किंवा जे म्हणजे काय आपण विभागून जे म्हणतो आपण 1, 2, 3 विभागात आपण खतं विभागून द्यावीत. काही विद्राव्य खतांचा सुद्धा आपण वापर करावा, ज्यावेळेस आपण फवारणीद्वारे किंवा ड्रोन फवारणीद्वारे आपण वापरू शकतो अशा पद्धतीनं संतुलित खताचा वापर करा. महत्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेस खतं वापरतो म्हणजे रासायनिक खतंच हे खतं असं म्हणायचं नाहीये. कारण का ज्यावेळेस तुम्ही बियाणं पेरता त्यावेळेस बायो फर्टिलायझर म्हणजे जैविक खतांचं तुम्ही
1: बीज प्रक्रिया
0: करा. किंवा आता अजूनही देंच्या ताग हिरवळची खतं वापरा तुम्ही. ऊस लागण करणार असेल तर त्या पट्ट्यामध्ये म्हणजे आंतरपीक म्हणून सोयाबीन असेल किंवा इतर तुमची आंतरपिकांचा वापर करून जे उसाला नंतर म्हणजे द्विदल वर्गीय आणि काय म्हणतो आपण डाळ वर्गीय पीक असतात तर ते सिम्बायोसिसली नत्र सुद्धा हवेतलं उपलब्ध करून देत असतात. अशा पद्धतीनं नियोजन करून आपला खरीप हंगाम आणि येणारा हंगाम आपण शेतकऱ्यांना सार पूर्ण यशस्वी करावा असं मी सर्व शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि यशस्वी करूया आपण हा, जरी काही पद्धतीनं तक्रारी असतील तरी तुम्ही 100% आमच्या निदर्शनास आणाव्यात, त्या पद्धतीनं संबंधितांवरती कारवाई करण्यात येईल. काही जर जिथं चुकीचं अडत असेल त्यांना कोणालाही आपण बेअर करणार नाही त्याच्यात असं ग्वाही देतो.
1: अगदी खरं सर, आणि मला वाटतंय आपण नेहमी शेतकऱ्यांसाठी काम करत असतो. शेतकऱ्यांना कमीत कमी नुकसान व्हावं शेतकऱ्यांचं, म्हणजे जास्तीत जास्त फायदा हवा या दृष्टीनं आपण प्रयत्न करत असतो. त्यामुळे खतांच्या बाबतीतल्या ज्या गोष्टी आहेत, खतं पुरवठा किंवा मागणीनुसार पुरवठा आपण शेतकरी बंधूंना तर करतोय, पण शेतकऱ्यांची ही जबाबदारी आहे की आपण जी खतं आपल्या घरी आणलेली आहे ती योग्य पद्धतीनं जात आहेत का, योग्य पद्धतीनं पिकाला पोहोचतायत का. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे माती परीक्षण करणं, कारण ही आपली शेती आहे ती शाश्वत करायची आहे आणि आपल्या पिढीपासून दुसऱ्या पिढीला द्यायची आहे. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे की खतांचं योग्य पद्धतीनं नियोजन करणं. ही माहिती आपल्या शेतकरी बंधूंना नक्की उपयोगाची ठरेल. तुम्ही ही जी माहिती दिली त्याबद्दल सातारा जिल्ह्यातील समस्त शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. आताच आपण

0: तज्ज्ञ मार्गदर्शन अंतर्गत जिल्ह्यातील खत नियोजन आणि वितरण याविषयी जिल्हा परिषद कार्यालय सातारा येथील कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता यानंतर शेतीविषयक माहिती सदर ऐकूया. कृषीवाणी शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. उष्णता ही वाढत चाललेली आहे, अर्थात उष्णतेची ही जी वाढ आहे ती आपल्या कुक्कुटपालनामधल्या पक्ष्यांना जाणवतीये ताणाच्या स्वरूपात. आणि जसं तुम्ही कालच्या भागामध्ये सांगितलं की शेड हे अतिशय महत्वाचं आहे पक्ष्यांचं, त्यातली संख्या जरी जास्त झाली तरी सुद्धा त्याचा परिणाम हा आपल्या पक्ष्यांवर अर्थात होणार आहे. आणि उन्हाळ्याची तीव्रता पाहता संख्या मेंटेन ठेवणं शेतकरी बंधूंनी अतिशय गरजेचं आहे. मग उष्णतेचा ताण आणि शेड व्यवस्थापन या दोन्हींविषयी या दोन्हीच्या संबंधाविषयी आजच्या भागामध्ये काय सांगाल?
2: पक्ष्यांच्या मध्ये जो उष्णतेचा निर्माण होणारा ताण जो आहे हा वातावरणामुळे होतोच. आणि जसं आपण आधी चर्चा केली की पक्षी जे आहेत हे नेहमीसाठी त्या शेडमध्ये असल्यामुळं आणि जास्त करून आपण बघतो की जे पोल्ट्रीचे शेड जे आहेत त्याच्यावरती पत्रा असतो, त्यामुळं उष्णता जी आहे ही शेडमध्ये तो पत्रा तापल्यामुळे जास्त प्रमाणात जात असते, त्यामुळं शेडचं व्यवस्थापन करणं हे तापमान व्यवस्थापनामध्ये खूप गरजेचं आहे. उष्णता कमी करण्यासाठी शेडचं जे व्यवस्थापन आहे हे महत्वाचं आहे. आपण आधीच्या भागामध्ये जसं बघितलं की उष्णता जी निर्माण होते तर त्याचा ताण पक्ष्यांच्यावरती जो होणार आहे तो जर आपल्याला कमी ठेवायचा असेल तर आपण बाकीची जी कारणं आहेत ती कारणं आपण कमी करू शकतो. उष्णता जी वातावरणामधली आहे ती आपण कमी करू शकत नाही, पण बाकीचं व्यवस्थापन जे आहे ते आपण जर योग्य केलं तर आपण उष्णतेमुळे होणारा ताण जो आहे तो कमी करू शकतो. आता पोल्ट्रीच्या शेडमध्ये हवा खेळती असणं हे जास्त गरजेचं आहे. जर हवा खेळती राहिलेली नसेल तर जसं आपण म्हटलं की पत्रा जर तापलेला असेल तर त्याच्यापासून येणारी आतमधली गरम हवा जी आहे ती बाहेर फेकली जाणं गरजेचं आहे. आणि जर हवा खेळती असेल एका बाजूनी हवा येऊन ती जर दुसऱ्या बाजूला बाहेर जाऊ शकत असेल तर तो आतमधला जो उष्णता आहे किंवा गरम हवा जी आहे ही बाहेर फेकली जाऊ शकते. योग्य वायुविजन त्याच्यासाठी असणं हे गरजेचं आहे. आणि पोल्ट्रीच्या व्यवसायामध्ये किंवा पोल्ट्रीच्या शेडमध्ये आपण जो भाताचा तूस जो टाकतो त्याला लिटर म्हणतात, तर तो भुस्याचा थर जो आहे तो लिटर जो आहे तो वेळोवेळी हलवला गेला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये हवा जी आहे ती सुद्धा मिक्स होईल आणि उष्णता जी आहे ती त्याच्यामध्ये जी धरून ठेवली जाते ती सुद्धा मोकळी केली जाऊ शकते. खराब झालेला जो भुस्सा असेल किंवा लिटरचा जो भाग असेल तो काढून टाकणं गरजेचं आहे, तो बदलणं गरजेचं आहे. तसंच शेडमध्ये दुर्गंधी होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. काही वेळेला जर पाणी सांडलेलं असेल शेडमध्ये किंवा खाद्य सांडलेलं असेल तर ह्या भुस्यामध्ये दुर्गंधी निर्माण होते, तो भुस्सा सडायला लागतो, खराब व्हायला लागतो, तर असा भाग आपण काढून टाकणं गरजेचं आहे. शेडमध्ये नियमितपणे रेकिंग करणं गरजेचं आहे, म्हणजे तो जो भुस्सा आहे तो आपल्याला हलवता आला तर आपण वातावरणामध्ये होणारा जो दुष्परिणाम आहे आणि त्याचा पक्ष्यांच्यावरती होणारा ताण जो आहे हा आपण नियंत्रित ठेवू शकतो.
1: धन्यवाद सर.
0: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं कुक्कुटपालनातील उष्णतेच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषय विशेषज्ञ सागर सकटे यांनी केलेलं मार्गदर्शन. कृषीवाणी हे शेतीविषयक माहिती सदर आताच आपण ऐकलं. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आता इथं संपूयात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतरची उद्घोषणा लगेचच. श्रोते हो, गुरुवार दिनांक 7 मे रोजी दादर इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आकाशवाणी मुंबई केंद्र आयोजित सूर गौरव संध्या या कार्यक्रमाची दृकश्राव्य संपादित आवृत्ती मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येईल उद्या रात्री 10 वाजता. यामध्ये विदुषी डॉ एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादनाचा आनंद आपण घेऊ शकाल. वेळ लक्षात ठेवा, उद्या रात्री 10 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सूर गौरव संध्या. रात्रीचे 10 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र. श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत गुरुवार दिनांक 7 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर इथं निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत सूर गौरव संध्या या विशेष मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मुख्य सहभाग होता पद्मविभूषण विदुषी डॉ एन राजम यांचा. ऐकूया या कार्यक्रमाचा संपादित भाग. सुरुवातीला ऐकूया जयंत पात्रीकर यांनी घेतलेली विदुषी डॉ एन राजम यांची मुलाखत.

विदुषी डॉक्टर एन राजम यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग बागेश्री कानडा आपण ऐकत होतात. यानंतर ऐकूया व्हायोलिनवर त्यांनी वाजवलेलं

हॅलो नमस्कार, माइक टेस्टिंग वन. आज दिनांक 14/5/2024, 4:18 5:06:07. माइक टेस्टिंग टू. हॅलो नमस्कार, माइक टेस्टिंग टू.